कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अनिल गावडे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी आर्जेन तुमच्या सोबत आहे। सुप्रभात, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग नगरकर। आणि आज आहे 8 ऑगस्ट 2024 आजची तारीख, आणि अर्थात आज आहे वार शनिवार। आठवडा संपत आलेला आहे ऑलमोस्ट, आणि वीकेंडला सुरुवात होती आहे। आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरच्या प्रसारणाला सकाळीच सुरुवात झालेली आहेच, आणि त्याचबरोबर सुंदर अशा भक्तिगीतांनी आपल्या दिवसाची आज सुरुवात झालेली आहे। वीकेंड आलं ना की आपल्या प्रत्येकाला खूप छान वेगळीच एक एनर्जी मिळत असते, कारण येणारा रविवार असतो, संडे असतो, आणि त्याचबरोबर हा वीकेंड कधी पटकन सुरू होतो आहे असं आपल्याला प्रत्येकाला होत असतं। आणि हा वीकेंड जो आहे तो आपण आपल्या फॅमिलीसोबत, घरातल्या व्यक्तींसोबत, जवळच्या व्यक्तीसोबत कधी आणि कसा घालवू याचं प्लॅनिंग आपसुकच आज तयार होत असतं। आणि आज दिवसाची प्रत्येकाची सुरुवात याच इंटेन्शननी होत असेल थोड्याफार फरकानं, आणि माझी तरी होते। म्हणजे शनिवारच्या दिवसाला सुरुवात झाली की अरे यस, आता रविवार येणार, संडे येणार, असाच मूड जो आहे तो माझा असतो। आणि सो यस, फायनली वीकेंडला सुरुवात होती आहे। आणि त्याचबरोबर आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत, बऱ्याच घडामोडी जाणून घेणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये। मराठी गाण्यांचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला। सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा। प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत। या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत। प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष। या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या। त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98094456। अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org।
4: नमस्कार, मी शोभा पालवे, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. वीकेंडला सुरुवात झाली, आज आहे वार शनिवार आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करत आहोत सार्थ दासबोधातील काही सुंदर अशा निरूपणानं. ब्रह्म म्हणजे निराकार, गगना सारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेच ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हे निराकार असतं, गगनासारखं असतं, अर्थात आकाशासारखं असतं की जे अखंड असतं, मोकळं असतं. पण गगनाच्या ठिकाणीही विकार असतो असं कुठेतरी रामदास स्वामी म्हणत आहेत. ब्रह्म हे पूर्ण निर्विकार आहे, पण गगनाच्या ठिकाणी मात्र कुठेतरी विकार आहे. विकार नाही निर्विकार तेच ब्रह्म. ब्रह्म अंतरात्मा,

0: आणि त्याचा स्वभाव याचं एक सुंदर वर्णन समर्थ रामदास स्वामी या सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणामध्ये करतात. आणि पुढचं निरूपण आपल्याला काय सांगतं आणि त्यातून आपल्याला काय घ्यायचंय अगदी थोड्याच वेळामध्ये आपण तेही जाणून घेणार आहोत. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. आरजीनं तुमच्यासोबत आहे, गुड मॉर्निंग.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतोय. ब्रह्म म्हणे जे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ, बोली जे तया. ब्रह्म हे निश्चल आहे, पण अंतरात्मा, आपल्या प्रत्येकामधला अंतरात्मा हा चंचल वृत्तीचा असतो, चंचळ असतो, आणि त्याला द्रष्टा किंवा केवळ साक्षी असं म्हटलं जातं, असं या निरूपणामध्ये म्हटलेलं आहे. अंतरात्म्याचं आणि देवाचं वर्णन या निरूपणामध्ये करत आहेत आणि स्वभावाचं गुणवैशिष्ट्य सुद्धा सांगत आहेत. स्वभावाची गुणवैशिष्ट्य अशी की अंतरात्मा हा प्रत्येक मानवाचा, प्रत्येक माणसाचा हा चंचल असतो. सार्थ दासबोधातील ही निरूपण आपण जाणून घेतोय दिवसाच्या सुरुवातीला. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्यन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतोय आणि तो अंतरात्मा म्हणजे कोण आहे तर देव आहे. आणि त्याचा स्वभाव कसा आहे तर त्याचा चंचळ स्वभाव पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसुनी. तो अंतरात्मा म्हणजे काय तर तो देव आहे, देवस्वरूप आहे आणि तो चंचळ स्वभावाचा असून सगळ्यांच्या सर्वांच्या अंतःकरणात जाणीव रूपानं राहतो आहे आणि सगळ्या जीवांचं पालन करतो आहे. असा सुंदर सार्थ दासबोधातील हा विवेक निरूपण आपण जाणून घेतला आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत आपण आपल्या दिवसाला आणि या विकेंडला सुरुवात करतोय. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार, मी वसुंधरा. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगर संतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. आणि आज आहे 8 ऑगस्ट 2026, वार आहे शनिवार. आणि आजच्या महत्वाच्या घटनांकडे वळूयात. 29व्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ बीजिंग या स्पर्धेला चीनमध्ये 2008 सुरुवात. वेदमूर्ती मोरेश्वर गैसास यांना महाराष्ट्र राज्याचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार 2000 जाहीर. तर DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळा या औद्योगिक क्षेत्रासाठी 1998 खुल्या. डॉक्टर भानुबेन नावावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन पुणे हे 1994 सुरू झालं. वॉर्सा रेडिओ मास्ट एकावेळी बांधलेलं सगळ्यात उंच बांधकाम 1991 कोसळलं. गल्फ वॉर ज्याला आखाती युद्ध असं म्हटलं जातं, इराकनं कुवेतवर कब्जा केला आणि यामुळेच लवकरच आखाती युद्ध 1990 सुरू झालं. स्पेस शटल प्रोग्राम STS-28 मिशन स्पेस शटल कोलंबियामध्ये 5 गुप्त लष्करी मोहिमेवर 1989 निघालं. असोसिएशन ऑफ साऊथेस्ट एशियन नेशन्स इंडोनेशिया मलेशिया फिलिपाईन्स सिंगापूर आणि थायलंड या देशांनी एकत्र येऊन दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेची 1967 स्थापना केली. आजच्या दिवसामधल्या महत्वाच्या घटनांकडे आपण वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। आज आहे 8 ऑगस्ट आणि दिनविशेष। विजयनगर साम्राज्य कृष्णदेव राय हे सम्राट 1509 झाले। मराठा साम्राज्यामध्ये खळत बैलसरची लढाई खास झाली होती आणि फत्ते खानाच्या फौजेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव 1648 केला। बार्टोलोमेओ डी गुस्मो यांनी गरम हवेच्या शक्तीचं प्रात्यक्षिक पोर्तुगालमध्ये 1709 दाखवलं। थॉमस एडिसन यांना मायक्रोग्राफसाठी पेटंट 1876 मिळालं। राईट बंधू हे पहिले सार्वजनिक उड्डाण करणारे होते। विल्बर राईट आणि फ्रान्समधले ले मॅन्स यांनी रेसकोर्सवर हे पहिलं उड्डाण 1908 केलं। ग्राफ झेपेलिन या जर्मन एअरशिपनं पहिलं उड्डाण 1929 सुरू केलं। तर भारत छोडो आंदोलन क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचं पर्व मुंबईमध्ये 1942 सुरू। कॉन्वेअर B-36 पहिलं उड्डाण जगामधलं पहिलं आण्विक शस्त्र तयार करणारं विमान हे होतं। लष्करी विमानांमध्ये सगळ्यात जास्त लांब पंख असलेल्या या विमानाचं उड्डाण 1946। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV/AIDS बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे। या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते। संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत। आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे। तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता। त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे.

मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजे आणि तुमच्या सोबत आहे नगरसेंतरंग. या कार्यक्रमात सुप्रभात. 8 ऑगस्टचा दिनविशेष. मराठी अभिनेत्री, नृत्यांगणा, कवयित्री, मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार प्राजक्ता माळी, 1989 जन्म. रिंकू सिंग राजपूत, भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू आणि व्यावसायिक बेसबॉल खेळाडू, 1988 जन्म. रॉजर फेडरर, स्विस लॉन टेनिस खेळाडू, 1981 जन्म. मोहम्मद वसीम, पाकिस्तान क्रिकेटपटू, 1978 जन्म. भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ॲबे कुरिविला,

0: 1968 मध्ये जन्म, इटली देशाचे पंतप्रधान जुसेप्पे कॉन्टे 1964 मध्ये जन्म, सुधाकर राव भारतीय क्रिकेटपटू 1952 मध्ये जन्म, मोहम्मद मोर्सी इजिप्त देशाचे 5वे राष्ट्राध्यक्ष, अभियंते शैक्षणिक आणि राजकारणी क्षेत्रातले 1951 मध्ये जन्म, जपानी उद्योगपती प्लेस्टेशनचे निर्माते केन कुटारगी 1955 मध्ये जन्म, तर दिलीप सरदेसाई भारतीय क्रिकेटपटू 1940 मध्ये जन्म. महत्वाचे दिनविशेष आपण जाणून घेत आहोत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचंय का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.
1: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोतेहो मनापासून स्वागत. साहित्यिक कथालेखक शंकर पाटील 1926 जन्म. लुईस गार्सिया बोलिव्हियो देशाचे 68 राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी 1929 जन्म. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके 1932 जन्म. सैराट पुजारी भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक 1934 जन्म. टीके अण्णा वडनगेकर चित्र आणि शिल्पकलेतील दिग्गज 1912 निधन. बी व्ही रमण फलज्योतिष 1912 जन्म. बॉब स्मिथ अमेरिकन फिजिशियन आणि सर्जन, अल्कोहोलिक एनोनिमसचे सहसंस्थापक 1889 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. 8 ऑगस्ट आज अशी तारीख आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. फ्रँकिश देशाचा राजा लोथेर इसवी सन 1869 मध्ये निधन. भारतीय अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर उमा पेम्मा राजू 2022 मध्ये निधन. गजानन नरहर सरपोतदार चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक 1999 मध्ये निधन. सुमती क्षेत्रमाडे लेखिका आणि कादंबरीकार 1998 मध्ये निधन. नेव्हिल फ्रान्सिस मॉट इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते 1996 मध्ये निधन. व्हिक्टर मेयर जर्मन रसायनशास्त्रज्ञ 1897 मध्ये निधन. ऑस्ट्रेलियन उद्योगपती क्वांटस एअरलाइन्सचे संस्थापक फर्गस मॅक्स मास्टर 1950 मध्ये निधन. युकेचे पंतप्रधान इंग्रजी वकील आणि राजकारणी जॉर्ज कॅनिंग 1827 मध्ये निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय F ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहमदनगर.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आर्जनु तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्स कडे आता आपण वळणार आहोत. बऱ्याच वेळा आपण EMI वर अनेक वस्तू घेत असतो आणि EMI जर आपला भरला नाही वेळेमध्ये, तर EMI भरला नाही तर आपला फोन लॉक होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण RBI जर लोनवर खरेदी केलेले फोन, टॅबलेट, लॅपटॉप जे आहेत, कर्जदात्याकडून लेंडर बंदी घालण्याबाबत काही नवीन नियम आता जारी केले आहेत. जर तुम्ही EMI मोबाईलसाठीचा भरलेला नाही आणि 30 दिवस तुमचा थकलेला आहे, तर तुम्हाला बंदी यासाठी घातली जाऊ शकते. पण डिव्हाइस तुमचा पूर्णपणे 60 दिवसानंतर लॉक केला जातो. इनकमिंग कॉल, SMS किंवा काही महत्त्वाच्या सेवा, कामाशी संबंधित काही फीचर्स मात्र तुमचे मोबाईलमधले सुरू ठेवावे लागतात. आणि तुमची काही थकीत रक्कम आहे किंवा जो EMI हप्ता आहे तो भरल्यानंतर 1 तासाच्या आत पुन्हा जो कर्जदाता आहे त्यांना पूर्ण सगळा ॲक्सेस मिळून जातो. 1 जानेवारी 2027 पासून हे नवीन नियम लागू होत आहेत, ज्याला बराच अवधी आहे. पण अनेक जण EMI भरत आहेत आणि मोबाईल संदर्भामध्ये किंवा टॅबलेट, लॅपटॉप संदर्भामध्ये जर तुम्ही EMI भरत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजेनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठीची जी काही यादी होती ती पहिली यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर आता दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. सध्या ITR भरणाऱ्यांची पडताळणी होती आहे, KYC काम सुरू आहे आणि अनेक असे शेतकरी आहेत की जे ITR भरतायत, KYC त्यांचं काम पूर्ण आहे की नाही, KYC पेंडिंग आहे की नाही हे बघितलं जात आहे. आणि ही कर्जमाफी फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी आहे की जे हे कर्ज भरू शकत नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांशी संबंधित बाबी सगळ्या सोडवल्या जात आहेत, या सगळ्या फॉलो केल्या जात आहेत, पडताळणी केली जाते आणि मग जे पात्र शेतकरी आहेत ते वंचित राहणार नाहीत, तर त्यांना सरकार पूर्ण सहकार्य करेल असं कृषीमंत्री यांनी आश्वासन दिलं आहे. 90% पेरण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत, कृषीमंत्री यांनी हा सुद्धा आढावा यावेळी दिला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4-7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरच अंतरंग या कार्यक्रमामध्ये महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोत. सरकारनं 2011 सालापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर देशनिहाय खर्चाचा तपशील आता जाहीर केला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या इस्रायल दौऱ्यावर 11 कोटी खर्च झाले, तर मे महिन्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली देशाच्या दौऱ्यासाठी 33 कोटी खर्च झाले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये फ्रान्स आणि युकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते आणि यासाठी 42 कोटी खर्च जो आहे तो करण्यात आला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात. नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ निग 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राज्य शासनानं आता ग्रामपंचायतीबाबत मोठा निर्णय घेतलाय आणि 5 नवीन योजनांना आता मंजुरी दिली आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांचा यामध्ये फायदा होणार आहे. राज्य शासनानं ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत 5 अशा नवीन योजना आहेत की ज्याला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत सुशोभीकरण, सौर ऊर्जा, वाचनालय, क्रीडांगण आणि सार्वजनिक दिवाबत्तीसाठी ग्रामपंचायतींना 90 लाख रुपयापर्यंत निधी उपलब्ध झाला आहे. एकाच कामासाठी दुहेरी निधीचा वापर रोखण्यासाठी कडक अटी सुद्धा यावेळी घालण्यात आल्या. यामुळे गाव पातळीवर वेगवेगळे जे प्रलंबित विकास कामं आहेत त्यांना खूप मोठी गती आता मिळण्याची शक्यता आहे आणि एकाच कामासाठी दुहेरी निधीचा वापर करू नये असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल F ब्लॉक, 239 MIDC श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. आणि त्याचबरोबर सध्या पावसाचं वातावरण कसं आहे किंवा या ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कसा असेल याकडे आता आपण वळणार आहोत. आणि एल निनोचा प्रभाव जो व्यक्त केला होता अनेक शास्त्रज्ञांनी आणि त्याचबरोबर अनेक हवामानशास्त्र विभागांनी, तर तो खरी खरा ठरतो आहे असं म्हणायला हरकत नाही. एल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून कसा असेल यावर्षीचा, याबाबत सुरुवातीला जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये चर्चा व्यक्त करण्यात आल्या होत्या. आणि आता पाहिलं तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नाशिक पुण्यामध्ये असलेल्या अनेक जिल्ह्यांना जवळपास सगळीच धरणं तुडुंब भरलेली दिसत आहेत. इतकंच नाही तर आता जायकवाडी धरण सुद्धा 93% भरलंय. त्यामुळे नगर नाशिकमधला पाणी सोडण्याचा प्रश्न आणि संकट कुठेतरी टळलंय. हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. एल निनोचा वाढता प्रभाव यंदा मान्सूनमध्ये होण्याची शक्यता वर्तवली होती. कमी पाऊस असेल, दुष्काळाची टांगती तलवार आणि लांबणारा मान्सून, या चॅलेंजेसचा सामना आपण सगळे करत होतो. आणि आता नैसर्गिक संकट लक्षात घेऊन सरकार या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झालंय असंही सांगितलंय. एल निनोचा प्रभाव राहणार असल्यानं यंदा पाऊस कमी कोसळणार असा अंदाजही व्यक्त होता. पण आता सध्या पाहायला गेलं तर खूप चांगला पाऊस झालाय. नगर जिल्ह्यासाठी जे महत्वाची धरणं जीवनदायिनी मानले जात होते, भंडारदरा, निळवंडे, आढळा, आंबित, वाकी, पिंपळगाव, खांड आणि नाशिकमधल्या दारणा, गंगापूर, पुण्यामधल्या ढिंबे, वडज, घोड अशा अनेक धरणांना ही धरणं ओव्हरफ्लो झाल्याचं दिसतंय. मुळा धरणामध्ये पाणीसाठा सध्या 83% आहे. गोदावरी, प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळुंगी यासह अन्य नद्या सुद्धा भरभरून वाहत आहेत. धरणं भरली पण काही समन्वयी कायद्यामुळे जायकवाडीतून जे 65% उपयुक्त पाणीसाठा होणं गरजेचं होतं, आता तोही चांगला झालाय. 93% सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 7.

0: मी विद्या घोरपडे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय माझ्यासोबत म्हणजे अनुसोबत. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर, काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे आणि महामुंबई कोकणामध्ये आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अनेक चाकरमानी मंडळी आहेत ना. या सगळ्यांची लगबग सुरू झाली असली तरी सुद्धा यंदा मात्र प्रवासाचं नियोजन अनेकांसाठी थोडंसं किचकट ठरू शकतं. म्हणजे आता गणेशोत्सव येत आहे, मुंबईमधून एसटीच्या 562 नियमित बसचं आरक्षण सुद्धा फुल झालंय आणि दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावर ज्या काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार होत्या त्याचे सुद्धा आरक्षित तिकीट रिग्रेट बुकिंग बंद झालं. त्यामुळे कोकणकरांची चिंता वाढली की आता आपण जायचं कसं आपल्या गावी. 14 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होतोय आणि 11 ते 13 सप्टेंबरमध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. रेल्वे असेल, एसटी असेल, दोन्ही वाहतूक सेवांवर प्रचंड ताण निर्माण होत असतो. आणि आता एसटी महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून 260 तर ठाण्यामधून 302 नियमित एसटी फेऱ्यांचं आरक्षण पूर्ण झालंय. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अजून जादा सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे, पण अजून अधिकृत घोषणा मात्र आलेली नाहीये. 11, 12, 13 हे 3 दिवस असे असतात गणेशोत्सवाच्या आधीचा काळ की इतकी प्रचंड मागणी गाड्यांची असते. विशेष रेल्वे, जादा एसटी फेऱ्या, ग्रुप बुकिंग, ह्याचं जे काही काम असतं ते लगबगीनं सुरू असतं अनेक चाकरमानी मंडळींचे. आणि यंदाचे बरेचसे जे काही आरक्षित तिकीट आहेत ते आरक्षित झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। भारतीय रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार आता दिल्ली पटना हावडा मार्गावरच्या 845 गाड्यांचं वेळापत्रक बदललंय। 338 गाड्या रद्द केल्या तर 384 मार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। खरं तर रेल्वेनं 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 या डबल लाईन रेल्वे पुलाच्या नेटवर्कला जोडण्याच्या कामामुळे या गोष्टीची अधिकृत घोषणा केल्याचं सांगितलंय। या अंतर्गत 338 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर 384 गाड्यांच्या मार्गामध्ये डायव्हर्ट बदल करण्यात आलेले आहेत। याशिवाय 67 गाड्या ज्या बदललेल्या स्टेशनवरून सुटणार आहेत आणि 56 गाड्या निश्चित ठिकाणाहून थांबवल्या जाणार आहेत, त्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत। दिल्ली पटना हावडा मार्गावरची गर्दी आता कमी होण्याची शक्यता आहे, कारण पूर्व मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार जो मोकामा हे ठिकाण आहे, यामध्ये 1960 बांधण्यात आलेला जो राजेंद्र सेतू होता तो केवळ आता एकच पदरी वाहतूक होतीये आणि कुठेतरी या मार्गावर गाड्यांची प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। ही क्षमता मर्यादा दूर करण्यासाठी, गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी नव्या पुलाचं काम वेगानं पूर्ण केलं जात आहे। 2015-16 रेल्वे बजेटमध्ये सुमारे 1,49,000 आणि वर 147 रुपये खर्च करून या दुहेरी मार्गाच्या पुलाला मंजुरी देण्यात आली होती आणि आता हा पूर्ण पूल क्षमतेनुसार सुरू आहे। पण आता अजून गाड्यांची ये जा सुरळीत व्हावी यासाठी आता काही बदल करण्यात आले आहेत। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे, तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा. पुण्यामध्ये सध्या CNG चा जो काही पुरवठा आहे किंवा अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अनेक गंभीर संकट निर्माण झाले आहेत. पुणे शहर आणि परिसरामध्ये CNG चा कमी दाब आणि अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे काही गंभीर संकट अद्यापही कायम आहेत आणि या प्रश्नावर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशननं आता थेट केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांना तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पुणे आणि इतर परिसरामध्ये सध्या CNG चा तुटवडा चांगला जाणवतो आहे आणि त्याचबरोबर सध्या कमी गॅस दाबामुळे पुण्यामध्ये अनेक CNG पंप स्टेशन्स आहेत ज्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात. हजारो वाहन चालकांना तासन तास प्रतीक्षा करावी लागते आणि पंप चालकांना याचा आर्थिक फटका बसतोय. ग्राहकांचा रोषही सहन करावा लागतो आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा होती आहे. CNG पंप चालकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा बजावल्या, त्यामुळे डीलर्समध्ये सुद्धा तीव्र नाराजी सध्या व्यक्त केली जाते. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता थेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे धाव घेण्यात आलेली आहे. ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अनु तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. आणि आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं 7 ते 25 सप्टेंबरमध्ये अजून 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई ठाणे पालघर विभागातून या गाड्या सुटणार आहेत आणि 10 ऑगस्टपासून 40 प्रवाशांच्या गटासाठी गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होती. यामध्ये महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना 50%, तर अमृत ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत लागू केली आहे. जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत, जे अमृत ज्येष्ठ प्रवासी आहेत त्यांना 100% भाडे सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी एसटी आता सज्ज झालेली आहे. कोकणामध्ये विशेष करून मुंबईकडून कोकणामध्ये जाणारी जी चाकरमानी मंडळी आहेत त्यांना मात्र नक्कीच या एसटीचा फायदा होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी विश्वास पांडुरंग देशपांडीकर तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुला मुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयात रेडिओ नगर 90.4 FM.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असेल लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. गुड मॉर्निंग. राज्यामध्ये सध्या SIR प्रणाली सुरू आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला जी सुरुवात झाली ती राज्यभरामध्ये अजूनही सक्रिय आहे. ERO आणि AERO या अधिकाऱ्यांसाठी आता वार्षिक मानधन सरकारनं मंजूर केलं आहे. 1 जुलै 2026 पासून जे नियमित ERO आहेत ज्यांना 30,000 आणि AERO यांना 25,000 मानधन मिळणार आहे. SIR 2026 या मोहिमेसाठी जे नियुक्त कर्मचारी होते अधिकारी होते त्यातले AERO अधिकारी यांना हे मानधन मिळणार आहे. आणि आपल्या संपूर्ण राज्यामध्ये 3,527 अतिरिक्त AERO आहेत की ज्यांना हे मानधन सुद्धा मिळणार आहे. निवडणूक कामकाजातील अधिकाऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतो आहे, खरं तर आर्थिक दिलासा मिळतो आहे असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्यासोबत, थोड्याच वेळात पुन्हा येते भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरजे तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग. आणि नगरचे अंतरंग तुम्ही हा कार्यक्रम ऐकत आहात. आपण गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत ऐकतोय आणि फायनली राज्य सरकारनं या योजनेमधला पहिला हप्ता त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये वितरित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे यांनी एका क्लिकच्या माध्यमातून अनेक असे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये हस्तांतरित ट्रान्सफर केले आहेत आणि ही रक्कम थेट कर्ज खात्यामध्ये जमा झाल्यामुळे ही खाती आता नील झाली आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे आणि उर्वरित पात्र शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण आता झाल्यानंतर ही रक्कम जमा केली जाईल असं सांगण्यात आलंय. सध्या तरी शेतकरी कर्जमाफीचा हा पहिला हप्ता वितरित झालेला आहे, त्यामुळे जे शेतकरी होते, जे लाभार्थी होते, त्यांच्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहेच आणि अजूनही या कर्जमाफीचा दुसरा टप्पा जो आहे, या टप्प्याचं संपूर्ण कामकाज सध्या सुरू आहे. या टप्प्यामध्ये अजूनही जे शेतकरी आहेत त्यांची छाननी केली जाते आहे, त्यांच्या अर्जांची छाननी केली जाते आणि त्यानंतर दुसरा हप्तासुद्धा, दुसरा टप्पासुद्धा या हप्त्यातील लवकरच वितरित होणार आहे. श्रोते हो, वीकेंडला सुरुवात होती आहे फायनली आणि शनिवार म्हटल्यानंतर आपसुकच आपल्या सगळ्यांना रविवारचे वेद लागतात आणि सुट्टीचे वेद लागतात खऱ्या अर्थानं. आणि ही सुट्टी कशी आपण मार्गी लावावी, कशी आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवावा किंवा कशी स्पेंड करावी ह्याचे प्लॅनिंग अनेकांचे सुरू असतील. सध्या मान्सूनही चांगला सक्रिय झालेला आहे. छान निसर्गाकडे जर तुम्ही जाणार असाल, भ्रमंती करणार असाल, तर नक्कीच छान सुंदर वातावरण, आल्हाददायक वातावरण सध्या निसर्गामध्ये आहे. आपल्या नगरमध्ये, नगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत भ्रमंती करण्यासाठी जाऊ शकता. सो मस्तपैकी वीकेंड प्लॅन करा. मी तर वीकेंड नंतर तुम्हाला भेटायला येणार आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Oh, oh, oh.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी। एका सुंदर आणि सकारात्मक या प्रसन्न सकाळी तुमच्या आवडत्या शो मध्ये म्हणजेच गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज शोची सुरुवात करताना संत सोपान देवांचा एक अतिशय गोड आणि सुंदर विचार मला तुमच्याशी शेअर करावा असं वाटतंय। बरं का, संत सोपान देव म्हणतात की हरिविण नाही हरिविण नाही माता पिता देवगृह द्वारा जन, म्हणजेच की जिकडे पाहावं तिकडे या चराचरामध्ये सर्व दिशांमध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं स्वरूप भरलेलं आहे। आपले आई वडील, आपलं घर, नातेवाईक आणि हा संपूर्ण संसार या सगळ्या रूपामध्ये आपल्याला देवच भेटत असतो। जेव्हा आपण श्री गुरूंच्या विचारांची कास धरतो तेव्हा आपल्या मनातील सगळा भेदभाव आणि सगळा द्वेष दूर होतो आणि चोहीकडे सकारात्मकता म्हणजेच प्रकाशाची दिशा दिसते। तर मंडळी, आजचा दिवस आपण याच भावने नमनामध्ये मस्तपैकी आनंद प्रसन्नता ठेवून सुरू करणार आहोत। पण आपण भेटूयात एका छोट्याशा या भक्तिमय अशा म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रात्री अंथरुणावरती पडल्यावरती झोप येत नाही म्हणून सतत कुशी बदलत राहता का हो तुम्ही? तर स्लीप एक्सपर्ट्स म्हणतात की असं जबरदस्तीनं झोपण्याचा प्रयत्न केल्यानं अस्वस्थता अजून वाढते बरं का आणि झोप अधिकच दूर पळते. आता यावरती उपाय म्हणजे जर अंथरुणावरती पडल्यावर 20 मिनिटांमध्ये जर तुम्हाला झोप नाही ना आली मंडळी तर बळजबरी लोळत राहू नका. सरळ उठा, बेडवरून बाजूला व्हा आणि दुसऱ्या खोलीत जाऊन काहीतरी शांतपैकी काम करा. जसं की एखादं पुस्तक वाचा. फक्त एकच काळजी घ्या मंडळी की रात्री लाईट डिम ठेवा. मोबाईल किंवा लॅपटॉप तुम्ही अजिबात वापरू नका आणि ऑफिसची कामं तर अजिबातच करू नका. जेव्हा पुन्हा आळस येईल किंवा जांभई येईल तेव्हाच परत अंथरुणावरती या. यामुळे मेंदूला अंथरुणाचा संबंध थेट शांत झोपेशी जोडायला मदत होते. आणि मंडळी, तुम्ही आजपासून ही ट्रिक नक्की ट्राय करा जर तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम असेल तर. आणि मस्तपैकी घ्या एक गाढ आणि मस्तपैकी झोप. तर मंडळी, छानपैकी तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, झोपेची काळजी घ्या आणि अशाच टेक्निकसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, वयानुसार चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं अगदी स्वाभाविक आहे, बरोबर की नाही? पण आजकाल चेहऱ्याची त्वचा एकदम गुळगुळीत आणि प्लास्टिक सारखी दाखवण्याऐवजी नैसर्गिक दिसण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला. तर तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण मंडळी, आता AI चा काळ आहे. पण आता AI मध्ये सुद्धा आपण आता घिबली ट्रेंड पाहिला किंवा AI फोटो जनरेट पाहिले, पण किती काळ आपण चालणार ना? शेवटी आपण जसे दिसतो नॅचरल, तसं एकदा तरी आपल्याला वाटणारच की बास यार, आपण तो कंटाळतो की सतत कार्टून फोटोज किंवा सतत फिल्टरवाले फोटोज. त्यामुळं आपण नंतरून आपल्या नैसर्गिक स्वभावामध्ये आपण येतोच. बाय द वे, याला स्ट्रॅटेजिक रिंकलिंग असं सुद्धा म्हणतात, म्हणजेच की पूर्णपणे सुरकुत्या घालवून चेहऱ्याचे नैसर्गिक भाव मारण्याऐवजी लोक आता सौम्य आणि हलक्या सुरकुत्या ठेवायला सुद्धा पसंती देत आहेत. आता यासाठी जास्त बोटॉक्स घेण्याऐवजी स्किन बूस्टर, रेडिओ फ्रिक्वेन्सी मायक्रोडोनलिंग आणि लेझर रेझर ट्रीटमेंट सारख्या कॉस्मेटिक उपचारांचा सुद्धा वापर वाढतोय. चेहरा अजिबात बनावट किंवा कृत्रिम दिसू नये, तर आपल्या वयानुसार सुंदर आणि नॅचरल दिसावा हाच यामागचा उद्देश मंडळी. थोडक्यात काय, तर सुंदर दिसण्यासाठी स्वतःची नैसर्गिक ओळख जपणं हीच नवी फॅशन आहे. मग मंडळी, कसा वाटला हा तुम्हाला नॅचरल लुकचा नवीन ट्रेंड? मला नक्की सांगा. आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या शो मध्ये आपण खूप सुंदर सुंदर गाणी ऐकत आहोत, तुम्ही ती एन्जॉय करत आहात. आणि मंडळी, आत्ता रिसेंटली ना माझ्याकडे एक फरमाईश आली आहे, बरं का, अचानक ती फरमाईश आलेली आहे महिपाल सिंग यांची आणि त्यांना किन्ना सोना हे गाणं ऐकायची इच्छा आहे. तर मंडळी, आपण त्यांची ही फरमाईश पूर्ण करूयात आणि ऐकूयात किन्ना सोना हे सुंदर असं गाणं. लेट्स एन्जॉय.

0: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.1।
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी आता वेळ झाली आपल्या निरोप घेण्याची, कारण आपण आज भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि मंडळी थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला। मंडळी आज आहे शनिवार, मस्तपैकी सॅटर्डे आहे, सॅटर्डे नाईटचा मस्तपैकी प्लॅन करा, छानपैकी घरच्यांसोबत मूव्ही बघा, एन्जॉय करा आणि उद्याचा दिवस सुद्धा अगदी आरामात आपलं रेडिओ नगर ऐकत घालवा। मंडळी आपण आता सोमवारच्या भागामध्ये भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता नवनवीन अशाच भन्नाट आणि मनोरंजक गोष्टींसह। त्यामुळे मंडळी स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। बाय बाय।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहे। हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत। आज वाढदिवस आहे संजना देशमुख, श्रुती पहवा यांचा। पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। संजनाताई आणि श्रुतीताई, आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा। आणि म्हणजे आज आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे सुंदर असे एक गीत आपण ऐकणार आहोत। वाढदिवस आहे संजना देशमुख यांचा, त्यांना आवडणारी सुंदर अशी भक्तिमयी प्रार्थना आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्नेहालय संस्था ही वंचित उपेक्षित मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं, शिक्षणाची गोडी निर्माण करणं आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहालय स्नेहनंदी प्रकल्प विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. आज आपण या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत स्नेहालय स्नेहनंदी प्रकल्पाच्या केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार
0: मॅडम. आपल्या श्रोत्यांना स्वतःविषयी आणि स्नेहालय संस्थेची कशा जोडल्या गेल्यात त्या प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: ओके, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्राजक्ता नगरकर. मी स्नेहालयाच्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून सध्या कार्यरत आहे. स्नेहालयाशी कसे जोडले गेलात हा तुमचा प्रश्न होता मॅडम. तर ऍक्च्युली माझं एमबीए सर्विस मी कम्प्लीट केलं होतं, तर त्यावेळेसपासून ऍक्च्युली मी एमबीए कम्प्लीट याच्यासाठीच केलं. एमबीए एचआर मधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये हाच विचार होता की आपण समाजाच्या काहीतरी उपयोगी लागलं पाहिजे. तर मग समाज कार्य करायचं म्हणजे शिक्षण सोडून करायचं तर नाही, ते आपण शिक्षण कम्प्लीट करून समाज कार्यामध्ये उतरायचं असा माझा आधीपासूनचा मानस होता. आणि रिसोर्स मध्ये म्हणूनच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं की मला लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, त्यांच्या सोबत राहायला आवडतं, त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावरती मदत करण्यात मला इंटरेस्ट आहे म्हणून मी एचआर निवडले. आणि त्यानंतर ज्यावेळेस जॉब करण्याची संधी मला उपलब्ध झाली होती त्यावेळेस मी नगरमध्येच असल्यामुळे मला पॉसिबल होतं की मी स्नेहालयाशी जुडली जावं. आपला सत्यमेव जयते हा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू होता आमिर खान सोबत, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तर त्यावेळेस पण गिरीश सरांनी खूप छान माहिती सांगितली होती आपल्या कामाबद्दल, आपण कसं वंचित घटकासाठी काम करतो. तर त्यावेळेस पासून कुठेतरी डोक्यात होतं की आपण या संस्थेमध्ये काहीतरी योगदान द्यावं म्हणून. आणि आता मी एमबीए नंतर जॉबसाठी पण नगरमध्येच असल्या कारणानं आपला बालभवनचा जो प्रोजेक्ट आहे तर सिद्धार्थनगरच्या बालभवनमध्येच मी माझं पहिलं योगदान असं नाही म्हणता येणार, पण मी तिथे पहिली व्हिजिट केली होती आणि त्यावेळेस पासून गेलेलो आहोत तिथे. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेशी पण मी काही वर्षांपासून जुडली गेली आहे, तिथेही मी व्हॉलंटिअरशिप करते आहे. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा नवचेतना आणि बालचेतना असे दोन कार्यक्रम आहेत जे आम्ही सिद्धार्थनगरमध्ये टीम सोबत जाऊन घेतले होते, त्या मुलांसोबत त्यावेळेस वेळ घालवला होता. त्याच्यानंतर कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या अगोदर आपलं रोबोटिक्सचं एक सेंटर आपण उघडलेलं होतं सावेडीत, तर त्या अनुषंगाने पण आपण स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कूल इथे जाऊन एक फ्री वर्कशॉप अरेंज केला होता मुलांसाठी की त्या मुलांनाही स्टेम एज्युकेशन काय असतं, रोबोटिक्सचं बेसिक नॉलेज काय असतं हे आपण कशा पद्धतीने शकतो यासाठी एक कार्यशाळा आपण तिथे जाऊन घेतलेली होती. अशा प्रकारे स्नेहालयाशी जुडली गेली आणि आता तर खूप छान संधी मिळाली, मी पूर्ण वेळ माझ्या स्नेहालयासोबत घालवू शकते आहे.
2: अच्छा, खूप छान मॅडम. स्नेहालय संचलित स्नेहनंदी प्रकल्पाची सुरुवात नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली आणि या प्रकल्पाची गरज तुम्हाला का जाणवली?
1: खूप छान प्रश्न आहे हा. आपलं जे स्नेहालयाचं बालभवन आहे, सेवा वस्त्यांमध्ये आपण खूप छान मोठ्या प्रमाणात एज्युकेशन रिलेटेड वर्क करतो आहोत की वंचित समाजातली जी मुलं आहेत त्यांनाही क्वालिटी बेस्ड एज्युकेशन आपण कोणत्या प्रकारे देऊ शकतो हे आपण ध्यानात ठेवून त्या मुलांसाठी खूप छान काम करतो आहोत. तर म्हणजेच आपले जे डायरेक्टर आहेत हनीफ शेख सर, तर यांच्या मार्गदर्शनाखाली असं ठरवण्यात आलं की वंचित घटक जिथे जिथे आहे तिथे आपण काम करतो आणि मनपाच्या ज्या शाळा आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल्स आहेत तर त्या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जसं की प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा खूप वाढल्यामुळे सगळ्याच पालकांचा म्हणा, विद्यार्थ्यांचा म्हणा, कल त्या शाळांकडे जास्त आहे आणि मराठी शिक्षण कुठेतरी मागे पडतं आहे, त्यामुळे आपल्या शासकीय शाळांना पण त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. तर ह्या अनुषंगाने आपण या शाळांसाठी काय करू शकतो किंवा ह्या शिक्षकांना मदत म्हणून काही करू शकतो का, किंवा आपल्या मनपाच्या शाळांमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते शक्यतो कामगारांची मुलं असतात आपण जाणतो की त्यांना बाकीच्या ठिकाणी अफोर्डेबल फीज मध्ये शिक्षण घेणं परवडत नाही आणि म्हणून पर्याय म्हणून ते मनपाच्या शाळा निवडतात. तर कुठेतरी त्या मुलांसाठी पण काम करण्याची इच्छा होती आणि मनपाच्या शाळा फक्त कामगार वर्गातल्या मुलांसाठी नसून प्रत्येक मूल तिथं क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतो हा ब्रँड आपल्याला निर्माण करायचा आहे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि प्रत्येक मूल महानगरपालिकेच्या शाळेतच शिकावं, बाकीचे जे

0: ती उगतच घेतली जाते पालकांकडून सुद्धा, तर ती कुठेतरी बंद व्हावी आणि एक व्यवस्थित एज्युकेशन सिस्टीम उभी राहावी आपल्या अहिल्यानगरमध्ये, हा एक मानस असल्या कारणानं आपण हा स्नेह ज्ञानदीप प्रकल्प सुरू केला आहे.
1: खूप छान आहे मॅडम की जे वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, कामगार स्थलांतरित विद्यार्थी आहेत किंवा कामगार जे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांवर तुम्ही काम करताय, खूप छान आहे. या मुलांसोबत काम करताना सुरुवातीला कोणती आव्हाने तुमच्या समोर आली, की हे सगळे तर मुलं स्थलांतरित असतात, कधी येतात कधी नाही, तर काही पाल्य काही त्यांचे पालक कामगार असतात, काही कारणास्तव दुसरीकडे जातात, तर तेव्हा तुम्हाला काय आव्हाने आली की त्यांचं ऍडमिशन घेत असताना?
0: येस, ऍक्च्युली खूप सारी आव्हानं असतात. ज्यावेळेस त्या शाळांमध्ये आपण कामकाज सुरू केलं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी उघडकीस आल्या की मनपा शाळांची परिस्थिती खालावली का बरं आहे. उगतच एकमेकांवर दोषारोपण करण्याऐवजी बेस काय आहे हो हा ध्यानात घेऊन आपण जर काम केलं तर ते निश्चित काम यशस्वी होतं असं मला वाटतं. ज्यावेळेस आपण काम करायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की खूप सारी कामगार वर्गातली मुलं इथं आहेत, मग ते ऊसतोडी कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, तर ह्या लोकांचं कसं असतं की आज इथं काम आहे, उद्या तिथं काम आहे, नंतर तिकडे काम आहे, ह्या पद्धतीने ते सतत स्थलांतरित होत असतात. किंवा आपल्या अहिल्यानगरच्या MIDC मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स असल्यामुळं बाहेरच्या राज्यातली सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे येतात. तर मग आपली जी एक शाळा आहे बोलेगाव जवळची गांधीनगरची, तर त्या भागामध्ये शक्यतो बरेचसे मुलं जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली आहेत, तर यांच्याशी बोलताना, यांच्याशी डील करताना, त्यांच्या पालकांशी संवाद साधताना पण खूप अडचणी येतात की त्यांना आपली स्थानिक भाषा येत नसते आणि आपल्या मनपाचे आपण बेसिक मराठीपासूनच एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करतो, तर कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी बोलावं, काय करावं, तर ही बरेच प्रकारची आव्हानं होती. परंतु एक ध्येय तुमचं साफ असल्यानंतर तुम्हाला किती पण आव्हानं आली किंवा किती पण अडचणी आल्या तरी त्याला कसं तोंड द्यायचं ते आपोआप तुम्हाला देव बुद्धी देतो आणि त्या पद्धतीने कामकाज करायला बळही येतं. तर मला वाटतं की ही प्रेरणाच कुठेतरी आपल्याला काम करून देते. आणि जसं की गिरीश सरांचं एक ध्येय आहे की वंचित समाज जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला काम करायचं आहे आणि त्या वंचित समाजाला आपल्याला वरती काढायचं आहे, तर हीच प्रेरणा कुठेतरी आम्हालाही खुरूप देते दरवेळेला. आणि मग दरवेळेस काउन्सिलिंग असो किंवा बाकी गोष्टी असो, तर ह्या गोष्टींमधनं आपण पुढे पुढे पुढे पुढे जात असो. जसं की मायग्रंट स्टुडंट सोबत आपल्याला बोलताना भाषेचा कुठे म्हणतो आपण की भाषा आपल्याला कुठेतरी बॅरियर म्हणून ठरते की त्यांची हिंदी भाषिक पण हिंदी भाषिक असतात किंवा आदिवासी समाज असतो, त्या मराठी भाषा व्यवस्थित समजत नाही, आपली हिंदी सुद्धा लवकर व्यवस्थित समजत नाही जोपर्यंत ते आपल्याकडे कळत नाही. तसंच बरेचसे कामगार वर्ग असल्यामुळं आणि शिक्षणाचा त्यांना एवढा इफेक्ट माहिती नसल्या कारणानं किंवा एज्युकेशन रिलेटेड अवेअरनेस कमी असल्यामुळे म्हणा, तर मुलांचा जो कल आहे तो शिक्षणाकडे कमी असतो कारण पालकच शिक्षणाबाबत इतके जागृत नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतं की बा आपण काम करतो आहोत आणि पोटापाण्याला पैसा मिळावा म्हणून मुलाला लहानपणातच लहान वयातच बालकामगार जे म्हणतो आपण ते आपल्यासोबत कामावरती घेऊन जाणं, त्यांना कामं सांगणं किंवा काम करून घेणं, म्हणजे आता हे मुलांना त्रास देण्यासाठी म्हणून नसतं पण ऍक्च्युली त्यांचे पोटं जे भागणार असतं ते हातावरची कामं असल्या कारणानं ते नकळत त्या मार्गाने वळले जातात आणि बालकामगारांची पण संख्या वाढते. तर ते पण चॅलेंज असतं प्रत्येक वेळेस जाऊन सांगणं पालकांना, वेळोवेळी व्हिजिट करणं, काउन्सिलिंग करणं की नाही रे बाबा मुलांच्या हातात आता काम न देता तुम्ही पुस्तकं द्या तर त्यांचं भविष्य सुधारेल आणि त्या कारणानं तुमचंही भविष्य कुठेतरी चांगलं होईल, तर ही आव्हानं आपण पेलतो आहोत आणि पुढे पुढे जातो आहोत.
1: अच्छा, तर मॅडम असा एखादा प्रसंग सांगू इच्छित आहे का की तुम्ही एखाद्या मुलाचे ऍडमिशन करताना त्यांचे पालक रिस्पॉन्स देतात किंवा काही पालक देत सुद्धा नाही का रिस्पॉन्स, तर तेव्हा तुम्ही कशा प्रकारे फेस केलं?
0: खरं सांगू का, ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती काम करतो ना तर दोनही प्रकारचे आपल्याला अनुभव येतात. काही काही पालक खूप छान सपोर्ट पण करतात की मॅडम तुम्ही आमच्या दारात आलात तर आम्हालाच लाज वाटते आणि आम्ही खरंच चुकलो, आम्ही त्याला असं नव्हतं करायला पाहिजे, त्याला शाळेत पाठवायला हवं होतं वगैरे. पण कधी की ज्यावेळेस आपण तिथपर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्यांना थोडंफार कुठेतरी जागरूकता निर्माण होते की नाही पोरग शिकलं पाहिजे आणि मुलाला शाळेत पाठवलं पाहिजे किंवा मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे. काही काही पालक असेही भेटतात की ऐकतच नाहीये मुलगा, आम्ही सांगून जातो. खरं सांगू का मॅडम, आपण ज्यावेळेस आपल्या घरातही बघतो की मुलांना एखाद्या गोष्टीला आपल्याला चांगली सवय जर लावायची असेल तर त्याला वारंवार त्या गोष्टीला सांगायला लागतं की नाही रे बाबा हे असं कर, नाही रे बाबा ते तसं कर. आणि हे कामगार वर्ग असल्यामुळं आई आणि वडील दोघंही सकाळ संध्याकाळ काम करत असल्यामुळं या मुलांशी बोलायलाच कुणाला वेळ नाहीये खरं तर. आणि त्याच्यामुळं मुलगा एकदा आई वडील घराच्या बाहेर गेले की मग टीव्ही बघणार किंवा बाहेर उन्हात खेळत बसणार, काहीतरी दुसरा उद्योग करत बसणार, ह्या मार्गावरती जास्त जातात. तर ह्याच पालकांना जर आपण वारंवार सांगत राहिलो की नाही बाबा तुम्ही कामावरती जरी गेला आहात तर मुलांकडे लक्ष द्या, तो शाळेत येतोय की नाही ते बघा आणि त्याला शाळेत पाठवा. त्यानंतर आपणही ज्यावेळेस शाळा उघडते मुलं जा येत नाहीये तर आपल्या पियर एज्युकेटर्स म्हणा किंवा आपण स्वतः म्हणा, ज्यावेळेस त्या वस्तीमध्ये फिरतो आणि त्या मुलांना घेऊन येतो तर नक्कीच कुठेतरी फरक जाणवतो. आणि आता आपण गेल्या वर्षभरापासून हे कामकाज करतो आहोत, आपल्याकडे दोन मनपाच्या शाळाही आहेत, एक आयल्याही होळकर शाळा आणि मनपा गांधीनगर शाळा, तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये बदल घडून येताना दिसलाय. अगदीच मी 100% नाही म्हणणार कारण प्रत्येक गोष्ट चांगली गोष्ट घडण्यासाठी थोडाफार कालावधी नक्कीच जायला लागतो, परंतु असे बरेच विद्यार्थी आहेत जे आपलं कामकाज सुरू झाल्याच्या नंतर रेग्युलर वर्गात येत आहेत, त्यांच्या पालकांमध्ये पण अवेअरनेस निर्माण झालाय, फोन करून पालक आम्हाला विचारतायत की मुलगा आलाय का, नाही आलाय तर मग शेजारून फोन करून त्यांना शाळेत पाठवणं वगैरे, ह्या गोष्टी कुठेतरी सुरू झालेल्या दिसतात.
1: अच्छा, तर जसं की तुम्ही म्हणतात स्थलांतरित विद्यार्थी आहेत, कामगार विद्यार्थी आहेत तुमचे इथं, तर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी, शिक्षण आनंददायी असण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात जेणेकरून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल?
0: खूप छान प्रश्न विचारला. शाळा म्हणजे काय वाटतं मुलांना की एक अकॅडमिक शिक्षण देतात, पाठ्यपुस्तकं शिकवली जातात, पण आता असं राहिलेलंच नाहीये मुळात. प्रत्येक ठिकाणी डिजिटल युग सुरू झालं आहे आणि आपलाही मानस हाच आहे की मूल शिकलं पाहिजे. तर मूल शिकलं पाहिजे म्हणजे काय, की त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे किंवा तो खूपच छान मार्गांनी पास व्हायला हवा, हे नसून त्याला एक त्याच्या पायावरती उभं करणं, त्याला एक कॉन्फिडन्स देणं हा आपला एक मूळ ध्येय असल्यामुळं आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे म्हणतो ते मुलांना बेस्ड लर्निंग म्हणजे नेमकं काय, तर जसं तुम्ही म्हणालात आनंददायी शिक्षण, तर आपण शॉर्ट टँक सारखे गेम्स असतील की एक छानशी संस्था आहे ज्याच्यासोबत आपण जुडलो गेलो आहे, स्नेहालयामुळेच त्या संस्थेशी आपण जुडलो गेलोय आणि मनपा शाळांमध्ये सुद्धा आपण ते त्या ठिकाणी सुरू आहे आणि बाकी ठिकाणी पण आपण सुरू करण्याचा मानस आहे आपला. तर टॉय बँक सारखी संस्था आहे की जी बोर्ड गेम्स मुलांना प्रोव्हाइड करते, एज्युकेशनल गेम्स प्रोव्हाइड करते, तर त्या संस्थेशी जुळल्यामुळे बरेचसे गेम्स आपल्याकडे आहेत जेणेकरून आपण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे वाढवू शकतो आणि मोटार स्किल म्हणा किंवा त्यांच्या बिहेव्हिअरल चेंजेस म्हणा, ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांची कशी साधता येईल त्याच्यासाठी खरंच ते आपल्याला उपयुक्त ठरतायत. या व्यतिरिक्त वर्गामध्ये बसून छडी हातात घेऊन किंवा बोर्डवरती लिहून म्हणरे देख बे बेदुने चार असं न करता आपण ग्राउंड वरती मुलांना सर्कलमध्ये उभं करून मग एकानी देख बे म्हणायचं, पुढच्यानी बेदुने चार म्हणायचं, ह्या पद्धतीने छोटे छोटे चेंजेस कसे करून आपल्याला मुलांना ऍक्टिव्ह राहू करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. मग कधी कधी मुलांमध्येच कॉम्पिटिशन लावणं की मुलगा आणि मुलगी दोघं जण कॉम्पिटिशन, किंवा मुलांनी एक पाडा म्हणायचा, मुलींनी एक पाडा म्हणायचा, मग मुलांना सुरच लागत नाही, आपली टीम जिंकली पाहिजे आणि आपण केलं पाहिजे, देखील करतात आणि कुठेतरी त्याचा फायदा होताना दिसतो. हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं पण प्रत्येक ठिकाणी आपण हे पूर्ण कसं जपता येईल याच्यावरतीच फोकस आहोत.
1: खूप छान मॅडम की त्यांना एक खेळाच्या माध्यमातून एक त्यांना नाविन्यपूर्ण शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. जसं की टॉय बँक तुम्ही आता सध्या सांगितलंय, तर नेमकं ही संकल्पना काय आहे?
0: टॉय बँक संकल्पना आहे, ओपन ट्री फाउंडेशन ची ही एक संस्था आहे ज्यामध्ये अहिल्यानगरमध्ये निडोफरजी खूप छान काम करतायत त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये काय असतं की विविध प्रकारचे बोर्ड गेम्स असतील, जसं की चेस आहे किंवा ब्लॉक एकमेकांना जॉईन करून काहीतरी वेगळं बनवणं आहे किंवा पिक्चर ब्लॉक्स एकात एक घालून घर बनवणं जसं मुलं बनवतात, तर ह्या पद्धतीचे विविध गेम्स त्याच्यामध्ये आहेत. आणि याच्यातनं होतं काय की मुलांना नुसतंच खेळ म्हणून आपण न देता त्यांच्यामध्ये टीम बॉन्डिंग कसं निर्माण होईल, त्यांच्यामध्ये ते खेळण्याची उत्सुकता कशी जागृत होईल, किंवा त्याच्यामधनं मुलगा कॉन्फिडेंटली कसा पुढे येऊ शकेल ह्यावरती आपण फोकस करतो. नुसतेच गेम्स मुलांना देणं आणि त्यांना खेळायला सांगणं हे न करता त्याच्यामध्ये आपण बेस्ट अँड बेस्ट कसं मुलांकडून काढून घेऊ शकतो यावरती फोकस असतो. ते एक साधन म्हणून उत्तमरित्या काम करतं एवढंच फक्त आहे आणि खरंच त्याचा फायदा होतानाही दिसतो. आपण अप्रगत मुलांवरती जास्त काम करतो आणि अप्रगत मुलं अप्रगत काय राहतात तर ते कंटिन्यू शाळेमध्ये येत नाहीत किंवा त्यांना अभ्यासाची गोडी नसते म्हणून ती मागे राहतात. तर या मुलांना आपल्याला परत खेचण्यासाठी हे खूप छान उत्तम साहित्य म्हणून आपण युटिलाइज करतो या गोष्टींना की चल बाबा तू हे एवढं एवढं मला करून दाखव, एवढं एवढं मला म्हणून दाखव, हे कम्प्लीट झालं की मी तुला खेळून देणार. मग ते कुठेतरी मुलांना प्रोत्साहन राहतं आणि नुसतं गेम त्यांना खेळायला न देतं. त्याच्यामध्ये पण खूप सारी विविधता आहे की स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, एकमेकांना जॉईन करणं. मग त्याच्यातलं मुलं शिकतातही खेळातून की अच्छा हे असं, ह्या कॅपिटल ए समोर हा स्मॉल ए लावला जातो म्हणजे ह्या दोघांची जोडी आहे. तर मग ते कुठेतरी त्यांना व्हिज्युअलाइज होऊन डोक्यामध्ये छान फिटही बसतं खेळता खेळता.
1: की तुम्ही टॉय बँकेच्या माध्यमातून जसं की आपण म्हणतो एक आनंददायी वातावरणात तुम्ही त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. तर मॅडम, शाळा सोडलेल्या किंवा शाळेत मागे असलेल्या मुलांना तुम्ही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही नेमकी कोणती पद्धती वापरली असतात? तर तुम्ही म्हणतात की टॉय बँकेचं हे पद्धत आम्ही त्या मुलांना सांगतोय, ते शिकवतोय, परंतु कसं कन्व्हिन्स करतात त्यांना की तुम्ही शाळा शिकली पाहिजे, शाळेच्या प्रवाहात आलं पाहिजे?
0: आपलं ऍक्च्युली मानस काय असतो की मूल हे रोज शाळेत आलं पाहिजे, त्यांनी अभ्यास करावा न करावा ही पुढची स्टेप, पण मुलांनी रोज शाळेत यायला हवं जेणेकरून तो विविध मुलांसोबत कम्युनिकेट करेल, विविध लोकांशी तो ज्यावेळेस कम्युनिकेट करेल किंवा ज्या संपर्कात जास्तीत जास्त येईल त्यावेळेस त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते आणि ती जास्त महत्वाची असते. घरी बसून मुलं काय करतात, टीव्ही बघतात, काम करतात किंवा दुसऱ्या काही गोष्टींच्या आहारी जातात आणि हे वय खूप नाजूक असतं आपण सगळेच जण जाणतो, आपण या सगळ्या फेजेस मधून गेलेलो आहोत. तर ह्या वयामध्ये जर मूल कंटिन्यू शाळेत जर आलं तर त्याचं नक्कीच भविष्य उज्ज्वल होतं आणि त्यामुळे आपण त्याच अनुषंगाने मूल कसं टिकून राहील शाळेमध्ये या पद्धतीने आपण कामकाज करतो. मग विविध प्रकारची त्यांना वेगवेगळे पुस्तकं देणं, गोष्टीची पुस्तकं देणं, वाचनाची आवड लावणं ह्या गोष्टी तर आपण सातत्याने करतोच आहोत, परंतु फोनवरती म्हणा किंवा प्रत्यक्ष त्यांच्या घरी व्हिजिट करून म्हणा आपण काउन्सिलिंग करण्याचं काम करतो. मग ते काउन्सिलिंग कोणत्या पद्धतीने की चल बाबा तुला खूप मोठं व्हायचंय आणि तुला खूप शिकायचंय हे बंबार्डिंग न करता त्याच्याशी अगदी फॅमिली म्हणून जाणं, बोलणं, का रे बाबा कसा आहेस, काय करतोयस, असा इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता बोलता त्याला आपण कसं आपल्याकडे आणू शकतो आणि कसं शाळेमध्ये त्याला रेग्युलर ठेवू शकतो ह्यावरती आपण कार्यरत असतो. कुठल्याही मुलाला तू अभ्यासाला बैस आणि इथे बैस आणि मी सांगते ते कर असं म्हटल्यानंतर कुठलंही मुलं आपलं ऐकत नसतं. ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते की तुम्ही कशा त्या मुलाशी हँडल करताय, त्याची सिच्युएशन कशी हँडल करताय हे पण एक स्किल असतं असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहता कंटिन्युअस तरच आणि तरच तो मूल तुमचा ऐकतो आणि त्याच्यामुळे मग त्याला जे आवडतं त्याचा जो कल आहे हा लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी ट्रीटमेंट देऊन, कारण कुठलंही मूल सारखं नसतं, त्याला समजून घेणारं माणूस हवं असतं, समजून घेणारी शाळा हवी असते, या अनुषंगानेच आपण आपलं काम करतो आहोत.
1: बरोबर आहे मॅडम. कामामध्ये कधी मोठ्या अडचणी आल्या आहेत की ऍज अ तुम्ही केंद्र समन्वयक म्हणून तिथे कार्यरत आहात आणि तुमची टीम सुद्धा तुमच्यासोबत काम करते, तर तुमच्या ओव्हरऑल तुमच्या सगळं टीमचा कसं ग्रुप बॉन्डिंग आहे आणि तुम्ही कशा प्रकारे एखाद्या अडचणीवर मात करताय?
0: खूप छान. आपण ज्यावेळेस टीम मध्ये एखाद्या काम करतो तर त्याच आणि त्याच वेळेस ते काम खूप छान पद्धतीने चालतं असं मला वाटतं. तर सगळ्यात महत्वाचं असतं की टीम बॉन्डिंग होणं आणि ज्यावेळेस एकच ध्येय समोर ठेवून दोन माणसं, चार माणसं एकत्रित येतात तर त्यावेळेस बाकीच्या गोष्टी नगण्य असतात तुमच्यासाठी आणि त्यामुळे आपण टीम पण अशीच धरलेली आहे, अशीच नेमलेली आहे की जी ध्येयाशी निगडीत असेल. आपलं ध्येय आहे की वंचित समाजासाठी काम करणं, हे खूप मोठं सेवा कार्य आहे आणि खूप मोठं योग्य आहे असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हा मोठं समोर ठेवता त्यावेळेस निश्चितच तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट लवकरात लवकर दिसून येतो. आपले जे वरिष्ठ आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला वारंवार याबद्दल मार्गदर्शन होत असतं की कसं तुम्ही फोकस राहिलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. तर आपली जी टीम आहे, आपल्या प्रत्येक शाळेमध्ये दोन दोन जणांची टीम आहे, एक शिक्षक आणि एक पीअर एज्युकेटर. तर आपली जी दुसरी शाळा आहे अहिल्यानगर अहिल्याबाई होळकर शाळा, तिथे पण एक टीचर आणि पीअर आहेत. आपल्या गांधीनगरच्या शाळेमध्ये मी स्वतः टीचर म्हणून कार्यरत आहे आणि आपल्यासोबत अजून एक पीअर ताई पण आहे. तर या चार जणांची जी टीम आहे तर प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो. समजा आपल्याला एका भागामध्ये काही अडचण येत असेल तर आपण दुसऱ्यांशी ती कम्युनिकेट करतो. आपले जे दुसऱ्या शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक आहेत सचिन वाघ म्हणून, त्यांनाही नुकतं एक आयडियल टीचर म्हणून अवॉर्ड पण मिळालेला आहे. ते पण बऱ्याच दिवसांपासून वंचित समाजासाठी काम करतात तर त्यांचंही ध्येय फिक्स आहे की हा मला या मुलांसाठी काम करायचं आहे म्हणून. त्याच्यामुळे खरं सांगते तर जास्त आपल्याला त्याच्यात अडचणी येत नाहीत एकत्रित काम करताना. उलटा आम्हाला एकमेकांची मदत होते की कुठे अडचण आली तर आम्ही छानपैकी एकमेकांसोबत ते शेअर करू शकतो आणि त्या पद्धतीने कामकाज पुढे जातं आपलं.
1: नक्कीच मॅडम, ग्रुप बॉन्डिंग म्हटलं की एकदम सुरळीत कामकाज चालणं हे शक्यच आहे. स्नेह ज्ञानदीप प्रकल्प, या प्रकल्पामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात घडलेला एखादा प्रेरणादायक बदल किंवा की त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कसे बदल झाले.
0: येस नक्कीच, आपण वर्षभरापासून हे कामकाज करतो आहोत आणि खूप सारे मुलांमध्ये आपण आमूलाग्र बदल घडून येताना दिसतो आहे. त्यांचे शिक्षक म्हणा किंवा त्यांचे पालक हे स्वतःही त्याबद्दल बोलता आहेत. तर एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला त्यातलीच. एक अहिल्याबाई होळकर शाळेमधली गौरी घोरपडे नावाची एक विद्यार्थिनी आहे की जी आधी शाळेमध्ये रेग्युलर येत नसायची किंवा तिला शिक्षणाची ओढ नव्हती. तिच्या घरची स्थिती पण जरा बिकटच होती. तिची आई दरवेळेस कामाला असायची आणि घरी कोणी नसल्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे तिचं जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. आणि ऍक्च्युली ती स्टार स्टुडंट असल्यासारखी आहे पण ती कुठेतरी मागे पडली होती. अचानक वडिलांचं निधन झाल्यामुळे म्हणा किंवा बाकी गोष्टी तिला फेस कराव्या लागल्या लहानपणातच त्याच्यामुळे. परंतु जसा आपला प्रोजेक्ट तिथे सुरू झाला, राबवण्यात आला, तर सचिन सर म्हणा किंवा आपल्या पियर ताई सोनाली ताई या दोघांनी पण वारंवार त्या सेवावस्तीमध्ये फिरून तिथे प्रबोधन करून त्या मुलांना परत घेऊन येणं या गोष्टी करत राहिले. आणि छान जसं आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने आपण कामकाज करतोय तर ते गौरीला पण कुठेतरी भावलं आणि ती रेग्युलर शाळेमध्ये यायला लागली. आणि आता इतकं छान तिचं बॉन्डिंग जमलेलं आहे बाकी शिक्षकांसोबतही, बाकीच्या विद्यार्थ्यांसोबतही. ती कॉन्फिडेंटली प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेते. डान्स असेल, बोलण्याची वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये ती उत्साहपणे भाग पण घेते, सहभागी पण होते. आणि छानपैकी ती उत्तमरित्या ते सादरीकरणही करायला लागलीय. तिचं वाचनही सुधारलंय. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये खूप सारे बदल घडून आणणं आपण त्यावेळेस पॉसिबल करून दाखवलं या प्रकल्पाने, तर ती एक खूप छान मोठी सक्सेस स्टोरी म्हणता येईल आपल्याला वर्षभराची. तसंच गांधीनगर शाळेमध्ये पण एक विद्यार्थी आहे आर्यन अवतर नावाचा, पहिलाच आहे हा विद्यार्थी. पण खूपच खोडकर असा असल्यामुळं त्याला सगळेच जण घाबरायचं, म्हणजे मोठे मुलं सुद्धा त्याला घाबरायचे इतका तो प्रकारचा विद्यार्थी होता. तर त्याला आपण न म्हणजे नुसतंच रागवून जर आपण त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तर तो अजून कदाचित खोडकर बनला असता. पण आपण त्याला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्यामध्ये कसं कोणती स्किल्स आहेत, त्याली लीडरशिप कशी तो छान पद्धतीने करू शकतो, थोडस असं मोटिवेट करून त्याला थोडस आपण मोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर तो पण आता छान अभ्यास करायला लागला आहे. त्याच्या घरचे पण सांगतात की इतके दिवस आमचं तर काय ऐकत नव्हतं, आपण तुमचं ऐकायला लागलाय वगैरे. नाही काय असं मला नाही वाटत, फक्त एकच गोष्ट आपण वारंवार सातत्यानं ती करत गेलो तर त्याच्यात आपण यशस्वी होतो असं मला वाटतं आणि तेच आपण करतो आहोत.
1: महानगरपालिकेच्या ज्या मनपाच्या शाळा आहेत त्यात तुम्ही राबवतायत आणि विद्यार्थ्यांना एक उच्च दर्जाचं कसं शिक्षण देता येईल त्याकडे तुमचा कल आहे. नक्कीच मॅडम. तर मॅडम आता आपण सुरुवात तर केलेली आहे, आपलं एक वर्ष झालेलं आहे स्नेह ज्ञानदीप प्रकल्पाला, तर सुरुवातीचा अनुभव कसा होता तुमचा?
0: तर मनपा शाळांकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन एवढ्यात बदलला आहे की बाबा तिथे क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला मिळत नाही, तिथे मुलांकडे प्रॉपर लक्ष दिलं जात नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण बघत होतो. परंतु खरं सांगू, ज्यावेळेस मनपा शाळांसोबत काम करायला सुरुवात झाली त्यावेळेस कळालं की कुठलीही व्यक्ती ही वाईट नसते. प्रत्येक जण आपला 100% देऊन कामकाज करत असतो. मग तिथलचे शिक्षक वृंद असतील किंवा बाकीचा स्टाफ असेल किंवा अजून आपल्या आजूबाजूचे सगळं वातावरण असेल, तर प्रत्येक जण आपलं बेस्ट देण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु होतं काय की कुठेतरी एका माणसाला लिमिटेशन्स येतात. तर जसं की मनपा शाळांचं स्ट्रक्चर एक वेगळ्या पद्धतीने राबवलं जातं किंवा त्यांना बरेचसे एक्सपेन्सेस असतात, त्यांना ते पूर्तता करायची असते त्या गोष्टींची, ते करून त्यांना मुलांनाही शिकवायचं असतं. बरेचशा आपले शासकीय नियमावलीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या शिक्षकांच्याही फेवरमध्ये नाहीये, त्यामुळे तिथं शिक्षक पोहोचू शकत नाही, प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नाही. आता आपला जसा प्रकल्प सुरू झाला आपण प्रत्येक घरी स्वतः व्हिजिट करतो. हेच जर त्या शिक्षकांना करायचं म्हटलं तर ते मुलांकडे बघतील की होम व्हिजिटला बाहेर जातील, ही पण कुठेतरी अडचण असते. मला वाटतं हे पण आपण सर्वांनी थोडस लक्षात घ्यायला हवं, त्यांच्या पण थोड्याशा काहीतरी अडचणी असू शकतात हे पण आपण जाणलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केल्यामुळं ते थोडस कुठेतरी फायद्याचं ठरलं. मनपा शाळांकडे बघण्याचा जसा दृष्टिकोन वेगळा असतो, जसं आम्ही नवीन ऍडमिशन साठी सर्व्हेला गेलो तर शासनाची शाळा मग तिथे कसं काय एज्युकेशन मिळणार, काय मिळणार, असे बरेचसे प्रश्न आम्हाला. इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आम्हाला काहीच बघावं लागत नाही, मग इथून मुलगा आला तर तो आम्हाला ट्युशनला लावावं लागतो, असं करावं लागतं, तसं करावं लागतं, तर असे बरेचसे पालकांकडनं ही तक्रारीचे सूर यायचे. परंतु ज्यावेळेस आपण त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा शाळेला व्हिजिट करा, आपला प्रकल्प चालू आहे, प्रकल्पाची माहिती घ्या, कशा पद्धतीने आपण एज्युकेशन देतो मुलांना ते बघा, तर हे ज्यावेळेस आपण घरोघरी जाऊन सांगण्यात आलं त्यावेळेस त्या पालकांना कुठेतरी अवेअरनेस निर्माण झाला की नाही बाबा उलट इंग्लिश मिडियम शाळेऐवजी आपण मनपाच्या शाळेकडे प्राधान्य दिलं पाहिजे आणि मुलांना इथे पाठवलं पाहिजे. आपल्या मनपा शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते हे बऱ्याचशा पालकांना माहितीच नसतं. आपल्याकडे गणवेश असतो, आपल्याकडे विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचं गायडन्स दिलं जातं मुलांना, त्या स्कीम मध्ये जे बसत असतील त्यांना कसा त्याचा फायदा करून घेता येईल किंवा त्यांना कशी त्याची मदत होईल या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. परंतु हे पालकांना अजून माहितीच नाहीये आणि त्यामुळे फक्त ते दूर दूर लोटले जात आहेत. तर ज्यावेळेस हा अवेअरनेस आपण क्रिएट करतो, निर्माण करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल घडतो आणि मग पालकांचं पण थोडंसं प्रबोधन होतं या दृष्टीने आणि मुलांना परत ते ह्या शाळांमध्ये पाठवायलाही तयार होतात. असे एक दोन केसेस आपल्याकडे आहेत की जे इंग्लिश मिडियमच्या शाळेतून काढून पुन्हा मनपा शाळांमध्ये त्यांनी प्रवेश घेतले, एलकेजी युकेजी त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये केली आणि मग परत आपल्याकडे ऍडमिशन आलेत, असेही काही विद्यार्थी आहेत.
1: तर मॅडम स्वतः सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना स्वतःसाठी कधी वेळ काढलाय का, छंद आहे जो तुम्ही आतापर्यंत आवडीने जोपासला आहे?
0: खरं सांगू समाजकार्य करणं हीच माझी खूप मोठी आवड आहे आणि तेच मला इथे करायला मिळत असल्यामुळं थोडस मन जे असतं ना, म्हणजे जे काम तुम्हाला आवडतं त्या कामामध्ये जर तुम्ही पुढे जात राहिला तर आपोआप तुमचं मनही रमतं आणि तुम्हाला काही गरज वाटत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे माझं आवडीचं काम असल्यामुळे मला असं दुसरा छंद जोपासण्याला खरं तर वेळही मिळाला नाही, कारण माझं बाळही छोटं आहे घरी, तर घरी पण थोडीशी आपल्याकडे जबाबदारी आहे आणि बाहेरही आपण मोठ्या याच्यावरती सुरू आहे कामकाज, तर खरं तर वेळ काढायला फक्त मिळत नाही काढायला. मला वाचनाची पण आवड आहे, वेगवेगळी पुस्तकं वाचायला आवडतात. श्रीश्रींना मी फॉलो करते आर्ट ऑफ लिव्हिंगला, तर श्री श्री रविशंकरजी जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर आहेत त्यांना मी गुरु मानते आणि त्यांना फॉलो करते गेल्या 15 वर्षांपासून. तर मेडिटेशन असेल किंवा योगा असेल तर हे पण मी अधून मधून करते, रेग्युलर सध्या होत नाही पण अधून मधून जसा वेळ मिळेल तसं मी मेडिटेशन करते, योगा करते, त्याच्यामुळे कुठेतरी अजून एनर्जेटिक वाटायला लागतं आणि नव्याने पुन्हा सुरुवात करता येते.
1: जसं की म्हणताय तुम्हाला छंदच आहे सामाजिक कार्य करताना, परंतु तुम्हाला वाचनाचाही छंद आहे. मॅडम या क्षेत्रात काम करत असताना असं कोणता क्षण आलाय की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की हो मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर कामाचा खूप अभिमान वाटला आहे, असं कधी वाटलंय का? कधी तुमची कोणी अशी प्रशंसा केली का कामाबद्दल?
0: कोणीतरी आपली प्रशंसा करावा यासाठी मी काम करत नाही पहिली गोष्ट. आणि आत्मिक समाधान मला खूपदा मिळालंय, जसं स्नेहज्ञानदी प्रकल्प सुरू झालाय आणि मी इथे काम करायला सुरुवात केली स्नेहज्ञानदी सोबत, तर प्रत्येक वेळेस एखादं मूल कुठेतरी छान पद्धतीने रेग्युलर येतं आहे, छान पैकी बोलतं आहे, काहीतरी करतं आहे. बरं आपण मुलांशीच नाही आपण पालकांशी पण दरवेळेस कम्युनिकेशन करत असतो. स्नेहालयाचे बरेचसे प्रकल्प आहेत, जसं की स्वक्षमा असेल, आपलं स्नेहवात्सल्य बिस्कुट असेल, त्याच्यानंतर बालविवाहावरती काम करणारा आपला उडान प्रकल्प आहे, महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा उमेद प्रकल्प आहे. तर ह्या प्रकल्पाची पण आपण वारंवार महिलांना म्हणा किंवा कम्युनिटीमध्ये अवेअरनेस क्रिएट करत असतो, कुणाला कुठे गरज असेल तर तिथे पाठवतही असतो. तर आपल्याकडे एक पोस्ट आली होती अशी की जिथे एक महिला होती आणि ज्यांचे पती अचानक निधनामुळे तिला 2 मुलं होती, तर ती अगदीच स्वतःचं शिक्षणही पूर्ण झालं नसल्यानं तिला व्यवस्थित कुठे काम करता येत नव्हतं आणि बऱ्याचशा गोष्टींना तिला फेस करावं लागत होतं. तर त्या महिलेला आपण स्नेहालयाचा मार्ग दाखवला, मुलांचं शिक्षण व्यवस्थित पद्धतीनं व्हावं, आपलं रिहॅब सेंटर जे आहे तिथे आपण त्या मुलांचा दाखला दिला होता आणि तिथून मग ते मुलं बाकीच्या शाळांमध्ये वगैरे गेली. तर हे कुठंतरी आत्मिक समाधानच लाभलं जातं की व आपण कुठेतरी कारणीभूत ठरलो. म्हणजे आपण काय खूप मोठं काम करत नाही आहोत ऍक्च्युली, ज्याचं त्याचं ठरत असतं. आपण फक्त एक माध्यम बनतो आणि ते माध्यम आपण बनलो याचं समाधान वारंवार लाभत असतं. जसं की मी सांगितलं मी श्रीश्रींना फॉलो करते, तर गुरुजींचं पण हे असतं की तुम्ही समाजात आला आहात तर तुम्ही समाजाचंही काहीतरी देणे लागतं. आपलं कसं स्वतःचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या फॅमिलीचं कसं होईल, हे रडत न बसता आपण समोरच्याला काय देऊ शकतो ह्यावरती आपण फोकस्ड राहिलं पाहिजे. आणि हीच शिकवण मी कायमस्वरूपी मनात ठेवते आणि जितकं जमेल तितकं आपण कसं दुसऱ्यांना मदत करू शकतो यावरती कार्यरत असते. तर मग आता हे मी खूप मोठं काहीतरी करते असं नाही समजत मी, पण खरी गोष्ट आहे की बुवा जिथे ज्याची गरज आहे तिथे जर आपण उभे राहिलो तर तिथे कुठेतरी त्या माणसाला इतकं समाधान मिळून जातं आणि ते समाधान मिळून देण्यासाठी आपण कुठेतरी माध्यम ठरतो आहोत याचं समाधान नक्कीच लागतं.
1: नक्कीच मॅडम, जसं की तुम्ही म्हटलंय की तुम्ही श्री श्री यांना फॉलो करताय, त्यांना एक आदर्श स्थानी ठेवतायत, तर या कामामध्ये तुम्हाला प्रेरणा कोणाकडून आणि कशी मिळाली, कुठून मिळाली की तुम्ही या आपल्या ज्ञानदीप प्रकल्पामध्ये तुम्ही एक ऍज अ केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत करावं असं तुम्हाला काय वाटलं?
0: ही संधी माझ्याकडे येत गेल्या. जसं मी सांगितलं की आपण जर फोकस्ड राहिलो तर बरोबर सगळी कामं व्यवस्थित पार पडतात. मला सगळ्यात जास्त समाज सेवा करावी किंवा आपण समाजाच्या कारणी लागावं याची सगळ्यात मोठी प्रेरणा माझी आई निर्मला कुलकर्णी यांच्याकडून लागली. तिचं दरवेळेच म्हणणं असतं माझ्या आईचं की तुम्ही जे पण काही करता आहात तर तुमच्या मनाला योग्य वाटलं पाहिजे आणि कोणीतरी आहे आपल्याकडे बघणार हे ध्यानात ठेवून तुम्ही जर काम केलं तर कुठेही तुम्ही चुकू शकत नाहीत असं तिला वाटतं. आणि खरंच तिचं जे म्हणणं आहे ते मलाही योग्य वाटायला लागलं आणि त्याचा अनुभव वारंवार येत राहिला. माझ्या आईमुळेच मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्याही प्रवाहात आले. आणि आधीपासून तर जसं मी तुम्हाला म्हणाले की सत्यमेव जयते कार्यक्रम बघितल्यानंतर मला स्नेहालयाची पण ओळख तिथूनच झाली. गिरीश सरांनी ज्यावेळेस तिथे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर तिथे ही एक प्रेरणा मिळाली होती की ह्या अशा संस्था ज्या आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था पण जर तुम्ही बघताल तर खूप साऱ्या गोष्टींवरती काम करते. शिक्षणावरती पण खूप मदत करते आहे ही संस्था. जिथे जिथे गरज आहे महाराष्ट्रातले म्हणा किंवा बाकी जिल्ह्यातले जे खेडेगाव आहेत तिथे सुद्धा आपलं खूप सारं काम चालतं. पाणी वाचवा पाणी झिरवावरती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मुलांना एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करू शकतो किंवा रोजगार लोकांना कसं उपलब्ध करून देता येईल, त्याच्यानंतर नैसर्गिक शेतीकडे आपण कसा आपला कल घेऊन जाता येईल, या विविध गोष्टींवरती आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सुद्धा कार्यरत आहे. तर कुठेतरी माझं शिक्षण कम्प्लीट झाल्याच्या नंतर कुठल्या तरी एका मोठ्या कंपनीत मला जॉब मिळावा किंवा अब्रॉडला मी जाऊन वर्क करावा असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी एज्युकेशन घेतलं त्याच्यासाठी की मला समाज सेवा करता यावी आणि मला तिथे कार्यरत होता यावं. तर माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की मी एकदा आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत जुडली जाईल किंवा स्नेहालयासोबत जुडली जाईल. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत तर मी आहेच, ते व्हॉलंटिअरशिप मी करतेच आहे अनेक वर्षांपासून. आपला बेंगोर आश्रम जो आहे मेन ऑफिस आहे आपला तिकडे, तर तिथेही मी सेवा कार्य करून आले आणि तिकडची पण मी तिथूनही बरेचसे अनुभव घेऊन आले. आणि ज्यावेळेस नगरमध्ये आले त्याच्यानंतर माझं लग्नही झालं, ठिकाणही मला नगरचंच मिळालं असल्यामुळे मी नगरमध्येच स्थायिक झाले. आणि मग हे सगळ्या गोष्टी होत असताना संधी उपलब्ध झाली. आपल्या स्नेहालयातनं ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट जागा रिक्त असतात तर त्यावेळेस आपली ऍडव्हर्टाईज येते आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती माझ्यापर्यंत पोहोचली. जागा आहे आणि मग मी ते अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शनही झालं. सुरुवातीला मी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे टीचर म्हणून कार्यरत आणि मग नंतर ही संधी मिळाल्यामुळे अजून चांगला काम आपल्याला करता येऊ शकेल असंही मला वाटलं आणि त्याच्यामुळे ती संधीही मी ऍक्सेप्ट केली आणि आता स्नेह ज्ञानदीप या प्रकल्पामध्ये कार्यरत आहे.
1: नक्कीच मॅडम, जसे की तुम्ही आता म्हटल्यात की सुरुवातीला तुम्ही स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे कार्य केलेलं आहे, तर तेथील एखादा अनुभव शेअर कराल का आमच्याशी? तर आम्हाला काय ऐकायला नक्कीच आवडेल की तुम्ही अगोदर तिथे कशा प्रकारे वर्कआउट केलं आहे.
0: नक्कीच. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल इथे आपली जी शाळा आहे इंग्लिश मीडियमची ती पण आपण वंचित समाजातल्या मुलांना क्वालिटी बेस्ड एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करून देऊ शकतो यासाठीच ती कार्यरत आहे आणि त्याच्यामुळेच आपण ती सुरूही केली होती. आणि जसं ती रिहॅब तिथलचे जे रिहॅबचे मुलं आहेत किंवा मुली आहेत तर यांच्यासाठी प्रामुख्याने ही शाळा उघडली होती आपण काही वर्षांपूर्वी. आणि आताच्या काळामध्ये आपण ही बाकीच्या मुलांसाठीही ओपन केली की बा जे आजूबाजूच्या परिसरातले कामगार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची आहे पण त्यांना आपल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्याची गरज वाटते, तर अशा लोकांनाही आपण ही ओपन करून दिली आहे. तर इथे बरेचसे चॅलेंजेस होते की जे रिहॅब सेंटरमधले मुलं असतील तर त्यांना थोडासा त्यांच्या कलानी घेऊन शिकवावं लागतं. थोडेसे बरेचसे त्यांचे शारीरिक व्याधी असतात, कुटुंबापासून दुरावलेली ही मुलं असतात, तर त्यांच्यासोबतही काम करताना आपलं तितकंच भावनिक होऊन जातं आणि त्या भावना आपल्याला कुठेतरी आवरून त्यांना एज्युकेशनच्या पाथवरती आपल्याला टिकवून ठेवायचं असतं. तर तो पण खूप चॅलेंजिंग जॉब होता आणि जाऊन खूप छान वाटलं. अजूनही तिथंची मुलं भेटल्यानंतर टीचर म्हणून जवळ येतात, बोलतात, छान वाटतं की अरे आपण इथे राहून पण काहीतरी पॉझिटिव्ह काम करण्याचं कुठंतरी योगदान दिलं, छोटं खालीचा वाटा उचलला. थोडेच दिवस होते मी, पण खूप छान अनुभव आले आणि अजूनही ते अनुभव गाठीशी बांधून आहे.
1: जसं की तुम्ही तिथेही काम केलंय, आता नव्याने सुरुवात आपलं स्नेहालय संचालित स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, तर या प्रकल्पामध्ये भविष्यामध्ये आणखीन कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे जेणेकरून आपला ज्ञानदीप प्रकल्प हा अजून उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत राहील?
0: अगदीच, आपल्याला खूप सारे कामकाज करायचं आहे. फक्त एकच वर्ष आपण दिलं आहे आताशी आणि त्याच्यातून आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वातावरणही निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की, खूप काम करणं बाकी आहे. जसं इंग्लिश मिडियम मध्ये रांगा लागतात सध्याला काहीच नसताना, तर या रांगा आपल्याला मनपा शाळांमध्ये लावायच्या आहे. मनपा शाळांसाठी आपल्याला पेंडिंग लिस्ट लागली पाहिजे या पद्धतीने कामकाज
1: करण्याचा.
0: तर याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने अजून पुढे जावं, कसं आपण हे करावं, याच्यावरती भरपूर सारं कामकाज सुरू आहे. आपल्या स्नेहालयाचा बालभवन जो प्रोजेक्ट आहे जो सेवावस्तूंतल्या मुलांवरती काम करतो, तर आपण या बालभवन प्रोजेक्टमध्ये खूप सारे आमूलाग्र बदल घडवून आणलेत. म्हणजे सुरुवातीचं आणि आताच खूप सारे चेंजेस आहेत. तर अनुभवातून माणूस शिकतो असं म्हणतो आपण, आणि बालभवन गेल्या 30% पेक्षा जास्त दिवस कार्यरत आहे मुलांमध्ये आणि एज्युकेशनशी रिलेटेड. तर मी म्हणत होते की जसं बालभवनाचं आपलं छानपैकी कामकाज चालू आहे शिक्षणावरती, तर तोच बेस धरून आपण आपल्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये उतरलो आहोत. आपल्याला त्या बेसने आपल्याला खूप छान सपोर्ट पण मिळतो आहे विद्यार्थ्यांचाही, तिथल्या शिक्षकांचाही. तर ह्याच्यावरतीच अजून कामकाज करून आपण अजून उत्तमरित्या क्वालिटी बेस्ड एज्युकेशन कसं मुलांना देऊ शकू, इथली पण मुलं आपण कशी चमकवू शकू. स्कॉलरशिप झालं, प्रज्ञाशोध परीक्षा झालं, ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण मुलं उतरली पाहिजे, ह्या इथपर्यंत आपण कसं त्यांना घेऊन जाऊ शकतो. तर हे एकट्याचं कोणाचं काम नाहीये किंवा एकट्या व्यक्तीचं काम नाहीये, याला खूप मोठा सपोर्टची गरज असते. आणि त्याच्यासाठी बरेचसे व्हॉलेंटियर्स पण लागणार आहे. तर रेडिओ, आपल्या रेडिओच्या माध्यमातून मी आवाहनही करू इच्छिते की जिथे जिथे मनपाच्या शाळा आहेत आणि जिथे जिथे आपलं स्नेहज्ञानदीप प्रकल्प सुरू आहे, तर तिथे जर कुणाला आपलं स्वतःचं योगदान देण्याची इच्छा असेल तर व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही तिथे या, संपर्क करा. तुम्ही तुमचं द बेस्ट कसं देऊ शकता याच्यावरती जर काही करत असू आपण, तर अजून मला वाटतं निश्चितच याच्यात आमूलाग्र बदल घडताना दिसून येतील. काही काही जणांना खेळाची खूप आवड असते, काही जणांना संगीताची आवड असते, तर एक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान नाही देऊ शकत. तर मग मला असं वाटतं की आपल्याला जे चांगलं येते आणि जर आपल्याला जे चांगलं येते ते समाजासाठी आपण द्यावं अशी ज्यांची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी पुढे यावं, संपर्क करावा आणि त्या पद्धतीने आपण एकत्रित रित्या काम करून या मुलांवरती आपण अजून आपल्याला कसं काम करता येईल यावरती आपण बघू शकू आणि खूप छान पद्धतीने पुढे जाऊ शकू असं मला वाटतं.
1: नक्कीच मॅडम, जसं की तुम्ही म्हणतात आपल्या मनपाच्या शाळेला एक उत्कृष्ट आणि आदर्श शाळा बनवण्याचा तुमचा मानस आहे, तर आता सध्या पालकांचा असा मानस आहे की सीबीएसई पॅटर्न्स पाहिजे किंवा एकदम हायर एज्युकेशन पाहिजे, तर आपल्या स्कूलमध्ये आपल्या मनपाच्या शाळेमध्ये कशा प्रकारचे एज्युकेशन दिलं जाते?
0: आपल्या मनपाच्या शाळांमध्ये सुद्धा आपण सीबीएसई पॅटर्न आता सुरू करतो आहोत मॅडम, कारण आपला गव्हर्नमेंटचा जीआर तसा निघाला आहे. पहिलीपासून आपण सेमी इंग्रजी माध्यमातूनही एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आहोत. आपल्या गांधीनगरची शाळा आहे तिथे ऑलरेडी सेमी इंग्लिश मधून आपण शिक्षण देतो आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना. आपण जर आपलं योगदान प्रॉपरली दिलं, तिथलच्या संख्या वाढवल्या, तिथलचं मुलांचं कम्युनिकेशन प्रॉपर करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की आपण तिथेही ह्या गोष्टी सगळ्या राबवू शकू. आपण गव्हर्नमेंटला सुद्धा अपील करू शकतो या गोष्टींसाठी. आता एका शाळेमध्ये आपण ऑलरेडी सुरू केला आहे प्रकल्प, तर दुसऱ्या शाळांमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर सीबीएसई पॅटर्न तुम्ही म्हणता आहात, आता तो पण पॅटर्न आपण सुरू करणार आहोत मनपा शाळांसोबत, कारण गव्हर्नमेंटलाही कुठेतरी वाटतं की प्रत्येक मुलाला हे क्वालिटी एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण सुरूच आहे. आणि असं नाहीये की सीबीएसई पॅटर्न मध्ये मूल शिकलं तरच ते खूप पुढे जातं. तुम्ही जिथे आहात तर तुमचं 100% योगदान दिलं तर तुम्ही कुठेही संपू शकता या मताची मी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळतंय याही पेक्षा तुम्हाला जे मिळतंय त्याचं 100% तुम्ही युटिलायझेशन कसं करू शकता यावरती फोकस राहावं असं मी अपील करेल आपल्या पालक वर्गाला सुद्धा.
1: जसं की तुम्ही म्हणताय सीबीएसई पॅटर्न असणं असं काही गरजेचं नाहीये, परंतु आताची सध्याची परिस्थिती जसं वळते हवा तसे ते जातात, तर हे पण त्यांचं आहे की आपल्या पाल्याला एक चांगलं एज्युकेशन बेस्ट मिळालं पाहिजे, त्यांचाही तो मानस आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही आपल्या मानपाच्या शाळेमध्ये त्यांना बेस्ट एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत आहात, हे खूप छान आहे मॅडम. तर शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: नक्कीच, आपण जर इतिहासाकडे बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, हे लोक का बरं पुढे गेले, का बरं त्यांनी समाजासाठी आपलं योगदान द्यावं असं त्यांना वाटलं, तर ह्याच्याकडे जर तुम्ही बघताल पालक म्हणून, पालकांना माझं आवाहन आहे, मुलांना तर अजून याच्याबद्दलची बऱ्याच जणांना माहिती पण नाही, पण पालकांनी थोडस याच्यावरती लक्ष द्यावं की ही लोक का बरं पुढे गेली. तर ह्या लोकांचा शिक्षण हा बेस पक्का होता. आंबेडकरांनी कितीही सारं शिक्षण घेतलंय. जसं आपण इतिहासाकडे बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, ही व्यक्ती, या व्यक्तींनी खूप सारं समाज सुधारण्याचं काम केलं असं आपण म्हणतो. पण नेमकं त्यांनी काय केलं हे जर आपण जरा इतिहासाकडे डोकावून बघितलं तर ह्या लोकांचं वाचन खूप जास्त होतं. ही लोक शिकत गेली, शिक्षणामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की या कशा पद्धतीने व्हायला हव्यात, किंवा कसं आपण याच्या सामोरी गेलो पाहिजे, कसं आपण लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे, कसं आपण समाजाचं देणं लागतो, तर ह्या गोष्टी यांना कळाल्या कारण त्यांनी तेवढं शिक्षणाला महत्व दिलं. तर मला असं वाटतं की शिक्षण तुम्ही महत्व द्या. आता तुम्हाला त्याचे फ्रुट्स दिसून नाही येणार, फळं दिसून नाही येणार, पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती शिकते कुठल्याही याच्यामध्ये असू दे, ती कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये असू दे, कुठल्याही शाखेमध्ये तिने शिक्षण कम्प्लीट करू देत, कुठलंही शिक्षण वाया जात नाही असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी वीस गोष्ट शिकता त्यावेळेस ती कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगात येते, आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेता त्यावेळेस तुमच्यामध्ये एक वेगळी समज तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येते, तुमचा आत्मविश्वास वाढतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला कसं सामोरे जायचं ते तुम्हाला समजतं. गणित, विज्ञान हे विषय नुसते शिकायचे म्हणून नसतात, ते कुठेतरी तुमच्या खोल मनावरती, हृदयावरती इम्पॅक्ट देत असतात. तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढतं, तुम्ही क्रिटिकल थिंकिंग तुमचं सुधारतं, तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला खूप फायदा होतो या गोष्टींचा. तर तुम्ही थोडस एवढंच म्हणेल मी की प्रत्येक पालकांनी सध्याला हे ध्यानात ठेवावं की आपलं मूल शिकावं याच्यासाठी प्रयत्नशील राहावं. तो कमवायला तर लागणारच आहे. प्रत्येक माणूस हा ज्यावेळेस जगण्यासाठी जगात जन्म घेतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं आपलं उदरनिर्वाह कसा करावा ते. कधी ना कधी तो उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करणारच आहे, पण आता त्याचं शिकण्याचं वय आहे तर किमान 10वी 12वी पर्यंत त्याचं रेग्युलर शिक्षण व्हावं, त्याच्यानंतर मग व्यावसायिक शिक्षणाकडे त्याला वळवावं. आपण कामगार आहोत म्हणून आपला मुलगाही कामगारच व्हावा, त्यांनी हे असे हातावरतीच पोटावरतीच कामं करावीत असं न ध्यानात घेता की त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन मगच कामाला सुरुवात करावी असं प्रत्येक पालकाला वाटलं पाहिजे असं मला वाटतं. आपलं शिक्षण खूप काम करतं आहे तर पालकांनी थोडंसं जागरूक राहावं, 10वी 12वी पर्यंतचं मुलांचं शिक्षण कम्प्लीट करावं, आणि जे कुणी तुमच्या जवळपास असतील ज्यांना त्याचं नॉलेज आहे, ज्याचं त्यांचं ज्ञान आहे, त्या लोकांशी तुम्ही संपर्कात राहून थोडंसं मुलांच्या व्यावसायिक शिक्षणावरती पण भर द्यावा असं मला वाटतं.
1: छान मेसेज केला आहे तुम्ही. तर त्या मानपाच्या शाळेमध्ये जर ऍडमिशन करायची असतील तर ते तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतात?
0: आपला संपर्क क्रमांक तर आहेच आहे, आणि मनपा शाळेमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून सुद्धा तिथून ऍडमिशन तुमची कम्प्लीट करून घेऊ शकता. आता सध्याला आपल्या मनपा शाळेमध्ये दोन शाळेमध्ये आपला प्रकल्प सुरू आहे. तर एक शाळा आहे जी बोलेगाव गांधीनगर येथे आहे, लिंगेश्वर मंदिराजवळ गांधीनगर, आणि यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक सुद्धा आहे 75 88 17 00 36 किंवा 82 37 23 17 21 या नंबरवरती तुम्ही संपर्कही साधू शकता. किंवा लिंगेश्वर मंदिराजवळ गांधीनगरची मनपा शाळा असं म्हटलं तर तुम्ही तिथे येऊनही आपल्या मुलाचं ऍडमिशन करू शकता. अजून आपली सर्जेपुरा येथे अहिल्याबाई होळकर शाळा क्रमांक 11 इथे सुद्धा आपण संपर्क साधू शकता. आणि तिथेही तुम्ही आपल्या पाल्याचं ऍडमिशन करून घेऊ शकता.
1: पूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या रेडिओचेही खूप सारे आभार.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
2: खरंच शिक्षण हेच परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे आणि अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करण्याचं काम स्नेहालय संस्था करत आहे. मंडळी आताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित स्नेहज्ञानदीप प्रकल्पाच्या केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. मॅडम तुमचं मनपूर्वक आभार आहे. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक श्रीयुत धनंजय देशपांडे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: रसिक हो नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत एक अतिशय वेगळ्या पद्धतीचे संग्राहक, ज्यांनी गेल्या 100-125 वर्षातल्या दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला आहे. पुस्तकांचा, वर्तमानपत्राच्या कात्रणांचा संग्रहही त्यांचा मोठा आहे. अनेक वस्तूही त्यांच्या संग्रहात आहेत. आज या सगळ्या त्यांच्या संग्रहाविषयी आपण बोलणार आहोत आणि ते संग्राहक आहेत श्रीयुत धनंजय देशपांडे. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. गाण्यांची, ध्वनिमुद्रकांची तुमची ही आवड, तिची सुरुवात कशी झाली?
2: लहानपणी माझी आई सकाळी 6 वाजताच आकाशवाणी पुणे केंद्र लावून ठेवायची, तर आकाशवाणी पुणे केंद्रावरचं ते रसाळ भक्तिगीतं, ते एकदम मनाला वेड लावून जायचं की व इतके छान छान भक्तिगीतं परत परत परत ऐकाविषयी अशी. मग पुढे मग मला आत्यांनी सांभाळायला, राहत्याला नेलं. मी लहान असतानाच तिथं आमच्या घरासमोर एक राम मंदिर होतं, तिथं कथा, कीर्तन, प्रवचन आणि त्या कथेकरींच्या रसाळवाणीमधून अभंग, ओव्या हे ऐकायचो आणि मन भारावून जायचं की अरे हे काय आहे, कधीच समजायचं नाही. त्यावेळेस वारकऱ्यांचे भजनं, दारावर जे भिक्षेकरी यायचे त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे गाणी ऐकायचो. तिथे हे खूप वेळ लागलं.
1: वासुदेव असायचा,
2: वासुदेव असायचं सकाळी सकाळीच, वासुदेव
1: यायचे. सगळे लोक कलाकार तेव्हा ग्रामीण जीवनाचे अविभाज्य भाग होते.
2: अगदी तुम्हाला सांगतो ना, मी शेतावर जायचो तर त्यावेळेस शेतकरी जेव्हा याला पाणी द्यायचे मोठेनी त्यावेळेस, तर त्यांची गाणी सुद्धा अगदी आणि ते मन धुंद करून टाकणारं वातावरण होतं एकदम.
1: जात्यावरच्या ओव्या आणि मोठे.
2: तिथे मग हे सगळ्या जुन्या संगीताचं वेळ लागलं. पुढे मग मी 5वी-6वीला नगरला आल्यावर माझ्या काकू ज्वला रत्नाकर त्यांनी मला शास्त्रीय संगीताची आवड लावली. हे जुनं संगीत आणि हे शास्त्रीय संगीत कुठे मिळेल तर ते नंतर असं समजलं की ग्रामोफोनच्या तबकड्यांवर. आणि त्यावेळेस माझे काका होते, ते शमी गणपती मंदिरासमोर आम्ही राहायचो आणि ते काका वरती राहायचे. ते आम्हाला घेऊन त्यांच्या घरात वरती जायचे आणि ग्रामोफोन लावून द्यायचे आणि ग्रामोफोनवर गाणं लावलं की ते म्हणायचे बघ तो मधला कुत्रा आहे ना, तो कुत्रा गातो
1: HMV चा
2: लोगो मध्ये असायचं आणि तो कुत्रा कसा गातो हे बघता बघता ते गाण्यांची आवड लागली. मला आठवतंय की आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा ग्रामोफोनवर जे गाणं ऐकलं ते आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले, हे विष्णुपंत पागनिसांनी गायलेलं गाणं आहे संत तुकाराम या चित्रपटाकरता, प्रभातचा पिक्चर होता तो. त्याच्यानंतर मग बालगंधर्वांचं वध जाऊ कुणाला शरण, त्यानंतर मनशुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, अशी त्यावेळेस ही गाणी ऐकली. पण डोक्यात मात्र एक पक्क बसलं की हे जे जुनं संगीत आहे ते आपल्याकडं पाहिजे, हा जो ग्रामोफोन आहे हा आपल्याकडं पाहिजे. हे जेव्हा 1985 मी नोकरीला लागलो मग त्यावेळेस हे डोक्यामध्ये होतं. एका मित्राकडे गेलो होतो मी आणि त्याच्या हॉलमध्ये बसलो होतो, तर कोपऱ्यामध्ये एक सागवानी लाकडातलं अप्रतिम कोरीव काम केलेलं एक कपाट ठेवलं होतं. आता ते कपाट बघितल्याबरोबर मी आता हे जुन्या वस्तू जमा करणारा मी त्याला ताबडतोब म्हणला अरे कपाट काय सुंदर आहे, अप्रतिम लाकूड एकदम. तो म्हणाला एक कपाट नाही हा ग्रामोफोन आहे. ग्रामोफोन म्हणल्याबरोबर माझ्या सगळ्या स्मृती जागा झाल्या. अरे लावून दाखव, लावून दाखव म्हणे. अरे तो बंद पडून 40 वर्ष झाले म्हणे. अरे म्हटलं आहे कधीचा तो? आता म्हणे माझे आजोबा फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रीब्युटर होते, त्यांच्या काळातला हा ग्रामोफोन आहे आणि तो आता बंद पडलेला आहे. म्हणलं आता काय करणार आहे याचं? तो म्हणे आता आम्ही नवीन फ्लॅट घेतलाय, आमच्याकडे काही जागा नाहीये, तेव्हा आता ह्याच काहीतरी विल्हेवाट लावायची, अडगळ नको. अरे यार म्हटलं तू मला देतो. मी ताबडतोब टेम्पो करून तो घरी घेऊन आलो. यंत्र सुटे होऊन बाहेर पडलेले होते, यंत्र गोळा केले, चौकशी केली नगरमध्ये पुण्यामध्ये कोणी दुरुस्ती करेल का त्याची, मग तर दुरुस्त करणारा कारागीर कोणी मिळाला नाही. आणि मग मी स्वतः 3 महिने बराच विचार करून ते असेंबल केलं सगळं, तो फिरायला लागला. त्याच्यानंतर ग्रामोफोनच्या ध्वनिमुद्रिका, सगळ्यात पहिल्यांदा भिडे हॉस्पिटल चौकामध्ये एक पानवाला होता, त्याला काही भंगार बाजारात जुन्या ध्वनिमुद्रिका मिळाल्या असं मला कळालं. त्याच्याकडून जाऊन मी ते विकत घेतले. तर त्याच्यामध्ये मला ही वद जाऊ कुणाला शरण, त्याच्यानंतर विष्णुपंत पागनिसांनी गायलेलं ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमर,
1: नाट्यपद जास्त प्रमाणात असते,
2: जास्त प्रमाणात त्यावेळेस नाट्यगीतं जास्त प्रमाणात असायची, त्यानंतर चित्रपट संगीत आणि त्याच्यानंतर मग लोकसंगीत हे जास्त प्रमाणावर असायचं. आणि तो लॉट मिळाला मला 15-20 ध्वनिमुद्रिकांचा. मग त्या साफसूप करून ऐकल्या तर मला इतका वात्यानंद झाला की एवढ्या जुन्या ध्वनिमुद्रिका आपल्याला
1: तो फ्रीज एवढ्या कपाट एवढ्या मोठ्या फोनवर
2: त्याच्यावर
1: पहिलं गाणं ऐकलं असेल तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय असणार. म्हणजे
2: त्या 2 दिवस मी तर असा म्हणजे स्वर्गामध्ये होतो की आपल्याकडे ग्रामोफोन आलाय आणि रेकॉर्ड्स पण आलेत, कितीतरी जणांना त्यावेळेस मी ऐकवलं. तर त्याच्यानंतर मग मला ते एक क्ल्यू लागला की हे भंगार बाजारामध्ये जुने रेकॉर्ड्स मिळतात. कारण ते साल होतं साधारणतः 1985 आणि 1963 साली ध्वनिमुद्रिकांचं प्रोडक्शन कायम करता बंद झालं होतं.
1: हल्लीच्या पिढीला जे आता ही मुलाखत ऐकत असतील त्यांनी अनेकांनी ग्रामोफोन बघितला पण नसेल किंवा आता बघडी रेकॉर्ड काय असते. मला वाटतं तुम्ही फार छान या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. ग्रामोफोनची निर्मिती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला हे खरं तर आजच्या पिढीलाही समजायला हवं. ही सुरुवात कशी झाली, ग्रामोफोन म्हणजे नेमकं काय यंत्र असतं आणि कशा पद्धतीने ते चालतं?
2: वस्तुतः माणसाचा आवाज बंदिस्त करून परत परत ऐकण्याच्या कलेला ध्वनिमुद्रण म्हणतात. आणि या ध्वनिमुद्रणाचा शोध लागला 1887 साली अमेरिकेमध्ये. आपल्याकडे जसे डॉक्टर कानकोजे होऊन गेले तसे थॉमस अल्वा एडिसन मागच्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये होऊन गेला. हा इतका अवलिया माणूस होता, त्यांनी अनेक शोध लावले, त्यापैकी ग्रामोफोन ध्वनिमुद्रण हा एक शोध. त्यांनी अनेक प्रयोग केले. तर मेणाच्या तबकडीवर एका सुईद्वारे भोंग्यात तोंड घालून बोललं की जे थरथर निर्माण होती त्या खाचांमधून माणसाचा आवाज त्याच्यावर ध्वनिमुद्रित केला जातो आणि त्याचंच प्रिंटिंग परत लाखेच्या तबकड्यांवर घेतलं की मग ते पक्क होतं, असा त्याचा शोध होता. तर मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब हे जे बालगीत आहे हे जगामधला मानवाचा ध्वनिमुद्रित केलेला हा पहिला आवाज.
1: ती सुरुवात एडिसन पासून झाली,
2: एडिसननी केली.
1: आणि मला वाटतं आपल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये नगरच्या एक एडिसनचा फोनोग्राफ एक आहे, म्हणजे ती अशी बांगडीसारखी वेगळी पद्धतीची तबकडी असायची.
2: बांगडी तबकडीवर ज्या रेषा असायच्या ना
1: अशी ती गोल अशा याच्यावर असायचं,
2: त्याला बांगडीच म्हणायची त्यावेळेस. हे भारतीय नाव, भारतीय ग्रामीण भागाच्या पद्धतीतून आलेलं आहे
1: बांगडी
2: तबकडी. आणि
1: त्याचं मुख्य म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नसायची,
2: अजिबात नाही, हे संपूर्ण मेकॅनिकल आहे. त्याला सेल नाही, वायर नाही, बॅटरी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आतमध्ये पोलादी स्प्रिंग असते, ते पोलादी स्प्रिंग बाहेर हँडल फिरवलं की ती घट्ट होते आणि त्याचा स्टॉपर सोडला की ती स्प्रिंग 78 फेरे प्रति मिनिट 78 RPM म्हणायचे. तर ते अशी फिरती आणि ती फिरली की त्याच वेगाला तो आवाज पण ध्वनिमुद्रित केलेला असतो, मग तो भोंग्यातून आवाज मोठा होऊन बाहेर पडतो. ही ग्रामोफोनचं तंत्रज्ञान आहे, अत्यंत सोपं असं हे तंत्रज्ञान. त्यावेळेस थॉमस अल्वा एडिसननी अनेक ध्वनिमुद्रिका काढल्या. थॉमस अल्वा एडिसनचं एक म्हणणं होतं की ह्या कलेचा उपयोग अंधांसाठी व्हावा, ह्या कलेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी व्हावा. पण झालं नेमकं उलट. करमणूक क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर या ध्वनिमुद्रिका निघाल्या की आंतरराष्ट्रीय एक मोठी इंडस्ट्री उभं राहिली त्यावेळेस. मग ते अमेरिकेमधून मग इंग्लंडमध्ये, इंग्लंडमधून मग जर्मनमध्ये, मग हे त्यांचे जे रेकॉर्डिस्ट आहे ते जगभर फिरायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे रेकॉर्डिंग करायचे. त्या रेकॉर्ड्स परत अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये किंवा जर्मनमध्ये नेऊन ते रेकॉर्ड त्या देशात आणून परत वाजवायचे आणि मग तिथं त्या रेकॉर्ड्स आणि ग्रामोफोन खपवायचे.
1: कुठल्या कुठल्या कंपन्या होत्या त्या काळी?
2: ओडियन, द ट्विन, HMV ही नंतर आली, यंग इंडिया, अशा अनेक जवळजवळ आपल्याकडे आपल्या संग्रहामध्ये 30-35 कंपन्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत, अनेक प्रकारच्या होत्या. आपल्या भारतात कसं ध्वनिमुद्रण आलं त्याचा एक इतिहास खूप रंजक आहे. 1902 साली हे जर्मन आणि ब्रिटिश रेकॉर्डिस्ट कलकत्त्याला आले आणि मग त्यांनी त्यावेळेस जे शास्त्रीय संगीत गायक होते त्यांना विनंती केली की तुम्ही तुमचे रेकॉर्डिंग आम्हाला द्या. पण त्यांनी हे नाकारलं पूर्णपणे, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तो जो भोंगा आहे त्याच्यात आपण तोंड घालून गाणं म्हणतो तो आपला आवाज ओढून घेतो आणि ते आवाज नाहीसा होतो. अक्षर तुम्हाला सांगतो त्यावेळेस बडे गुलाम अली खा, अब्दुल करीम खा साहब वगैरे हे सगळ्यांची अशी अंधश्रद्धा होती. नंतर त्यांचे आवाज ह्याच्यावर आले, ग्रामोफोन बालगंधर्वांनी नाकारलं होतं आत्ता बालगंधर्वांचा आवाज आहे तो ऐन त्यांच्या तारुण्यातला आवाज.

0: शास्त्रीय संगीत फार अप्रतिम होतं. म्हणजे उच्च दर्जाची कला ही त्यांच्याकडे होती, किंवा हे शास्त्रीय संगीत त्यांच्याकडचं जे आहे लोकसंगीत हे ऐकण्याकरता लोक खास त्यावेळेस कोठीवर जायचे. पण ही सामान्य जनातली पद्धत नव्हती, ही
1: मुजरे
0: पण मुजरे वगैरे येते. होरी, चैती, झुला असे जे उपशास्त्रीय संगीत आहे हे त्यांनी ध्वनिमुद्रण केलं. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 3 मिनिटाचं गाणं रेकॉर्डिंग केलं की शेवटी त्या स्वतःच नाव घेत, माय नेम इज राजूबाई, मेरा नाम पारोबाई है, आणि मधल्या ह्याच्यावर तर लिहिलंच आहे त्या लेबलवर. तर असे जे शेवटी नाव सांगितलेले आहेत तर ते सगळ्यात पहिल्या 1-2 रेकॉर्डिंग मधल्या या रेकॉर्ड आहेत त्याचा.
1: त्यांना आणि लिहायला येत नसेल तेव्हा, त्यामुळे तोंडीच सगळं.
0: तर ते ह्या ध्वनिमुद्रिका आपण आपल्याकडे आहे.
1: अरे सगळ्यात जुनी कुठली म्हणजे साधारण किती वर्षापूर्वीची?
0: सर्वात जुनी ध्वनिमुद्रिका जी आहे ती 1898 साली हा जो एडिसन आहे, थॉमस अल्वा एडिसन, त्यांनी एडिसन बेल नावाची एक कमर्शियल बेसिसवर कंपनी स्थापन केली. त्या कंपनीची जे एडिसन बेल कंपनीची ध्वनिमुद्रिका आहे ती आपल्याकडे सगळ्यात जुनी ध्वनिमुद्रिका आहे,
1: 1600 वर्षापूर्वी. आणि HMV जे बोधचिन्ह आहे, ट्रेडमार्क आहे, जो कुत्रा बसलेला दाखवलेला आहे, त्याच्या मागे पण काहीतरी मनोरंजक काहीतरी गोष्ट सांगितली जाते.
0: तो कुत्रा आहे का कुत्री आहे? आता हे कसं, आता ते जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ते हिज मास्टर्स व्हॉइस, हिज म्हणजे तो कुत्रा आहे तो.
1: पण हे नाव पण असं वेगळं आहे ना नेहमीसारखं, म्हणजे बाकीच्या कंपन्यांची जशी नाव आहेत तशी.
0: नाही, ह्याच्या पाठीमागे असं आहे की जेव्हा थॉमस अल्वा एडिसन ते ध्वनिमुद्रण करायचं तेव्हा त्याचा कुत्रा त्याच्याकडे असे कान हलवत त्याच्याकडे ह्यानी बघायचा तो हे काय चाललंय. त्यावरून एडिसनला कल्पना सुचली की व एक भोंग्यात तोंड गेलेला कुत्रा असं त्यांनी ते बोधचिन्ह त्याचं तयार केलं.
1: तुमच्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामोफोन आहेत, तबकड्या 7-7.5 हजार आहेत. ग्रामोफोन कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि कोणकोणत्या कंपन्यांचे, त्यांचं वेगळे पण काय?
0: ग्रामोफोन जो पहिल्यांदा मिळाला मला तर तो मी सांगितलंच वर्णन केलंय की तो सागवानी लाकडाला फ्रीज
1: कंपनीचा होता.
0: तो एशियन कंपनी म्हणून आहे, तो स्विस मेड येतो.
1: एवढा मोठा असण्याचं काय कारण होतं, म्हणजे कपाटा एवढा, फ्रीज एवढा मोठा?
0: पूर्वी हॉटेलमध्ये आणि चित्रपट सुरू होण्याच्या आधी मोठे ग्रामोफोन, त्याचा आवाज मोठा यावा म्हणून मोठ्या, त्याचा आवाज अगदी खणखणीत मोठा आवाज, त्याचा व्हॉल्युम कंट्रोल, म्हणजे त्याचं जे भोंग्याला पुढे दार आहे ते दार थोडस लावून घेतलं की आवाज कमी होतो, बाकी त्याला व्हॉल्युम कंट्रोल नाही, त्याच्यामुळे मग तो मोठा. पण तो हलवायला फार अवघड, त्यामुळे मग भोंग्यामधला आला. नंतर वरती जो कर्णा असतो तो पितळेचा, त्याच्यानंतर पेटीमधला आला, तो हलवायला सगळ्यात सोपा. मग ते पेटीमधले वेगवेगळे प्रकार आले. असे तर ग्रामोफोनच्या वेगवेगळ्या जनरेशन, या प्रत्येक जनरेशन मधला ग्रामोफोन आपल्याकडे आहे.
1: आणि हे सगळे चावीवर आधी चावी फिरवायची आणि मग ते फिरायला लागले.
0: सगळे चावीवर.
1: साधारण किती गाणी ऐकता येतात एकदा तुम्ही चावी फिरवली?
0: एका ध्वनिमुद्रिकेवर एका बाजूनी 3 मिनिटाचं एक गाणं, दुसऱ्या बाजूनी 3 मिनिटाचं एक गाणं. याचं तुम्हाला मी सांगतो की हे ध्वनिमुद्रणाचं भारतातलं आहे जे सांगत होतो 1902 साली. तर हे जेव्हा त्यांनी पहिला लॉट नेला रेकॉर्ड करून, त्याच्यामधले भगवद्गीतेतले काही त्यांनी श्लोक ध्वनिमुद्रण केले आणि गुरुग्रंथ साहेबातले काही श्लोक त्यांनी त्याच्यावर मुद्रित केले आणि त्याच्या काही प्रती काढून आणल्या आणि त्या परत भारतात ऐकवल्यानंतर त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली. मग त्याच्यानंतर शास्त्रीय संगीतातले बडे गुलाम अली खान साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा ध्वनिमुद्रण दिलं. त्यांना ठुंबरीचा बादशाह म्हणायचे. त्यांनी गायलेल्या अप्रतिम ठुंबरी अशा ध्वनिमुद्रण त्याचं झालेलं आहे आणि त्यांच्या रेकॉर्ड्स आपल्याकडे आहे. त्यानंतर अब्दुल करीम खान साहब, त्यानंतर मग शास्त्रीय संगीतामधले JL रानडे, GN जोशींचं शास्त्रीय संगीत आहे. अशा अनेक गायकांचे शास्त्रीय संगीत आलेले आहेत. त्याच्याच बरोबर नाट्यसंगीत पण आलंय. नाट्यसंगीतांमध्ये दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व पासून केशवराव भोसले, बहुतेक सगळ्या त्यावेळेस गायक नट असायचे, नट स्वतः गायन करायचे. तर त्यांच्या
1: सगळ्या पंडितराव नगरकर म्हणून एक नगर,
0: पंडितराव नगरकरांचे आपल्याकडे घनश्याम सुंदरा ही ध्वनिमुद्रिका आहे. हो हो.
1: आणि या रेकॉर्ड तुमच्याकडे आता एवढं मोठं कलेक्शन आहे, मला वाटतं एवढं कलेक्शन आता फार कमी लोकांकडे असेल. तुम्ही या तबकड्या मगाशी सांगितले की जुन्या बाजारातून पहिली तुम्हाला मिळाली, कुठून कुठून गोळा केल्या या सगळ्या?
0: आता आपल्याकडे नगरला मंगळवारी जुना बाजार भरतो,
1: मंगलगेट भागामध्ये तो.
0: बरोबर. तर माझी नोकरी फिरतीची, त्यामुळे मला प्रवासाची सवय. मग मी औरंगाबाद, मालेगाव, त्यानंतर मुंबई, पुणे नाशिक असे अनेक जुने बाजाराच्या दिवशी जाऊन तिथं त्यावेळेस हे असे जुन्या तबकडे खूप यायच्या भंगारा बाजारात. तेवढा एकच स्रोत त्यावेळेस होता जमा करण्याचा. मग ते गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन यायचो. 100 मधल्या 30-40 चांगल्या असायच्या, बाकीच्या खराब. पण त्या कोणत्याही फेकून दिले नाही. संपूर्ण सगळ्या
1: खराब म्हणजे बऱ्याचदा त्या वाकड्या किंवा अशा
0: वाकड्या वगैरे असायच्या आणि खरखर वाढलेल्या असायच्या.
1: काही रेगोट्या

0: त्याचा एक इतिहास असा आहे, मी तुम्हाला त्याची एक गंमत सांगतो, एक किस्सा. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले, साधारणतः 94-95 साली, 75 दरम्यान वय होतं त्यांचं. त्याने मला ध्वनी मुद्रिका ऐकायच्या आहेत. म्हटलं या तुमच्यासाठीच खजिना आहे. मग त्यांनी गाणी सांगितले, ते गाणे सगळे काढून मी लावले वगैरे हे ते. आणि नंतर मला म्हणाले की देशपांडे तुमच्याकडे मरे एक तडा गेलेली अशी रेकॉर्ड असती बघा, जिथं तो शब्द अडकतो, आणि अशी रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? म्हटलं आहे. मग ती लावता का? मला ती मागणी थोडी विचित्र वाटली. जे काय मिळेल ते जपून ठेवायचं, त्यामुळे अशा रेकॉर्ड सुद्धा मी ठेवल्या होत्या डिस्कार्ड न करता. मी आतमध्ये जाऊन ती ध्वनिमुद्रिका आणली. ती पंडितराव नगरकरांची, आत्ता जे आपण उल्लेख केला,
1: प्रसिद्ध गाणं
0: घनश्याम सुंदरा, ती होती. तर ती रेकॉर्ड लावली आणि त्याचा शब्द अडकतो, सुंदरा दरा दरा असा जो शब्द, त्याच्या पुनप्रत्ययाच्या वेळेस त्या आजोबांना इतका आनंद झाला की ते उठून टाळे वाजवायला लागले. लहान मुलासारखा अक्षरशः, म्हणजे इतका आनंद झाला त्यांना, त्यांच्या जमान्यात गेल्याचा. आणि मग बसले, मग शांत झाले, थोडं डोळ्यात पाणी आलं. त्यांना मी पाणी प्यायला दिलं. म्हटलं काय झालं आजोबा? कारण देशपांडे तुम्हाला सांगू का, तुम्ही 60-70 वर्षांनी माझं वय कमी केलं. याचं कारण असं की आजोबांच्याकडे आम्ही जमायचो, आम्ही सख्खे 5-6 भावंड, मामे बहीण, आते बहीण, चुलत भाऊ बहीण वगैरे जवळजवळ 20-22 जण असायचो. आणि माझे आजोबा रेकॉर्ड लावायचे ध्वनिमुद्रिका, आणि हा असा शब्द अडकला की आम्ही सगळेजण इतके नाचायचो आणि कल्ला करायचो, आवाज करायचो, आणि खूप आनंद व्हायचा अगदी. पण तुम्हाला सांगू का म्हणे, ऍज ऑन डेट आता मी फक्त एकटाच येऊ, सगळे गेले. मला ते सगळ्यांची आठवण आली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि तो प्रसंग आठवला म्हणून पहिल्यांदा मला तो आनंद झाला. म्हणजे एका तडा गेलेल्या ध्वनिमुद्रिकेचाही असा उपयोग होईल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.
1: तुम्ही खूप कार्यक्रम केले, अनेक जण तुमच्याकडे तर घरी येतात असं ऐकायला, पण लोकांनी ऐकावं, लोकांनी हे समजून घ्यावं, त्याचा आनंद घ्यावा म्हणून तुम्ही त्याचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. मला वाटतं हाही प्रकार केवळ नगरमध्येच घडला असावा, अन्यत्र कुठे फारसं कधी वाचनात आलं नाही. ही सुरुवात कशी झाली?
0: हा, आता हे जे ध्वनिमुद्रिका मिळतील तर त्याचे मी आता गायक कोण आहेत, ते गीत कोणी लिहिले, ते संगीतकार कोण आहेत, त्याचा अभ्यास सुरू केला. जसा ध्वनिमुद्रण कलेचा अभ्यास केला, तसा तबकड्यांचा अभ्यास सुरू केला. आणि मग त्यावेळेस ऍडव्होकेट प्रकाश रावळे म्हणून एक होते, तर ते आणि पवन नाईक सर, सुफी गायक, आपल्या नगरचे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, तर ते 2003-04 साली गप्पा मारायला यायचे आणि आम्ही काही रेकॉर्ड ऐकायचो. पण रेकॉर्ड ऐकताना मी त्यांना हा इतिहास सांगायचो, तर ते म्हणे की अहो किती माहिती आहे आणि ही लोकांना कोणाला माहिती नाही, आम्ही गायक असून आम्हाला माहिती नाहीये. मग हा श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे याच्याकरता आपण ग्रामफोनचे कार्यक्रम सुरू करू, म्हणजे निवेदनासहित ध्वनिमुद्रिका वाजवून दाखवणे. तर मग त्यांनी मला निवेदन कसं करायचं शिकवलं, माझ्या बरोबरीने कार्यक्रमात निवेदन केलं, आणि मग आम्ही ग्रामोफोनच्या एक साधारणतः 12-15 ध्वनिमुद्रिका या ग्रामोफोनवर वाजवून दाखवायचो, त्या वाजवण्याच्या आधी ते निवेदन करायचो की त्या ध्वनिमुद्रिकेचं वैशिष्ट्य. मग ते पहिला कार्यक्रम कलादर्शन तर्फे रावसाहेब पटोदन मध्ये झाला होता, सावडीतल्या ग्रामोफोनच्या जगात म्हणून. मग त्यानंतर मग असे कार्यक्रम सुरू झाले,
1: ग्रामोफोन घेऊन तिथे जाऊन
0: ग्रामोफोन घेऊन जायचो. पुढे जे इलेक्ट्रिक प्लेअर आले ते पण घेऊन जायचो. मग तिथं मग सैगल स्वरयोग म्हणून फक्त सैगलच्या ध्वनिमुद्रिका, त्यानंतर बालगंधर्व स्वरयोग म्हणून फक्त बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका, असे कार्यक्रम सुरू केले. आणि मग असे कार्यक्रम नगर, पुणे, मुंबई, नाशिक, इचलकरंजी अशा बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम झाले.
1: आणि कसा प्रतिसाद कसा होता?
0: प्रथम ज्येष्ठ नागरिक असायचे, त्यानंतर मग संगीत शिकवणारे शिक्षक यायला लागले, मग विद्यार्थी यायला लागले, आणि मग मागणी व्हायला लागली की अमुक ध्वनिमुद्रिका लावा, तमुक ध्वनिमुद्रिका लावा.
1: फरमाईश. मला वाटतं की पूर्वी काही हॉटेल्समध्ये पण रेकॉर्ड प्लेअर साठी 4 आणे वगैरे असं काहीतरी ते द्यावे लागायचे,
0: 4 आणे दिले किंवा 4 आणे ते यंत्रात टाकले की गाणं लागायचं.
1: काही नगरमध्ये पण हॉटेल्स होती अशी की
0: आपल्याकडे अशोक हॉटेलमध्ये रेडिओग्राम होता मोठा,
1: आणि मग तुम्हाला पाहिजे ती गाणी तुम्ही रेडिओवर फरमाईश सुरू व्हायच्या आधी हा प्रकार हॉटेल्समध्ये सुरू झाले. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी तर होत होत्याच, पण ही जी नंतरची उत्क्रांती म्हणूया, नव्या गोष्टी घडल्या, पुढे मग इलेक्ट्रॉनिक युग सुरू झालं, कॉम्पॅक्ट डिस्क यायला लागल्या, रेकॉर्ड बाजारात येणं कमी झालं, तुम्ही आता या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, म्हणजे जुन्या अगदी दगडी आपण रेकॉर्ड्स पण काहीतरी प्रकार असतो, काय असतो तो प्रकार दगडी रेकॉर्ड्स?
0: त्या ऍक्च्युली दगडी नाही आहेत, त्यात जाडसर लाख वापरलेली आहे त्याला, आणि पुठ्ठ्यावर जाडसर लाखेचा थर दिलेला आहे म्हणून ती जाड झालेली आहे, आणि ती थोडीशी जी चमक आहे त्याच्यामुळे त्याला दगडी रेकॉर्ड वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिले होते.
1: आणखी पण मला वाटतं काही प्रकार असतात ना, प्लास्टिक, जास्त
0: प्लास्टिकचे रेकॉर्ड नंतर आले, प्लास्टिकचे रेकॉर्ड नंतर आले, सगळ्यात पहिल्यांदा लाखेवरचे, तर त्या 1902 साली बाहेरून ध्वनिमुद्रण करून आणायचे. मग 1905-07 साली कलकत्त्याजवळ डमडमला कारखाना उभारला, मग त्या कारखान्यामध्ये अक्षरशः कोट्यावधी ध्वनिमुद्रिका तयार झाल्या, आणि त्या संपूर्ण भारत, ब्रह्मदेश, त्यानंतर श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये त्या ध्वनिमुद्रिका इथून जात होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. मग हे जे संगीत पसरलं हे अफाट अगदी अफाट त्यांनी क्रांती घडवून आणली. याच्यावर फक्तच संगीत आहे असं नाही बरं का, म्हणजे संगीताचे जे प्रकार आहेत चित्रपट संगीत भावगीत भक्तिगीत पोवाडा भारूड लावणी सगळ्या ग्रामीण भागातला पासून तर नाट्यसंगीत वगैरे सगळं आहे. पण ह्याशिवाय सुद्धा काही प्रहसन आहेत. कर्ज काढून घर बांधणे या विषयावर एक प्रहसन आहे.
1: आपण फार्स म्हणतो
0: फार्सिकल फार्सिकल हो विनोदी अंगानी जे घेतलेलं आहे संवाद तर घरमालक भाडेकरू संवाद आहे. अशा अनेक प्रकारचे मराठीत वकिलाचे कोर्टातले युक्तिवाद असे फार म्हणजे विनोदी त्या काळातले म्हणजे ते विनोदाचा एक बाज पण आपल्याला अभ्यास करता येतो त्यावेळेसचा असे आहेत. पशु पक्ष्यांचे आवाज आहेत त्यावेळेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे आवाज आहेत ध्वनिमुद्रिकेवर. याशिवाय काँग्रेस पक्षांनी आपल्या प्रचाराकरता ध्वनिमुद्रिका काढली होती तर ती आशाताईंनी आणि महेंद्र कपूर यांनी ते गाणं गायलं होतं. तर त्याच्यावर चरख्याचं चित्र आहे काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेसची निशाणी. तर ती ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहे. आणि नुसतंच मराठीतले नाही तर हिंदी इंग्रजी बंगाली तमिळ भोजपुरी सगळ्या भारतीय भाषातल्या तर आहेच आहेत पण परदेशी भाषामधल्या चायनीज जॅपनीज
1: हे तुमच्या संग्रहात आहेत.
0: या सगळ्या आपल्या संग्रहामध्ये आहे.
1: आणि तो एलपी असं एक म्हणायचं
0: आता पुढे जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्यानंतर मग इलेक्ट्रिक प्लेअर तयार केला. हँडल न मारता बटन दाबलं की खालची मोटार जी फिरते हे त्याचं तत्व होतं. त्याला इलेक्ट्रिक सप्लाय व्हायचा किंवा सेल लावण्याची पण सोय काही सेटला होती. तर त्याच्या जे रेकॉर्ड आहेत तर त्याला एलपी म्हणजे लॉंग प्ले आणि ईपी म्हणजे एक्सटेंडेड प्ले असं म्हणायचे.
1: त्यांचा आकार वेगळा असतो.
0: आकार वेगवेगळा
1: आणि ड्युरेशनही जास्त असतो.
0: ड्युरेशन ईपी वर एका बाजूला तीन गाणे दुसऱ्या बाजूला तीन गाणे आणि एलपी जे आहे लॉंग प्ले त्याच्यावर एका बाजूला सहा गाणे दुसऱ्या बाजूला सहा गाणे असे प्रकार होते. आणि ह्या पण ग्रामोफोननी सगळ्यात जास्त वर्ष राज्य केलं आवाजाच्या तुलनेवर. त्याच्यानंतर मग रेकॉर्ड प्लेअर आला आणि मग ध्वनिमुद्रण आला. मदती करता स्पूलचे टेप रेकॉर्डर आले. अत्यंत जड असलेले स्पूलचे टेप रेकॉर्डर साधारण ती रिबिन काढून लावायचे. ते साधारणतः तास दीड तासाचं ध्वनिमुद्रण त्याच्यावर व्हायचं. पण आकाशवाणीची खूप सोय त्यामुळे झाली की मोठ्या मुलाखती किंवा मोठे कार्यक्रम ध्वनिमुद्रण करणं त्याच्यावर खूप सोपं जायचं. ते साठवणुकीला पण चांगल्यापैकी जर का मेंटेन केले तर परत परत ऐकवण्याकरता पण त्या स्पूलचे टेप रेकॉर्डरचा खूप चांगला उपयोग व्हायचा.
1: पण हे जे जुनं जे होतं संगीत ग्रामोफोनचं ते स्वर्गीय होतं. म्हणजे त्यातला जो आनंद आहे तो काही बाकीच्या या सगळ्या नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन ज्या गोष्टी उपलब्ध झाल्या त्यामध्ये काही आला नाही. काय जाणवतो तुम्हाला या जुन्या 100-125 वर्षापूर्वीचं तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा काय फील असतो?
0: कसं आहे माहिती का की हा शोध परकीय आहे. हा शोध जरी परकीय असला तरी या ध्वनिमुद्रिकांवरचं संगीत माझ्या मातीमधले आणि मला माझ्या त्या जुन्या काळातली किंवा मी जन्म होण्याच्या आधीचा जो जुना काळ आहे त्याच्याविषयी काय माहिती अत्यंत उत्सुकता. आणि आपल्या पूर्वजांनी इतक्या मेहनतीने निर्माण केलेलं हे जे संगीत आहे तर हे संगीत जपून ठेवणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ध्वनिमुद्रिकांवर जे संगीत आलं हे नंतर पुढं कॅसेटवर किंवा सीडीवर बहुतेक सगळं आलेलं नाहीये. अगदी मोजकच फक्त काही आलं. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो मुंबईच्या बाजारामध्ये मला सिद्धराम मुचाटे ऑफ धुलिया अशा एका शाहिरांच्या काही ध्वनिमुद्रिका मिळाल्या. त्या सिद्धराम मुचाटेंनी त्यावेळेस म्हणजे त्यांचा काळ असावा 1924-25 दरम्यानच्या छक्कड गायली. त्या छक्कडीचे बोल असे चल बिटे मावळ प्रांतात हुरडा खायाल शेतात. आणि मग हुरड्याचं त्या ओंब्यांचं ते वर्णन इतकं सुंदर आहे इतकी सुंदर चाल आहे त्याची. त्यांचं दुसरं गीत म्हणजे शिवनेरीचा किल्ला सुधन्य झाला राष्ट्रवीर जन्म आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरचा तो एक पोवाडा आहे. त्यांनी अशा प्रकारचे नानिवडीकर म्हणून शाहीर होते ते जुन्या मला माहिती असतील. नानिवडीकरांचा देशाची स्थिती म्हणून दोन ध्वनिमुद्रिकांचा एक संग्रह त्या पोवाड्यामध्ये वर्णन केले. साहेब किती हुशार साता समुद्रापलीकडून साहेब भारतात हिंदुस्थानात आला आणि त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने राज्य ताब्यात घेतलं आणि त्यांनी शोध लावले एवढे मोठे त्यांनी डोकं लावलं आणि तो आता आपल्यावर राज्य करतोय. तरुणांनो उठा बुद्धिमत्ता वाढवा राज्य ताब्यात घ्या आणि राज्य करा असा संदेश देणारी 1829 सालची ही ध्वनिमुद्रिका आहे. चालू दिलं
1: म्हणजे
0: चालू चाल हो हो ते सिद्धराम मोठे मुचाड्यांच्या एका ह्याच्यात आहे ना की म्हणे सिद्धराम इथं पारतंत्र्य कसं त्यांचं फार ऐकण्यासारख्या ध्वनिमुद्रिका आहेत. आता मी धुळ्याला जेव्हा गेलो होतो तेव्हा खूप ठिकाणी चौकशी केली, सिद्धराम मुचाटे कोणालाही धुळ्यामध्ये सुद्धा नाव माहिती नाही. धुळे जिल्ह्यातही मी जे प्रवास केला चौकशी केली, हा जर का संग्रह पडला फुटला असता गेला असता वाया तर कायमचा इतिहास नष्ट झाला असता.
1: त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पण मानलं पाहिजे की त्यांनी यांचा शोध घेतला त्या काळामध्ये, छोट्या छोट्या गावात जाऊन कलाकार शोधले, त्यांना रेकॉर्डिंगसाठी नेलं आणि हा अतिशय मोलाचा ठेवा उपलब्ध करून दिला.
0: मी म्हणतो ना त्या रेकॉर्डिस्टचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, कारण मग कुठे आता 2023 साली 100 वर्षापूर्वीच्या सिद्धराम मुचाट्यांचा शोध लागला असता, ते त्यांचे उपकार आहेत म्हणूनच आपण हे ऐकू शकतो.
1: आपल्या नगर जिल्ह्यातले कोणी आहेत का जुन्या ग्रामोफोनच्या?
0: नगर जिल्ह्यातले म्हणजे आपले नगरचे पंडितराव नगरकर आहेत, त्यानंतर रुस्तुम काका हातीदारू त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. एक मुस्लिम सुफी गाणारे गायक होते बरं का झेंडेगेटच्या बाजूला, अब्दुल रिजवान म्हणून त्यांचं नाव. त्यांच्या सुफी कव्वाली इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या अफगाण आकाशवाणीवर त्यांची ध्वनिमुद्रिका लागायची. आपल्याकडे सिलोनवर जशी स्वर्गीय कुंदनलाल सैगलांचं गाणं 7:30 ते 8 दरम्यान शेवटी लागतं म्हणजे लागतंच, तशी त्यांची ध्वनिमुद्रिका अफगाण याच्यावर लागायची. हे नगरचे त्यांच्या 2-3 ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहे, पण त्या इतक्या खरखरीत झाल्या की त्याच्यावरच एवढं काही कळत नाही.
1: शाहीर केसरी जठार म्हणून एक होते, त्यांच्या काही रेकॉर्ड मी बघितल्याचं मला आठवत. हे सगळं खरं म्हणजे तुम्ही म्हणालात की हा सगळा काही जो संग्रह आहे किंवा जुनी गाणी आहे ती नवीन प्रकारामध्ये उपलब्ध नाही, म्हणजे सीडी मध्ये किंवा डिजिटल रेकॉर्डिंगच्या सोयी उपलब्ध आहेत, पण हे कसं जतन करता येईल किंवा जुना जो सगळा तुमच्याकडचा ऐवज आहे तो आणखीन कसा रिव्हाइव्ह करता येऊ शकेल?
0: ध्वनिमुद्रिकेवरचं गाणं जर का कॉम्प्युटरवर रेकॉर्ड केलं तर आता सॉफ्टवेअर असे अव्हेलेबल आहेत की त्यातला हिसिंग ट्रॅक जो आहे त्याचे ट्रॅक वेगवेगळे करता येतात. हिसिंग म्हणजे खरखर करणारा जो ट्रॅक आहे तो वेगळा करून तो जर का डिलीट केला तर हे मूळ स्वरूपातलं गाणं आपल्याला साधारणतः 80% सुस्थितीत येतं आणि मग आपल्याला ऐकता येतं. आता आपण नगरकर आहोत, आपल्या अभिमानाची एक गोष्ट जी सांगायची राहिली माझ्याकडून, एकदा पुण्याच्या बाजारांमधून मी असाच काही एक 50-60 ध्वनिमुद्रिकांचा संच आणला आणि मग तो साफ करून लावलं तर एक ध्वनिमुद्रिका त्याच्यामध्ये निघाली तर ती नगरच्या किल्ल्याचे मनोगत. 48 साली मनमोहन नातू कवी होते, त्यांनी बापूजींवर एक कविता लिहिली, ती पहा बापूजींची प्राणज्योत, ती कविता आणि मग दुसऱ्या बाजूला नगरच्या किल्ल्याचे मनोगत म्हणून असं त्यांचंच एक गीत, अशी एक ध्वनिमुद्रिका निघाली. ह्याचं वर्णन असं आहे ती गजानन वाटवेंनी गायलेली आहे. बेईमान झालो मी पुरापुरा, मी देशाचा अपराधी खरा, मज क्षमा करा हो क्षमा करा, स्वातंत्र्याचे हे तारे बंदीवान मी केले सारे, असे त्याचं वर्णन आहे.
1: किल्ला सांगतोय,
0: किल्ला सांगतोय, हा किल्ला सांगतोय.
1: नेत्यांना माझ्या 1942 लढ्यामध्ये स्थानबद्ध तिथे
0: नगरच्या त्या दगडी अशा आवाढव्य किल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत असे राष्ट्रीय नेते सगळे अटक करून ठेवले होते. तर ते किल्ल्याला पश्चाताप होतो. आम्ही तो किल्ला म्हणतो की माझं शरीर पाषाणाचं दगडाचं आहे पण माझं हृदय मऊ आहे आणि मला पश्चाताप होतोय, त्यामुळे मग असे भावना आहेत की बेईमान झालो मी पुरापुरा, देशाचा अपराधी खरा, असं एक हे गाणं आहे. मला गजानन वाटवे मला 1992-93 दरम्यान भेटले होते पुण्यात, तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं की ध्वनिमुद्रिका माझ्याकडे आहे तुमची, तर त्याने अरे बाप रे हे असेल असं मला वाटलंच नव्हतं म्हणे, पण मला ती ऐकायची, म्हटलं मी पेटीमधला ग्रामोफोन घेऊन येतो, मी तुम्हाला ऐकवतो, मला फक्त त्याच्यावर स्वाक्षरी द्या. पण ते त्या दरम्यान पुढे 1-2-3 वर्षात माझं काही जाणं झालं नाही ग्रामोफोन घेऊन आणि मग त्यांचं दुःखद निधन झालं.
1: गणेशोत्सवामध्ये हे गाणं फार पॉप्युलर असायचं
0: खूप, हे कारण
1: वाटवेंना आग्रह असायचं की हे गाणं तुम्ही म्हणाल.
0: नगरला मेळे व्हायचे, त्या मेळ्यांमध्ये गजाननराव वाटवे गायला यायचे, त्यावेळेस ते तरुण पण होतं त्यांचं आणि ते चौकाचौकात जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये या गाण्याची फरमाई 100% असायची नगरच्या किल्ल्याचे मनोगत.
1: तुमचे खरं म्हणजे टीव्हीवर पण कार्यक्रम झाले, तुमच्या मुलाखती घेतल्या गेल्या?
0: हो, प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दोन्ही ठिकाणी मुलाखती झाल्या. ई टीव्ही मराठीला गिरीशजी कुलकर्णी, डॉक्टर बोपर्डीकर, लक्ष्मण भारद्वानी सर यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या आग्रहामुळे ई टीव्ही मराठीला 2 दिवस राजू पुरोळीकरांनी मुलाखत घेतली होती माझी, म्हणजे संवाद नावाचा कार्यक्रम होता. म्हणजे तसं पाहिलं तर म्हणजे माझा तो मुलाखतीचा पहिलीच वेळ होती आणि मी तसं घाबरलो होतो, म्हणजे परोळकरांनी खूप चांगल्या प्रकारे मुलाखत घेऊन हा सगळा इतिहास संपूर्ण म्हणजे जगासमोर, कारण ई टीव्हीच्या मुलाखतीनंतर महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेरून पण मला खूप फोन आले त्यावेळेस. मग त्यानंतर परागजी चौकर जे माझे मित्र होते त्यांनी झी 24 तासला जरा अटकेमध्ये एक मुलाखत केली, ते घरी येऊन शूटिंग घेतलं, ती एक मुलाखत आहे.
1: खरं म्हणजे हे सगळं सांभाळणं हे जिक्रीचं काम असतं, म्हणजे एवढे
0: खूप खूप जिक्रीचं काम,
1: रेकॉर्ड प्लेयर्स एवढ्या हजारो तपकड्या, सांभाळता कसं? पण कसं तुम्ही सगळं व्यवस्थित घरामध्ये? खरं म्हणजे आपल्याकडे तेवढी जागा नसते ना हल्लीच्या काळामध्ये, जागेचा मोठा प्रश्न. पण हे तुमच्या घरच्यांचं सहकार्य कसं मिळतं?
0: हे माझ्या पत्नीचं आणि मुलांचं सहकार्य आहे म्हणूनच शक्य आहे, कारण अदरवाईज हे काही शक्य नाही अजिबात. कारण या ध्वनी मुद्रिका सांभाळणे, त्यांची साफसफाई करणे, त्याच्यावर धूळ न बसू देणे, हे इतकं जिक्रीचं काम आहे. हे प्रत्येक माळा लॉफ्ट जे म्हणतो आपण ते सगळं ध्वनिमुद्रिकांनी भरलेलं, त्याच्यानंतर कपाट वगैरे येते, ते सगळं साफ करणे, याच्याशिवाय दुर्मिळ पुस्तकं.
1: तुम्ही खरं म्हणजे वैद्यकीय औषध विक्रीच्या व्यवसायामध्ये अनेक वर्ष आहात आणि बाहेरगावी दौरे करावे लागतात, परगावी बरेच दिवस तुमचा तो महिन्याचा काळ जात असतो, एवढं करूनही गाणे ऐकायला वेळ कधी असतो? ग्रामोफोन कधी तुम्ही लावता?
0: रविवारी मी कंपल्सरी घरी असतो. महाराष्ट्रात कुठेही जरी गेलो तरी शनिवारी रात्री मी परत येतो आणि रविवारी सकाळी मी 2-3 तास फक्त माझ्याकरता असतो. आणि कुणी आलं तर त्यांना ऐकवणं, एक 5-6 ध्वनिमुद्रिका ऐकणे.
1: त्याच्या आवडीच्या कुठल्या ध्वनी?
0: मला सगळ्यात जास्त आवडती सगळ्यात जास्त की आधी बीजे ऐकले, कारण आयुष्यात मी प्रथम ते ऐकली होती. त्या आधी बीजे ऐकले, मनशुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, विष्णुपंत पागनीसांनी गायलेलं ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, जे लता दिदींनी नंतर गायलं, आणि जी एन जोशींनी डोळे हे जुलमीगडे रोखून माझं पाहू नका, तर हे 5-6 ध्वनिमुद्रिका मला फार आवडतात.
1: आणखीन कुठल्या कुठल्या दुर्मिळ आहेत तुमच्याकडे?
0: प्रचंड प्रमाणावर दुर्मिळ आहे. त्यावेळेस पद जाऊ कुणाला शरण, पांडू नृपती जनक जया, त्यानंतर बडे गुलाम मालिका साहेबांची का करू सजनी आयन बालम, ही पारंपरिक ठुमरी आहे. ही नंतर मग ते स्वामी चित्रपटामध्ये येशुदास यांनी गायली होती, पण ती मूळची ठुमरी आहे. चित्रपटातले अनेक गाणी जी आहेत या ध्वनिमुद्रिकेवरून प्रेरणा घेऊन तयार झालेल्या आहेत. अशा अनेक ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहेत त्या प्रकारच्या. आपण ते रुंबा सुंबा मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये बरंच काहीतरी एक प्रस्त तयार झालं होतं, तर रुंबा सुंबा हे आफ्रिकन देशांमधलं एक लोकसंगीताचा प्रकार आहे, तर त्याच्या ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे त्याचं मला असं वाटतं, म्हणजे मी त्यातला फार मोठा तज्ज्ञ नाहीये, विकृतीकरण झालं आपल्याकडे, ते फार मूळ ध्वनिमुद्रिका ऐकण्यासारख्या आहेत, खूप चांगल्या आहेत त्या.
1: तुम्ही रेकॉर्ड गोळा करता करता या सगळ्या संग्रहामध्ये तुमच्याकडे पुस्तकांचा संग्रह खूप मोठ्या प्रमाणात झाला. मला वाटतं की वर्तमानपत्रांचा देखील जुन्या कात्रणांचा संग्रह तुमच्याकडे आहे. हे कसं तुम्ही गोळा केलं आणि काय काय त्यामध्ये आता आहे?
0: आता लहानपणी मी गावाकडे होतो, त्यावेळी संगीताची जशी आवड लागली तशी वाचनाची पण आवड लागली. अगदी असं भस्म्यारोग लागल्यासारखे पुस्तकं वाचून काढायचो. आणि त्यावेळेस म्हणजे 4th, 5th, 6th असताना माझी मित्रमंडळी होती, त्यांच्या बरोबर ती डिस्कस करायचो मी, आमच्या चर्चा व्हायच्यात. सुदैवाने मला मित्र पण खूप चांगले लाभले, त्यांनी मला ज्ञान पण खूप दिलं, आणि चर्चेमधून हे जे वाढायला लागलं की बा हे पुस्तक जुने लेखक त्या काळातले कविता वगैरे हे ते, आणि मग हे आपल्याकडे असलं पाहिजे म्हणून मग जुने पुस्तकं जमा करणं सुरुवात केलं. माझ्याच घरामध्ये, माझ्या त्या जुन्या घरामध्ये जे जुने पुस्तकं जुन्या पोथ्या होत्या त्या सगळे मी अजूनही जपून ठेवल्यात. जुने काही मासिक
1: कुठले त्यामध्ये? कारण जुने आता तर मासिकांचा तर जमाना संपल्यातच जमा
0: संपला.
1: एकीकडे सत्यकथा, ललित, दर्जेदार मासिक मराठीमध्ये निघत,
0: त्याच्या आधी त्यावेळेस अनेक जे पुस्तकं निघाले होते. आता काही आता पुस्तकांच्या नावं आता इन्स्टंट आठवत नाही, कारण 4,500 पुस्तकं आहेत माझ्याकडे. तर ते जुन्या कथा असणाऱ्या काही कथा कादंबऱ्या आहेत, काही प्रत्यक्ष अनुभव असणारे आत्मचरित्रात्मक किंवा मग चरित्रात्मक असे काही ग्रंथ आहेत, जुन्या पोथ्या आहेत की ज्या शिळा प्रेसवर छापलेल्या.
1: आणि बरंच हस्तलिखित पण पोथ्या आपल्या घरी असायच्या.
0: हस्तलिखित
1: तेव्हा ती पद्धत होती की?
0: हो हो, एक हस्तलिखित पोथी आहे माझ्याकडे, बाकी मी शिळा प्रेसवर छापलेल्या आहेत.
1: शिळा म्हणजे दगडावर मेणाचा थर देऊन त्याच्यावर मग त्या अणकुशीदार शस्त्रांनी ते कोरावं लागायचं.
0: हा, आणि त्याचा
1: मग त्याच्यावर ठसा घ्यायचा,
0: त्याचं मुद्रण कागदावर काढायचं.
1: संग्रहालयामध्ये असे शिळा प्रेस आहेत.
0: ते आपल्याकडे जे आहे ते न्याय सिंधू वर्तमानपत्राचं आहे, आणि विशेष म्हणजे त्या न्याय सिंधूचा 1897 अंक आपल्याकडे आहे. नगरचा एक वर्तमानपत्र त्यावेळेस असायचं, ते वर्तमानपत्र आपल्याकडे आहे. त्यानंतर म्हणजे 1897, 1905, 1910, 1915, त्यानंतर 1932, 1935, 1950 अशा अनेक वृत्तपत्र आपल्याकडे आहेत. आता या वृत्तपत्रांचा फायदा म्हणजे बाजार भाव कसे बदलत गेले एक ते कळतं. दुसरी गोष्ट अशी,
1: सोन्याचं तर लगेच लक्षात येत असेल ना,
0: ताबडतोब
1: सोनं 60 पुढे गेलेलं आहे.
0: आता 70 पर्यंत टच केला असं, पण त्यावेळेस 2-3 रुपयाचे काहीतरी असे भाव होते, आणि धान्याचे भाव, आणि विशेष म्हणजे अग्रलेखाची भाषा कशी बदलत गेली, हे अग्रलेख आणि बातम्या कशा बदलत गेल्या, बातम्यांची भाषा.
1: बहुतेक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जाहिराती असायच्या, पूर्ण पान जाहिरात, छोट्या छोट्या जाहिरातींनी
0: जाहिरात. आता ही जी परत ती पद्धत आलेली आहे की आता हे जाहिरात पत्र आहे का वर्तमानपत्र आहे कळत नाही, पण ती पद्धत त्यावेळेस होती.
1: हिस्ट्री रिपीट म्हणतो आपण.
0: हो हो. आता हे अग्रलेख अत्यंत वाचण्यासारखे आणि बातम्यांमध्ये जुन्या प्रकारची जी भाषा आहे, बघा भाषा सुद्धा आपण म्हणतो की काय सात मैलावर भाषा बदलती वगैरे, पण काही वर्षांनी एकंदरीत भाषेचा बास सुद्धा बदलतो. त्यावेळेस वर्णन करताना, पुण्यातलं वर्णन करताना असं आहे, मला वाटतं गोपाळकृष्ण गोखलेंनी काहीतरी एक लेख लिहिला होता, बंडावर आम्ही फिरायला जायचो. बंडावर फिरायला जायचो म्हणजे बंड गार्डनला फिरायला जायचो, आणि मग तिथून मग त्या स्वाराच्या गेटाकडे गेलो म्हणजे स्वारगेटकडे गेलो. स्थळांची नावं कशी पूर्वी जुनी असायची आणि आता कशी नावं बदलली, आणि ती का नावं त्यावेळेस पडली त्याचे इतिहास पण बऱ्याच ठिकाणी आहे. ते आणि एक गोष्ट, एक मला वर्तमानपत्र मिळालं विविध वृत्त म्हणून मुंबईचं, तर ते मराठीमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये पण, एकच वृत्तपत्र. हो, त्याचे मोठे सहा पान आहेत, सहावी जुने 12 पान एकूण.
1: आपल्याकडे ज्ञानोदय दोन भाषांमध्ये निघायचं,
0: ज्ञानोदय निघायचं,
1: दर्पण पण दोन भाषांमध्ये.
0: हो हो.
1: तुमच्याकडे नगरची पण काही पुस्तकं आहेत जुनी, दुर्बिणी झाली.
0: नगरच्या संदर्भातली खूप मोठा इतिहास आपल्याकडे आहे, मासिकं आहेत, पुस्तकं आहेत,
1: संवत्सरिक जे आपले नगरपालिकेचे ग्रंथ.
0: हो, नगरच्या नगरपालिकेला 100 वर्ष पूर्ण झाले, तर त्यावेळेस जो शतसंवत्सरी ग्रंथ छापला होता तो मूळ ग्रंथ आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये खूप जुने दुर्मिळी फोटो आहेत आणि माहिती आहे. त्याच्यामध्ये दासगणू महाराजांनी लिहिलेला नगरचा पोवड आहे, नगरचं वर्णन, नगरचं सगळं जुना इतिहास वर्णन आहे त्याच्यामध्ये. एक पुस्तक मला जुन्या बाजारात मिळालं होतं, त्याच्यात चांदबिबीचा पोवड आहे. आता पोवडा त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पॅराग्राफ असायचे, त्याला चौक पहिला, चौक दुसरा, चौक तिसरा असे म्हणायचे. असा चांदबिबीचा भला मोठा पोवडा आहे आणि नगरच्या स्त्रिया जात्यावर दळताना हा पोवडा म्हणतात असं त्याचं वर्णन आहे.
1: आणि चांदबिबी घराघरात तेव्हा गेली,
0: घराघरामध्ये गेली.
1: आज लोकांना फारसं माहिती नाही,
0: माहिती नाही ती, माहिती नाही. आणि नगरला मेळे व्हायचे, स्थानिक मुलं मुली त्या मेळ्यांमध्ये भाग घ्यायचे. तर एका भगिनींचा फोटो माझ्याकडे आहे, त्या दोन भगिनी आहेत, अत्यंत सुस्थितीत आहे, आणि त्या कोणकोणत्या गाणी गायच्या ते गाणे पण त्या मेळ्याचं वर्णन म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तो एकदा पुस्तक मी एका गृहस्थांना दाखवत होतो, तर ते गृहस्थ म्हणले की ह्या ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ना त्या माझ्या पणजी आहेत म्हणे. जे जपून ठेवलंय त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की माझ्याकडे एवढ्या ध्वनिमुद्रिका आहेत. तर डॉक्टर अरुण मांडेंचे जे मित्र आहेत लक्ष्मण लोंढे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विज्ञान कथा लेखक, तर ते नगरला आले होते एकदा. तर डॉक्टरांमुळे माझी ओळख झाली, तर मला म्हणे की माझे आजोबा जे होते ते बालगंधर्वांच्या काळामध्ये गायक नट होते, मी त्यांना पाहिलं नाही आणि त्यांचा आवाज पण ऐकला नाही, तर मला त्यांचा आवाज ऐकण्याची इच्छा आहे, तर त्यांच्या ध्वनिमुद्रिका तुमच्याकडे आहे का? तर गजाननराव लोंढे, जी एन लोंढे म्हणून त्यांचं नाव. म्हणलं आपल्याकडे तर 6 ध्वनिमुद्रिका आहेत. मग ते माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले, मी त्यांना त्यांच्या आजोबांचा आवाज ऐकवला, मग रात्री 12 वाजता परत ग्रामोफोन लावून तो कॅसेटवर ध्वनिमुद्रित केला आणि मग ती कॅसेट त्यांना नेऊन दिली.
1: त्यांच्यासाठी कायमची
0: त्यांचे नंतर मला खूप वेळा फोन यायचे की देशपांडे तुमच्यामुळे मला आजोबांचा आवाज ऐकायला मिळाला. सगळ्यात जुनं पुस्तक जे आहे ते 1863 सालचं एन्शंट लॉ म्हणून लंडनमध्ये छापलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर शिळा प्रेसवर छापलेली तुकाराम बाबाची गाथा 1872 साली, तर ते एक आहे. त्यावेळेस पुण्यामध्ये इंग्रजांनी दक्षिणा प्राईस कमिटी म्हणून एक कमिटी स्थापन केली होती की ब्रह्मवृंदांना जे दक्षिणा द्यायची ती पद्धत त्यांनी बंद केली होती पेशव्यांची, आणि मग त्याऐवजी धार्मिक साहित्य जे आहे ते त्यांनी छापायला सुरुवात केली. तर त्या धार्मिक साहित्यांच्या शृंखलेमध्ये तुकाराम बाबाची गाथा म्हणून त्यांनी शिळा प्रेसवर जे छापलं ती पहिली आहे. 1910 सालची दुसरी गाथा आहे. 1950 सालची महाराष्ट्र शासनाची तिसरी गाथा आहे. अशा गाथेचे 3 प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या दुर्मिळ पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये अजिंठ्याची चित्रकला म्हणून एक पुस्तक आहे. 1932 साली हैदराबादच्या निजामाच्या अंडर अजिंठा औरंगाबाद भाग यायचा, तर निजामाने ब्रिटिश काही छायाचित्रकार बोलवून अजिंठ्याच्या तिथलच्या लेण्यांमधले जे भित्तीचित्र आहेत त्यांचे फोटो काढले, ते त्यांनी लंडनला नेऊन त्याच्या पॉझिटिव्ह तयार केल्या म्हणजे रंगीत, त्या तिथे छापून त्या भारतात आणल्या. आणि निजामाच्या इतिहास विभागाचा यजदानी म्हणून एक प्रमुख होता, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलंय. त्या प्रत्येक चित्राला त्याचं वर्णन दिलेलं आहे आणि प्रत्येक चित्राला राईस पेपर आहे. असं 1932 साली 2 रुपयाला प्रसिद्ध झालेलं पुस्तक मी काहीतरी 1994-95 मध्ये मला 2 रुपयालाच मिळालं ते जुन्या बाजारात.
1: आज त्याची किंमत हजारात होऊ शकेल.
0: तशा प्रकारचं एकच पुस्तक आहे. आणि आपले विलासजी गीते सर आहेत, प्रोफेसर विलास बंगालीच्या अभ्यासक, त्यांनी मला सांगितलं की देशपांडे या पुस्तकांवर बंगाल युनिव्हर्सिटीनी एक मोठं पुस्तक लिहिले ह्या पुस्तकाचा आधार घेऊन. तिथे बंगालमध्ये कलेला खूप चांगल्या प्रकारचे दिवस आहेत होते, तर ह्याच्यावर एक खूप जाड पुस्तक आहे, त्याचं मूळ आधार हेच पुस्तक आहे.
1: नगरमध्ये पण 20-25 वर्षापूर्वी खूप जुन्या मंडळींची गाणी व्हायची. आपल्या बिरेकरांचा हॉल असेल किंवा नगरपालिकेचं जुनं काउन्सिल हॉल असेल, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांची आठवण अजून तुम्ही जपून ठेवली?
0: प्रचंड प्रमाणावर मी गाणी ऐकली. मला वसंतराव देशपांडेंचं गाणं आठवतंय, सुदीप बाबूजींनी गायलेलं ते गाणं मी ऐकलेले, पंडित भीमसेन जोशींनी शास्त्रीय संगीताची मैफिल मी तिथं उपस्थित म्हणजे होत होती ते. त्यानंतर आत्ता पण आपले जे डागर बंधू आहेत त्यांचे त्या 3 बंधू आले होते, ती मैफिल मी उपस्थित होतो. त्यानंतर आता कौशिकी चक्रवर्तींची एक खूप छान मैफिल झाली 3-4 वर्षापूर्वी. तर असे अनेक कार्यक्रम नगरमध्ये
1: आता असे कार्यक्रम थोडेसे कमी झाल्यासारखं वाटतं मला वाटतं. पूर्वी जे व्हायचं, पूर्वी सुसेड हायस्कूल मधलं रावसाहेब,
0: एक गोष्ट तुम्हाला सांगू का, 1880-90-1919 साली नगर कला क्षेत्रामध्ये संगीताच्या ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी नाव होतं. याचं कारण असं की त्यावेळेस जे एल रानडे जे गायक होते ते आणि त्यांचे बंधू हे नगरला होते. जे एल रानडे कोर्टामध्ये क्लार्क होते, ते शास्त्रीय संगीताचे क्लासेस घ्यायचे. तर ते त्यांचे क्लासेस बऱ्याच दिवस सांगळे गल्लीमध्ये आणि त्यानंतर सातबाई गल्लीमध्ये होते. तर त्यावेळेस बऱ्यापैकी कार्यक्रम व्हायचे. बालगंधर्व यायचे त्यावेळेस खासगी मैफिली तर 100% असायच्या. बालगंधर्वांची गाण्याची संगीत नाटक
1: असायची.
0: हो हो, त्यांच्या खासगी ज्या बैठकी आहेत, तर आपल्याकडचे प्रसिद्ध चित्रकार जे आहेत वसंतराव विटणकर सर, त्यांनी बालगंधर्वांच्या समोर बसून त्यांची मैफिल ऐकलेली. समोर बसून चित्र काढले आणि त्याच्यावर बालगंधर्वांनी स्वाक्षरी पण दिलेली.
1: तेव्हा सर्जेपुरातला रंगभवन एक महत्वाचं, तेव्हा
0: रंगभवन मध्ये खूप कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस. त्यावेळेस नंतर मोने कला सुरू झाले ना, सहकार सभागृह तर नव्हतंच त्यावेळेस. रंगभवन हा एक प्रमुख स्रोत होता.
1: तर मैफिली पहाटेपर्यंत रंगायच्या, म्हणजे
0: पहाटेपर्यंत. त्यावेळेस म्हणजे त्याचे आहे की 10-10:30 जे सुरू व्हायचे कार्यक्रम, ते पहाटेपर्यंत चालायचे, इतके रंगायचे ते कार्यक्रम. त्यानंतर मग शास्त्रीय संगीत म्हणजे निर्मलाताई भांबूरकरांनी क्लासेस सुरू केले नगरमध्ये, मग बोपर्डीकर सर, मग असे. त्यानंतर मग शास्त्रीय संगीताची परंपरा आता तर खूप छान प्रकारे, करवंडीकर सर, पवन नाईक सर, अनेक गायक आणि त्यापेक्षा श्रोते पण निर्माण होत आहेत आणि वादक पण खूप चांगल्या प्रकारे आहेत. ही मला खूप आनंद वाटतो की शास्त्रीय संगीताचा हा जपलेला जो ठेवा आहे हा तिथपासून सुरू झाला आणि आज हे मोठा एक नदीचं स्वरूप त्याला छान पैकी आलेलं आहे.
1: सर, या संग्रहासाठी तुम्ही खूप खरं म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट केली असेल वेळोवेळी या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी, तर पैसे तर लागले असतील. हे सगळं जपून तुम्ही ठेवलेलं आहे, या सगळ्याला तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, काय तुमच्या जीवनाला त्याने अर्थ प्राप्त करू?
0: आता एक 10-12 वर्षांपूर्वी पुण्याची काही मंडळी आली होती माझ्याकडे, तर हे सगळं दाखवत होतो वगैरे. तर ते म्हणे की हा जो ग्रामोफोन आहे तो विकणार का? त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी म्हटलं हे अरे माझं मुलासारखं मी मानतो आणि एवढ्या कष्टाने जमा केलेला आहे, तर हे विकण्याची भाषा म्हणजे मी माझ्या मुलाला विकेल का, मी माझ्या आईला विकेल का? तर एवढंच याचं स्थान माझ्या आयुष्यामध्ये आहे.
1: मर्मबंधातली ठेव आहे,
0: मर्मबंधामधली ही अगदी घट्ट झालेली वीण आहे. याच्या पाठीमागं माझ्या आईचे आशीर्वाद आहेत. त्यानंतर त्या जुने कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, मला शास्त्रीय संगीताची आवड लावणाऱ्या उज्ज्वलाताई रत्नाकर, त्यांचे आशीर्वाद आहेत. याशिवाय आयुष्यात सर्वप्रथम लोकसत्तामध्ये मुलाखत करणारे राजू इनामदार, त्यानंतर ETV आहे जी 24 तास पराग चौकरीत पासून, अशा सर्व माध्यमातून हा जो खजिना आहे हा लोकांच्या समोर येतोय आणि हा प्रवास विद्यार्थ्यांना समजला पाहिजे
1: पुढच्या पिढीपर्यंत.
0: हा ग्रामोफोन, ग्रामोफोनच्या नंतर रेडिओ आले, त्यानंतर मग इलेक्ट्रिकचा शोध लागल्यानंतर रेकॉर्ड प्लेयर आले, मग रेकॉर्ड प्लेअरचे वेगवेगळे प्रकार, स्पूलचा टेप रेकॉर्डर, त्याच्यानंतर मग कॅसेट प्लेयर आले, कॅसेट प्लेयर नंतर मग CD प्लेयर आले, त्यानंतर आयपॉड आणि आता आपल्या खिशात जो मोबाईल असतो त्याच्यामध्ये 2-3 हजार गाणी मावतात, व्हिडिओ मावतात. आता एका गाण्याकरता एक मोठी तबकडी, म्हणजे माझ्याकडे एक जे साधारणतः 5 फुटाचं कपाट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 150-200 गाणे असतील फक्त, आणि आता खिशामध्ये 2000 गाणे मावतात. नुसतंच म्हणजे एकच यंत्र नाही आहे खिशात, तर हे बोलणे, ऐकणे, ऐकवणे, ध्वनीचित्र मुद्रण करणे, सगळ्या प्रकारच्या सोयी, म्हणजे प्रगती कशी झाली बघा.
1: तरी पण जुनं ते सोनं आहेच,
0: जुनं ते सोनं आहेच. रेडिओचे एक महाप्रचंड सेट माझ्याकडे 4-5 प्रकारचे आहेत, तर मध्ये मी माझ्या हॉलमध्ये रेडिओ ठेवायचो आणि मग ते सकाळी पुराणी फिल्म की गीत ऐकायचो. एकदा विद्यार्थी आले, ते म्हणे हे काय आहे, मी म्हटलं रेडिओ आहे. तर रेडिओ आणि एवढा मोठा, एवढे मागासलेले लोक होते का? आता खिशामध्ये रेडिओ आहे प्रत्येकाच्या. तेव्हा मला जाणवलं की एकतर हा इतिहास सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे आणि नवीन पिढीला समजलं पाहिजे की आवाजाचं हे साठवण्याचे आणि ऐकवण्याचे बदल कसे कसे होत गेले. म्हणून या संग्रहाला एक महत्व आहे.
1: आणि नगरकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या रूपानं हे सगळं नगरमध्ये जतन झालेलं आहे आणि उद्या नगरचा इतिहास लिहिला जाईल सांस्कृतिक क्षेत्राचा विशेषतः, तेव्हा त्यात तुमचं नाव हे अतिशय सुवर्णाक्षरात त्याची नोंद होईल याची मला खात्री आहे. सर, खरं म्हणजे तुमच्याकडे खजिनाच आहे, म्हणजे नुसत्या ग्रामोफोन, त्याच्या तबकड्या किंवा पुस्तक आणि वर्तमानपत्र यापेक्षाही अनेक गोष्टी आहेत की ज्या इतिहासाच्या अनेक गोष्टींचा दाखला देतात. कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही जमा केलेल्या
0: आहेत? आता हे जुन्या काळातलं जपून ठेवण्यासारखं जे जे आहे आणि जे पुढच्या पिढीला हे कळालं पाहिजे असे बहुतेक सगळ्या वस्तू मी जमा केल्यात. त्याच्यामध्ये जुनी घड्याळं आहेत, तर एक साधारणतः 3-3.5 फूट उंचीचं सागवानी लाकडातलं एक घड्याळ आहे, त्याला वरती गोल डायल आहे, तिथे तास काटा आहे, मिनिट काटा आहे आणि तारखेचा पण काटा आहे, 24 तासानंतर तारीख पण बदलते.
1: लंबक असलेलं
0: घड्याळ खाली लंबक आहे, खाली जो लोलक फिरतो तर तो अर्ध्या तासाने एक ठोका वाजतो आणि एक तास पूर्ण झाल्यावर जितके वाजले तेवढे ठोके वाजतात आणि त्याला फक्त आठवड्यातून एकदाच चावी द्यायची. रविवारी सकाळी चावी देण्याची ती वेळ आहे. रविवारी सकाळी चावी दिली की एक आठवडाभर ते घड्याळ चालतं. त्याच प्रकारचं छोटं एक घड्याळ आहे. त्यानंतर मग टाइम पीस, आपण जे टेबलावर ठेवायचे जुने घड्याळ गजराचे, तसे काही घड्याळं आहेत. मग घड्याळांच्या शिवाय जुने पोस्टाचे स्टॅम्प्स आहेत, मग त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या काळातल्या प्रॉमिसरी नोट्स जे आहेत, त्यावेळेस आता 500, 1000, 5000 स्टॅम्प असतात, त्याच्यावर आपण दस्तऐवज ह्याचं करतो, तर त्या काळामध्ये 1/2 आणा, 1 आणा वगैरे, बॉन्ड पेपर 4 आणे, असे बॉन्ड पेपर काही लिहिलेले आहेत आणि काही कोरे पण आहेत. तर लिहिलेले फार ती भाषा पण अगदी त्यावेळेसची कोर्टाची भाषा जी आहे, जागा भाड्याने देणे किंवा मग शेतीची विक्री आहे, घराची विक्री आहे, सायकल विकली विकत घेतली वगैरे हे आहे, हे सगळी ती कोर्टाची भाषा.
1: खूप महत्व जातात. एक पुन्हा विनंती अशी की गजाननराव वाटवेंचं ते आपण गाणं ऐकूयात आणि या गप्पांचा समारोप करू.

0: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक श्रीयुत धनंजय देशपांडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.
1: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या शोमध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहोत एका अशा मराठी कलाकाराविषयी ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेंड आणला होता. ग्रामीण कथानक आणि गावरान गाणीही त्यांनी रुजवली होती. असा कोण असेल बरं, ओळखा पाहू. बरं, ओळखण्यासाठी आधी ऐकूया हा एक डायलॉग, तो त्यांच्याच चित्रपटातला आहे.
1: पडला असता एका महिन्यामध्ये दुसरा वाडा बांधला असता, पण हे झाड वाढायला 50 वर्ष लागतात. त्याशिवाय झाड गेलं म्हणजे पाऊस गेला, पाऊस गेला म्हणजे शेती गेली, आणि शेती गेली म्हणजे शेतकरी मेला. हो काय हो, एक वेळ तुम्ही मेला, तुम्ही काय अख्खा मंत्री मंडळ मिळत तरी चालत, पण शेतकरी जगला पाहिजे.
2: कुत्रा महाराज
1: तुम्ही तुझ्या याला म्हणजे शेतकरी. ये बाबा ये, काय आणलं?
2: गरीबाची भेट आणली आहे महाराज.
1: कलिगर हा शाबास, किती एकर जमीन आहे तुला?
2: एकर कुठली महाराज? 4 गुंठ.
1: 4 गुंठ म्हणजे 3.5 हात. वास्तविक तुला 100 एकर जमीन पाहिजे. फरदानजी, या वाड्यासमोर या मैदानाचा काय उपयोग करतो आपण?
3: घोडी फिरवायला.
1: घोडी फिरवायला? त्यापेक्षा नांगर फिरवाना. अहो, घोडी मुतण्यापेक्षा बैल मुतू द्या.
3: मग घोड्याने काय करायचं?
1: तुमचं तोंड आहेच की नुसतं वाचून ठेवायचं. घोडा आपलं काम करतोच आहे. हा नाही असं. ही सगळी जमीन तुला दिली,

तो पश्चात रंग करू नको भंग भलता रंग तुझा।

0: निरंजन है बोला बोला
1: निरंजन

0: आत्ता ओळखलंच असेल. अगदी बरोबर, दादा कोंडके, शाहीर दादा कोंडके, मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय विनोदी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक, ज्यांचं मूळ नाव होतं कृष्णा खंडेराव कोंडके. यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी पुणे जिल्ह्यातल्या भोरजवळील इंगवली गावात झाला. मराठी वगनाट्यातून आणि चित्रपटातून अभिनय केला. डबल मीनिंग अर्थात द्विअर्थी विनोदी ढंगातल्या संवाद फेकीमुळं त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी मराठी भाषेत तसंच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती देखील केली. दादा खऱ्या अर्थानं अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले ते वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामुळं. पण चित्रपटसृष्टीत त्यांचं पदार्पण झालं ते 1969 साली प्रदर्शित तांबडी माती या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटाद्वारे. तेव्हा आता आपण ऐकूया याच चित्रपटातलं कवी योगेश यांचं गीत, जे गायलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि संगीत दिले आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर यांनी.
1: शिवा शिवा

0: त्यांचे विनोद रुचले नाही, पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड डोक्यावर घेतलं, त्यामुळंच त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, पडद्यावर नायिकेशी नको तितकी घसट आणि या सर्वांमुळं सेन्सॉर बोर्डाशी नेहमी खटके उडायचे, वादंग व्हायचे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाला नकारात्मक प्रसिद्धी देखील मिळाली. कधी चित्रपटातलं गीत बदलायला लावायचे, तर कधी शीर्षक, कधी संवाद. पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वांशी काही देणं घेणं नव्हतं. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणासाठी पिटात शिट्ट्या वाजवणारा वर्ग हा त्यांचा मायबाप होता. तेव्हा या टप्प्यावर आपण आनंद घेऊया त्यांच्या सोंगाड्या या चित्रपटातलं एक गाजलेला गीताचा. गीतकार स्वतः दादा कोंडके, संगीतकार राम कदम आणि गायक आहेत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर. मित्र हो, पडद्यावर आहेत दादा कोंडके आणि उषा चव्हाण.
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी
2: राखण करते मी रावजी
1: माळ्याच्या मळ्या

वेलकम बॅक. मित्रांनो, नायगाव मुंबईच्या मिल मजूर कामगाराच्या घरात गोकुळ अष्टमीला जन्मलेल्या ह्या कृष्णानं नावाचं सार्थक मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर करून दाखवलं. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य नाटकं यांनी सुरुवात करून अगदी मेहनतीनं चित्रपट जीवन यशस्वी केलं. नाटकाच्या निमित्तानं दादांनी राज्यभर केलेल्या दौऱ्यांमुळं सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व आणि कोसाकोसांवर बदलत जाणारी रसिकता त्यांना कळली. हेच पुढं त्यांच्या यशाचं गमक ठरलं. लहानपणापासून खोडकर असलेल्या दादांनी अपना बाजार इथं नोकरी केली, सोडा वॉटरच्या बाटल्या विकल्या. नायगावमध्ये दादा कोंडके अँड पार्टी नावाची कला पथकाची निर्मिती केली. बँड पथकाच्या मार्फत कलेची सेवा सुरू करणारे दादा बँडवाले दादा या नावानं ओळखले जाऊ लागले. प्रख्यात लेखक वसंत सबनीस यांच्याशी यामुळं ते जोडले गेले. दादांनी स्वतःची नाटक कंपनी उघडून वसंत सबनीस यांना त्या नाटकांसाठी लेखन करण्याची विनंती केली आणि त्यांनी लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकानं दादांना सुपरस्टार बनवलं. या टप्प्यावर ऐकूया राम राम गंगाराम या चित्रपटातलं राजेश मुजुमदार यांचं गीत. गायक आहेत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर आणि हे गीत संगीतबद्ध केले राम लक्ष्मण यांनी. पडद्यावर आहेत उषा चव्हाण, मास्टर भगवान, अशोक सराफ आणि दादा कोंडके. दादा कोंडके अगदी मॉडर्न ड्रेसमध्ये आहेत बरं का.

ಬಹಮ ಹೆಲ ಇಷ್ಕ ಏಟಂ ಬಹಮ ಹೆ ಗಂಗು ತಾರುಣ್ಯ ತುಲಭೆ ಭಾಮ ಹೆಲ ಇಷ್ಕ ಏಟಂ

0: वेलकम बॅक मित्रांनो. कामाक्षी प्रॉडक्शन ह्या दादांच्या स्वतः चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून 16 चित्रपट प्रदर्शित केले. नंतर 4 हिंदी आणि 1 गुजराती चित्रपट देखील प्रदर्शित केला. कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे त्यांच्यासोबत कायम राहिली, ज्यामध्ये अभिनेत्री उषा चव्हाण, संगीतकार राम लक्ष्मण, गायक महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर, प्रमुख दिग्दर्शन सहाय्यक बाळ मोहिते यांचा समावेश होतो. 1972 साली एकटा जीव सदाशिव, 1973 साली आंधळा मारतो डोळा, 1975 साली पांडू हवालदार, 1976 तुमचं आमचं जमलं, 1977 रामराम गंगाराम, 1978 बोट लावीन तिथं गुदगुल्या, 1980 प्रदर्शित ह्योच नवरा पाहिजे, 1987 आली अंगावर, 1988 मुका घ्या मुका, 1990 पळवा पळवी, 1992 येऊ का घरात, 1994 सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शननं प्रदर्शित केले. त्यानंतर इतर कंपन्यांच्या मार्फत 1981 गनिमिकावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. लागोपाठ 9 मराठी चित्रपट रौप्य महोत्सवी आठवड्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केला. याशिवाय 1984 तेरे मेरे बीच में, 1985 अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, 1986 खोल दे मेरी जुबान, 1989 साली आगे की सोच या हिंदी चित्रपटांची देखील निर्मिती केली. 1977 साली पांडू हवालदार या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर चंदू जमादार हा गुजराती चित्रपट काढला. तेव्हा आता आपण ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत, जे संगीतबद्ध केले राम लक्ष्मण यांनी आणि गायलं आहे महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी.
1: हे अंजनीचा सुता तुला

0: दादांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त असायची, पण त्यातून ते ताऊन सलाखून यशस्वीरित्या बाहेर पडायचे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सोंगाड्या चित्रपटातल्या प्रदर्शनावेळी देवानंद यांचा तीन देविया हा चित्रपट त्या सिनेमागृहाच्या मालकाने प्रदर्शित करायचं ठरवलं. सोंगाड्या चित्रपटाला बगल देऊन त्यावेळी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दादांनी साकडं घातलं. मग काय, त्यांच्या पद्धतीनं सोंगाड्या प्रदर्शित करावाच लागला, आणि तो नुसताच प्रदर्शित झाला नाही तर सुपरहिट झाला. 1972 सालचा एक किस्सा एकटा जीव सदाशिव या चित्रपटाचा. एकटा जीव सदाशिव इतका प्रसिद्धीच्या झोतात होता की राज कपूर यांनी त्यांच्या चिरंजीवांचा म्हणजे ऋषी कपूर यांचा बॉबी चित्रपट तब्बल 5 महिने पुढे ढकलला. बॉबी गाजलाच, पण त्यानंतर पाठोपाठ आलेला दादांचा आंधळा मारतो डोळा हा देखील जबरदस्त हिट ठरला. तेव्हा आता ऐकूया या चित्रपटातलं शीर्षक गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत दिले प्रभाकर जोग यांनी, आणि गायक आहेत जयवंत कुलकर्णी आणि सहकारी. हे गीत वासुदेव गीतातलं आहे, त्या काळची परिस्थिती वर्णन करणारं आहे. हे विशेष
1: 80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वय 16 खोट काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा लय विपरीत झालं आंधळा.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, अशोक सराफ यांना दादांनी पांडू हवालदार या चित्रपटातून पहिल्यांदा अभिनयाची संधी दिली आणि पुढे एक मोठा सुपरस्टार म्हणून अशोक सराफ आपल्याला मिळाले. यातून दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार त्या काळच्या M16 एजंटला भारी पडला. त्या काळचा तो इंग्रजी चित्रपट होता. पांडू हवालदारमुळं मुंबईत MGM थिएटरला द मॅन विथ द गोल्डन गन हा प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सिनेमागृह तिथे मिळणार. कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप झाला. दादांचा मात्र आलेख वाढतच गेला, पण कारकीर्द वादग्रस्तच होती. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमतं न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी, त्यांची शिवसेनेशी बांधिलकी, त्यांचे प्रणय, व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद, हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलूच म्हणावे लागतील. दादांविषयी सांगण्यासारखं तर खूप आहे, पण आपल्याकडे वेळ मात्र मर्यादित आहे. तेव्हा अशा या महान कलाकारानं 14 मार्च 1998 रोजी पहाटे 3:30 मुंबई इथल्या रमा निवास या त्यांच्या घरी शेवटचा श्वास घेतला. तेव्हा दादा कोंडके यांना विनम्र अभिवादन करूया आणि जाता जाता ऐकूया त्यांच्या चित्रपटातलं तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं हे गीत.

0: म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रोते मित्र हो, आज आंतरराष्ट्रीय मांजर दिवस. हा दिवस मांजरींच्या महत्वाला ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. आणि आपल्यालाही माहीत आहे की मांजर हा प्राणी आपल्याला किती महत्वाचा आहे. घरामध्ये शेतामध्ये जे उंदर होतात आणि त्या उंदरांपासून आपल्या धान्याचं नुकसान होतं, अनेक वस्तूंचं नुकसान होतं, त्यांच्यापासून वाचायचं असेल तर आपण मांजर पाळतो. जगभरातील मांजरीच्या आरोग्य सुरक्षेचा विचार करून त्यांच्याबद्दल जागरूकता वाढविण्याचं उद्दिष्ट या दिवसाचं आहे. मांजरी पाळणाऱ्या लोकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या दैनंदिन जीवनात सुखसोयी वाढवण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. मांजरींच्या विविध जाती, त्यांच्या सवयी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल माहिती देणारे कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक सेवाभावी संस्थांकडून मांजरींचे रक्षण आणि त्यांच्या अधिकारांसाठीही मोहीम राबविली जाते. आंतरराष्ट्रीय मांजरी दिवस साजरा करून आपण मांजरींच्या महत्वाला अधोरेखित करत असतो आणि त्यांच्याबद्दल आपली प्रेमभावना देखील व्यक्त करत असतो. तेव्हा आपणही या मांजरांचं रक्षण करण्याचा संकल्प करूया.
1: कॅट, कॅट माने बिल्ली.
2: आर ए टी रॅट, रॅट माने चूहा.
3: सी ए टी कॅट, कॅट माने चूहा. अरे दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.
2: मैड माने पागल. बी ओ बॉय, बॉय बॉय माने लड़का. अरे मतलब इसका तुम कहो तो क्या हुआ.
3: सी ए टी कैट, कैट माने बिल्ली. आर ए टी रैट, रैट माने चूहा. अरे दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.
2: मैड माने पागल. बी ओ बॉय,

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रोते मित्र हो, आज आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस. हा विविधतेला आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. जे काम एकट्यानं होत नाही ते सर्वांनी मिळून जर केलं तर चांगलं होतं, लवकर होतं, दर्जेदार होतं आणि एकमेकांच्या सहकार्यानंच कोणतंही काम सोपं होतं. तेव्हा आज सहकार्य दिवस, या दिवशी विविध समाज घटकांनी एकत्र येऊन एकमेकांना समर्थन देण्याची आणि सहकार्याची भूमिका बजावण्याची महत्त्वाची आवश्यकता लक्षात आणून दिली जाते. अल्पसंख्याक, वंचित वर्ग यांना सहकार्य देणं आणि त्यांच्या हक्कांची मान्यता मिळवून देणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस साजरा करून आपण विविधतेचे स्वागत करतो आणि एकजूट व सद्भावनेने समाजाला अधिक समावेशक बनवतो. हाच दिवस आपल्याला आठवण करून देतो की एकत्रित प्रयत्नानेच आपण अधिक न्यायपूर्ण आणि समावेशक समाजाचे निर्मिती करू शकतो. तेव्हा आपणही एकमेकांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं संकल्प करूया आणि आजचा हा आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस साजरा करूया. आणि या शोमधून मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: शुभ संध्याकाळ, नमस्कार, गुड इव्हनिंग मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांजरंग या शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, दिवसभरामध्ये खूप काही काही होत असतं बरं का. त्यामध्ये चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात, पण वाईट गोष्टी आपल्या माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात आणि असं व्हायला पाहिजे नव्हतं. याच गोष्टीमध्ये आपण विचार करत करत खूप पुढे आलेलो असतो, तरी पण विचार तिथेच थांबलेले असतात, डोकं तिथेच असतो. पण ठीक आहे, हेच सगळं घालवून स्वतःसाठी फक्त शो एन्जॉय करा, त्यासाठी ऐकूयात एक मोटिवेशनल शायरी. तर आजची शायरी अशी आहे, हौसलों के तर्कश में कोशिशों का, हौसलों के तर्कश में कोशिशों का वह तीर जिंदा रखो चाहे हार जाओ. हौसलों के तर्कश में कोशिशों का वह तीर जिंदा रखो चाहे हार जाओ. जिंदगी में सब कुछ फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. खरंय मित्रांनो, जरी सगळं गेलं ना, हारला तरीही चालेल, पण उमेद जी आहे ना ती सोबत असायला हवी आहे. मी करून दाखवू शकते किंवा मी करून दाखवू शकतो, हे जे तुमच्यात असलेली उमेद, तुमच्यात असलेलं मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:17 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, आपल्याला ना इयरिंग्स घालायला आवडतात, किंवा मग आपण जेव्हा छान आवरतो तेव्हा आपण इयरिंग्स घालतोच, कारण मग त्यांना वेगळा लुक मिळतो. पण काय होतं ना, रोजच्या लाईफमध्ये डेली वेअरसाठी पण इयरिंग्स हव्या असतात, पण मोठ्या मोठ्या इयरिंग्स घालणं थोडंसं कंटाळवाणं होतं आणि कानही दुखू लागतात. रोज रोज ते वेअर करणं शक्य होत नाही. मग त्यासाठी आपण काय करतो तर रोजच्या वापरण्यासाठी आपण छोटे छोटे कानातले, ज्याला हुप स्टंड असे प्रकारातले जे कानातले आहेत ते घालण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि यामध्ये ना सोन्याची वळणदार नक्षी आणि त्यात जडवलेले लहान लहान हिरे यामुळे क्लासिक आणि स्टायलिश लुक मिळतो. तर असे जे छोटे छोटे कानातले असतात ते आपल्याला सगळ्यांनाच आवडतात आणि रोजच्या वापरासाठी हे अत्यंत हलके असतात. साधारण 1 ते 3 ग्रॅम चे असतात, ज्यामुळे दिवसभर घातले तरी पण कानाला जड वाटत नाही आणि कानात दुखत देखील नाही. आणि या कानातल्यांच्या डिझाईन्स रोजच्या वापरासाठी अत्यंत हलक्या असतात, ज्यामुळे दिवसभर घातल्या तरी कानांना जड वाटत नाही, जसं की मी सांगितलं. आणि यांचं डिझाईन्स जे आहे ना ते कपड्यांमध्ये किंवा केसांमध्ये अडकत नाही, यामुळं घरकाम किंवा ऑफिसचं काम किंवा प्रवासादरम्यान हे अगदी आरामदायक वाटतात. तसंच हे कानातले सहसा 14 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोन्यामध्ये देखील बनवले जातात आणि हिऱ्यांच्या मजबूतीसाठी हे सोनं उत्तम मानलं जातं. आणि तसंच अमेरिकन डायमंड स्टोन असल्यास याची किंमत 800 किंवा 8,000 ते 15,000 आसपास असते.

तुम्हाला कम्फर्टेबल असतात कानात घालण्यासाठी डेली वेअरसाठी. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, असे जे कानातले आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही म्हणत असाल मित्रांना कशाला, तर मित्रांनो आता रक्षाबंधन येत आहे की नाही त्यामुळे तुमच्यासाठी हे खास सांगतीये की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी असे कानातले घ्या जे नाजूक असतील, छोटेसे असतील, त्यावरची डिझाईन अट्रॅक्टिव्ह असेल, जे तुम्हाला स्वस्तातही मिळेल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीला दाखवाल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगेल की त्यांना किती आवडले. सो नक्की हे कानातले तुम्ही मैत्रिणींना असेल किंवा मग बहिणींना गिफ्ट करू शकताय. आणि मुलींना तुम्ही देखील ट्राय करा. तुमच्याही जर तुमचे कानं खूप सेन्सिटिव्ह असतील तर तुम्हाला ते खूप परवडणारं पण आहे आणि तुमच्या कानाला त्रास पण होणार नाही. माझं सेम तसंच आहे की मला कोणतेच कानातले शक्य होत नाही खूप जास्त वेळ घालणं, कारण माझं कान खूप दुखतात. त्यामुळे असे कानातले तुम्ही घालू शकताय. मी पण ट्राय केलेले आहेत जे छानही वाटतात, वेगळा लुकही देतात आणि कान दुखत देखील नाहीत. आता ऐकूयात एक छानसं गाणं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: श्रोताहो वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:32 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणणं या वर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं की पावसानं पाठ फिरवली आहे आणि तीव्र उन्हाळ्याच्या झळात तीव्र होतच चालल्यानं पारनेर शहराची मुख्य जलवाहिनी असलेल्या हंगा तलावातील पाणीसाठा झपाट्यानं खालावला आहे. सध्याच्या काळामध्ये हंगा तलावामध्ये केवळ 15% पाणीसाठा शिल्लक राहिल्याची चिंताजनक माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. आणि या हंगा तलावावर अवलंबून असलेल्या पारनेर शहरासाठी आगामी काळ अत्यंत कठीण जाणार असून नागरिकांसमोर भीषण पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलं आहे. मित्रांनो, आपल्या इथे म्हणजे जर तुम्ही नगर शहरात राहत असेल तर इथे देखील आपल्याला बऱ्याचदा एकीकडे पाणी खूप जास्त आलेलं असतं तर दुसरीकडे नसतं. म्हणजे पाणी टंचाई आपल्याकडे आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा. म्हणजे ज्यांच्याकडे जे खूप जास्त पाणी येतं, मी सावेडी भागात राहते आणि आमच्या इथे पाणी चांगलं येतं. म्हणजे सकाळी 7 आलं तर ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत चालू असतं, म्हणजे असतं भरपूर पाणी. तर काय करतो माहितीये का, बरेच लोक गाड्या धुणार, त्या पाण्याखाली कपडे धुणार, पाणी प्यायचं पाणी जे आपण भरलेलं असतं ते संपत नाही त्यामुळे ते पाणी ओतून देणार. पाणी शिळं होत नाही आपल्याला माहितीये, पण तरीही जर तुम्हाला असं वाटतच असेल तर तेच पाणी तुम्ही वापरायला घेऊ शकता, भांडी धुवायला, धुणं धुवायला घेऊ शकता. तुम्ही पाणी सांडवून का देता मला हेच कळत नाही. म्हणजे एकीकडे प्यायला पाणी नाही आहे ते खूप दुरून आणतात आणि दुसरीकडे आपल्याला पाणी आहे म्हणून आपण वाटोळं करायचं ते असंच नासवायचं, हे चुकीचं आहे. त्यामुळे पाण्याची बचत करा, पाणी जपून वापरा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

संध्याकाळचे 4:43 झाले आणि सांजरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ना सगळ्या, त्या खूप स्पेशल असतात यार, असं असतात म्हणजे असं वाटतं की किती छान ना. म्हणजे प्रत्येक महिला, प्रत्येक सखी, प्रत्येक मैत्रीण, मग ती लहान असो किंवा मोठी, तिला ना नाती जोडता येतात, नाती सांभाळता येतात, नाती सांभाळत पुढे नेता येतात आणि त्याच नात्यांना जोडून जोडून जसं एक झाड छोटंसं रोप असतं, मग त्याला खूप फांद्या येतात, मग त्यात खूप पानं असतात, फुलं असतात, फळं असतात आणि एक मोठं झाड होतं ना, तशी एक स्त्री असते की सगळी नाती एकत्र घेऊन जपत जपत चाललेली असते. पण काही नाती अशी असतात ना जे तुम्हाला त्रास देतात. हो, म्हणजे कधी कधी ती नाती खूप महत्वाची नसतात पण आपल्याला वाटतं अरे यार नको, नाती तुटायला नको, नाती सांभाळायची आहेत आपल्याला. पण हे सगळं करताना मी एकच म्हणेल की तुम्ही लक्ष स्वतःकडे देखील द्या की त्या नात्यामध्ये तुम्हाला त्रास होतोय का, ती जपताना तिकडूनही तेवढाच एफर्ट्स दिले जात आहेत का, हे देखील खूप महत्वाचं आहे. तुम्ही खूप सिम्पल आहेत यार, तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांना सोबत घेणं खूप आवडतं. पण जर तुम्ही सांभाळत असताना त्यामध्ये तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचा अर्थ काय? तुम्हालाच नाही तर तुमची इतर नाती देखील त्यामुळे तुटत असतील. तुम्ही स्वतः आतून तुटत असाल तर मग काय, संपवून टाकायचं असतं इथे. तुम्हाला एक खरं सांगू का, विश्वास जो असतो ना तो एकदाच बसतो आणि तो आणि पण आपण काय असतं, ठीक आहे एकदा चुकी झाली ना माफ करून बघूयात, बघूयात काय होतंय, तर एकदा चुकी झाली पुढे जाऊन सुधारेल ती व्यक्ती. नाही, चूक करणारी वारंवार जर तीच चूक करत असेल तर थांबा, तिथे स्टॉप व्हा, सोडून द्या. त्रास होईल पण पुढे जाऊन होणारा त्रास कमी होईल हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक नातं हे महत्वाचं आहे पण जिथे ज्या नात्यामध्ये वारंवार विश्वासघात होत असेल, विश्वास तुटत असेल, तर ती नाती पुढे नेण्यात, ती नाती सांभाळण्यात अर्थ नाहीये हे लक्षात ठेवा. कारण यासोबत तुम्ही सगळ्यांवरचाच विश्वास गमवत असाल. जर तुम्हाला वारंवार वारंवार विश्वासघात होत असेल ना, नंतरून तुमचा कोणावरच विश्वास राहणार नाही. त्यामुळं अशा लोकांपासून दूर राहा. हे फक्त महिलांसाठीच नव्हतं तर माझ्या मित्रपरिवारासाठी देखील होतं, माझ्या भावांसाठी देखील होतं आणि सगळ्यांसाठीच. फॉलो करा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

वेलकम शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:55 झालेत आणि सांज रंगामध्ये तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळची मस्त अशी वेळ आहे, शांत वातावरण आहे आणि आज सॅटरडे म्हणजे बऱ्याच जणांना सुट्टी, कारण सेकंड सॅटरडे आज आहे. त्यामुळे बरेच जण घरी असतील, निवांत चिल करत असतील, म्हणजे शांततेत स्वतःसाठी वेळ घालवत असतील. आणि सोबत आहे मी आणि आपला खूप साऱ्या गप्पा. आणि मित्रांनो, मंडळी, आत्ता सध्या ना आषाढ महिना चालू आहे. आषाढ महिना म्हटलं की सगळीकडे तयारी असते ती म्हणजे जत्रेची. त्याचबरोबर देवीची जत्रा असते, देवीला नैवेद्य द्यायचा असतो, अशा आपल्या परंपरा पूर्वीपासून चालू आलेल्या आहेत. तर ते सध्या सगळीकडे चालू आहे. माझ्या पण घरी नुकतंच आम्ही नैवेद्य केले होते देवीसाठी आणि आमच्या आजूबाजूला तेच सगळं वातावरण आहे. नक्कीच सगळीकडे सध्या तेच वातावरण चालू आहे. आणि आपल्या अहिल्यानगर शहरात आषाढ महिन्याचं औचित्य साधतच हिंदू गोंधळी समाज आणि उघडे परिवार यांच्या वतीनं भव्य यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी समाज बांधव आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या यात्रेमुळे सर्जापुरा परिसरात भक्तिमय वातावरण झालं होतं. आणि मंडळी, अशा प्रकारे ह्या ज्या यात्रा आहेत, या ज्या जत्रा आहेत, काही ठिकाणी यांना जत्रा म्हटलं जातं तर काही ठिकाणी यात्रा म्हटलं जातं, हे सध्या चालू आहे आणि सगळे भक्तिभावानं हे सगळं करत आहेत. तर मंडळी, तुम्ही देखील अशी यात्रा करता का आणि तुमच्याकडे काय परंपरा आहे, नक्की कळवा. 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, म्हणजेच मस्त अशा गप्पा सोबत आहेत आणि सांजरंग शो मध्ये मी आहेच की तुमची लाडकी मैत्रीण तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, आपल्या ना खूप स्वप्न असतात आणि फिरण्याचे स्वप्न खूप जणांना असतात की फिरायला जायचं, इकडे फिरायला जायचं, कोणाला इंटरनॅशनल ट्रिप काढायची असते तर कोणाला फक्त भक्तीत रमून फक्त सगळे जे देवस्थान आहेत तिथे भेट द्यायचं असतं, असे स्वप्न सगळ्यांचेच असतात आणि सगळ्यांनाच एकदा तरी केदारनाथला जायचं असतं। पण शक्य होत नाही कधी कधी, म्हणजे भक्ती असते आणि आपण म्हणतो की देवाची भक्ती जर मनात असेल तर देव सगळीकडे आशीर्वाद देत असतो, आपल्याला त्याचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो। पण आपल्याला ते देवस्थानं असतात, ते ठिकाणं असतात, ते पण बघायचं असतात, पण कधी कधी शक्य होत नाही। आणि आता ना केदारनाथ ज्यांना ज्यांना बघायचं आहे ना, त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बरं का। आपल्या अहिल्यानगर शहरातील कोहिनूर मॉलमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे आणि आजपासूनच म्हणजे 8 तारखेपासून ही प्रतिकृती भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही नगरमध्येच आता केदारनाथ बघू शकताय आणि त्याच्या दर्शनाचा भव्य अनुभव देखील घेऊ शकताय। जर तुमची आवड आहे तर नक्की जा आणि आजपासूनच ते खुलं झालेलं आहे, ही प्रतिकृती तुमच्यासाठी खुली करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच जर शक्य असेल तर जाऊन या आणि आज नाही शक्य झालं तर उद्या जाऊन या, कारण उद्याही संडे आहे, थोडासा फावला वेळ तुम्हाला मिळणारच आहे, मोकळा वेळ तुम्हाला मिळणार आहे। तर नक्की दर्शन घेण्यासाठी जा, प्रतिकृतीचा अनुभव घ्या आणि नक्कीच ज्यांना ज्यांना केदारनाथला जायचंय मी तर विश करेल की त्यांची ही विश लवकर पूर्ण हो। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

संध्याकाळचे 5:17 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मित्रांनो, आता सध्या आपण पाहतो आहोत की बऱ्याच गोष्टींमध्ये वाढ होत चालली आहे बरं का. म्हणजे किमती सगळ्यांच्याच वाढतात. आता जर सध्या आपण पाहिलं तर इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळं वाहतूक खर्च जो आहे तो देखील वाढलाय. पॅकिंग आणि कच्च्या मालाच्या दरात देखील वाढ झाल्यामुळं गाई आणि म्हशीच्या पिशवी बंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी सहकारी दूध संघांनी घेतला आहे. ही दरवाढ मंगळवारपासून म्हणजे 11 तारखेपासून लागू होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता दुधाच्या दरात देखील प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झालेली आहे आणि ते 11 ऑगस्टपासून म्हणजे मंगळवारपासून लागू होणार आहे. म्हणजे आता कशा कशाचे भाव वाढतील हा प्रश्न सगळ्या सामान्य नागरिकांना आहे. सामान्य नागरिक जो आहे तो आता त्याच्या जी इन्कम आहे, जे कमवतात, त्यामध्ये सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. पण वारंवार होती ही वाढ आहे त्यामुळे प्रश्न पडतोय की आता करायचं कसं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर. संध्याकाळचे 5:27 झालंय आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे वेगवेगळे विक्रम केले जातात, वेगवेगळे रेकॉर्ड्स असतात आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव देखील येत असतं. असे वेगवेगळे कितीतरी लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेलं आहे. अशाच आहेत उत्तराखंडाच्या रेणू धरियाल यांनी सर्वात लांब केसांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. हो, हे खरं आहे. त्यांच्या केसांची लांबी 271.50 cm म्हणजेच 8 ft 10 in आहे आणि April 2026 या विक्रमाची अधिकृत पडताळणी झाली होती. त्यांनी युक्रेनच्या आलिया नासिरोवा यांचा 257.33 cm विक्रम मोडला आहे आणि रेणू या 2015 केस वाढवत असून त्यांनी ते कधीही कापलेले नाहीयेत. म्हणजे 2015 ते आता 2026 चालू आहे, त्यांनी इतक्या वर्षात केस कधीही कापले नाहीयेत आणि एवढे केस वाढवलेत की त्यांचं आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आणि अतिशय सुंदर घनदाट केस त्यांचे आहेत असा रेकॉर्ड पण आता त्यांनी नावी केलेला आहे. कसलं भारी ना. आता एकीकडे मुली त्यांचे केस वाढवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतात, तर दुसरीकडे ज्यांचे केस खूप मोठे आहेत त्या कापून टाकतात, कारण ते सावरायचे कसे हा प्रश्न पडतोय. तर यांनी, रेणू यांनी एवढा धाडस केला आणि एवढे मोठे केस केलेले आहेत, त्यांना सावरणं किती कठीण होत असेल मुलींना तर माहितीच आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

संध्याकाळचे 5:46 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, क्रिकेटच्या मैदानावर अंपायरचा निर्णय आपल्या विरोधात गेला तर खेळाडू अनेकदा नाराज होतात बरं का. पण केन विलियम्सची एक गोष्ट जी आहे ना ती वेगळी बरं का. DRS घेण्याआधी अंपायरला सॉरी म्हणायचा केन विलियम्सन. हो, हे खरंय. भारतीय अंपायर KN अनंत पद्मनाभन यांनी सांगितलंय की हा खास किस्सा केनचा शांत आणि नम्र स्वभाव दाखवतो. आज केन विलियम्सनच्या वाढदिवसानिमित्त त्याचा हे काय म्हणतो हे आपण जाणून घेऊयात. तर सॉरीचा किस्सा काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द 2026 वर्ल्ड कप फायनल्स आणि न्यूझीलंडला मिळवून दिलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजयाची कहाणी ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचं तो एक खरा जेंटलमन होता हे याच्यातून कळतंय की तो अंपायरला सॉरी म्हणायचा. म्हणजे शक्यतो आपण जेव्हा चांगलं काम करतो किंवा आपण जेव्हा ती लेवल पार करत असतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की आ बात आहे आपण करू शकतो. पण आणि आपण त्यावेळी ना दुसऱ्यांना आपल्या समोर कमी समजत असतो. पण असं न करता हा जो आहे त्यानं DRS घेण्याआधी अंपायरला नेहमी सॉरी म्हणायचा. म्हणजे कसलं भारी ना. असेही खेळाडू असतात, असेही लोक असतात ज्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. असंच आहे केन विलियम्स यांच्याकडनं. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: मंडळी संध्याकाळचे 5:52 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे. तुमच्या सोबत खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत, तर खूप साऱ्या गोष्टी होत्या, खूप सारी गाणी होती, आपले अनुभव होते आणि शांतता देखील होती आणि स्वतःसाठीचा वेळ होता, चहा होता. म्हणजे काहींचा आता झालाय तर काहींचा अजून व्हायचा राहिलाय, पण संध्याकाळची वेळ म्हणलं की चहा हवाच असतो. आणि आज आहे सॅटरडे, सेकंड सॅटरडे आज आहे, त्यामुळे तुम्ही सुट्टी देखील एन्जॉय करता आहात, घरी शांत बसला आहात, स्वतः सोबतचा वेळ आहे. पण बऱ्याच जणांचं असं असतं, घरी जरी असेल ना, म्हणजे माझ्या महिला मैत्रिणींचं तरी असतं, घरी जरी असेल ना तर खूप कामं पेंडिंग असतात घरची, तर त्याकडे त्या खूप धाव घेतात. आणि पुरुषांचंही असतंच बऱ्यापैकी, कारण पेंडिंग कामं असतात, बाहेरची कामं असतात, ती सगळी करायची असतात. तर त्या सगळ्यांना एक सांगेल, स्वतःसाठी वेळ काढा, थोडं शांत व्हा, असा मोठा श्वास घ्या आणि म्हणा आजचा दिवस फक्त माझ्यासाठी आहे, आत्ता इथून पुढे फक्त मी माझ्यासाठी जगणार आहे असं म्हणा. जर आज शक्य होणार नसेल तर उद्याचा दिवस तरी स्वतःसाठी जगा, कारण रिफ्रेश होण्यासाठी आपल्याला सुट्टी मिळत असते, फक्त कामात अडकून राहण्यासाठी नाही. पटकन पटकन काम आवरा आणि थोडंसं बाहेर जा, स्वतःला रिफ्रेश करा, मनाला रिफ्रेश करा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, सोमवारी संध्याकाळी 4 पुन्हा भेटूयात आपल्या सांज रंग या शो मध्ये मस्त अशा गप्पा घेऊन. आणि तसंच मंडळी, उद्या म्हणजे रविवारी तुम्ही दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम ऐकणार आहात. तुम्ही सकाळी 7 विश्रामगड या गडाची माहिती ऐकणार आहात, इतिहासावर बोलू काही या शो मध्ये. तर सकाळी 8 माझ्यासोबत तुम्ही भटकंती करणार आहात, चला भटकंतीला या शो मध्ये आपण मुळा धरणावर जाणार आहोत. तसंच सकाळी 9 तुम्ही ऐकणार आहात डब्बा ऐसपैस हा शो, हा माझ्या खास लहानग्या मित्रांसाठी शो आहे. तर सकाळी 10-12 या वेळेमध्ये तुम्ही ऐकणार आहात तुम्हीच दिलेल्या काही फरमाईशे या शो मध्ये. तर दुपारी 1 पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये तुम्ही ऐकणार आहात आनंद योगी पुल या पुस्तकाचा अभिवाचनाचा भाग 14. तर दुपारी 2 लेखक आपल्या भेटीला या शो मध्ये आपल्या सोबत असणार आहेत, भोलानाथ देवकर हे लेखक ज्यांच्याशी आरजे अनु संवाद साधणार आहेत. तर दुपारी 3 संवाद सखींशी या शो मध्ये ऍडव्होकेट अनुराधा येवले यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, मी पण तुमच्या सोबतच असणार आहे. आणि संध्याकाळी 5 कॉलेज कट्टा या शो मध्ये रेश्मा चव्हाण यांच्या गप्पा तुम्ही ऐकणार आहात आरजे ऋतू सोबत. तर सायंकाळी 6 गुरु प्रवचनाचा भाग 12 ऐकणार आहात. आणि तसंच रात्री 8 अप अगेन्स्ट डार्कनेस या पुस्तकातील भाग 15 तुम्ही ऐकणार आहात, याचं अभिवाचन तुम्ही ऐकणार आहात. रात्री 9 क्रीडा झेप हा कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात, जो गुरुवारी ऐकला आहे त्याचं पुनर्प्रसारण होणार आहे. तर रात्री 10 आठवणीतील गाणी हा कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात अमृतासोबत. आणि हा कार्यक्रम मधुबाला विशेष आहे, तुम्ही ऐकलाच असेल बुधवारी, पण आता तुम्ही त्याचं पुनःप्रसारण ऐकणार आहात उद्या. तर उद्याच्या दिवसभरातील हे कार्यक्रम असणार आहेत, त्यामुळे दिवसभर आनंद घ्या, स्वतःसाठी तर वेळ काढाच आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी गाणी तर सोबत असणारच आहेत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, टाटा बाय बाय, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची, आणि चहा देखील घ्या आणि रिफ्रेश व्हा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. श्रोते हो नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये एक वेगळी व्यक्ती आहे. चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरवरून ते आले आहेत आणि त्यांचं नाव आहे हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज झरेकर. आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. अध्यात्मातला त्यांचा सहवास खूप दांडगा आहे. त्याचबरोबर आत्ता झालेली आषाढी एकादशीची वारी असेल, नर्मदा परिक्रमा असेल, चारधाम यात्रा असेल, या यात्रेदरम्यान अनेक माणसांचा सहवास त्यांना मिळालेला आहे आणि अनेक माणसांना त्यांनी घडवलं आहे. आणि आज त्यांचा हा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. रामकृष्ण हरी. जसं आत्ता मी तुमचा उल्लेख केला आणि या सगळ्या प्रवासामध्ये असं मी म्हणाले की अध्यात्मातला सहवास जो आहे तो तुमचा खूप मोठा आहे, दांडका अनुभव आहे. तुम्ही चिखलीचे आहात,
3: चिखलीचे
2: मूळचे. तुमचं बालपण कसं गेलं?
3: बालपण लहानपणी आमची आई गरीब कुटुंबातली होती आणि वडील थोडे विषयाचं आपलं व्यसनाधीन होते. आईला खूप त्रास झाला. आईचा त्रास मला तो लहानपणी पावला नाही, पण एक होतं, ज्यावेळेस मला हा उपक्रम करावा वाटला तर माझी आईला दोन आपत्त्या अगोदर गेलते आणि आईने नवस केला की मला पुत्र होऊ दे, मी तुझी पायवारी करीन. ती चिखली ते पांचाळेश्वर पायी मला पोटात असताना घेऊन गेली.
2: बरं.
3: आणि ती घेऊन गेल्यानंतर तो पायी, त्या आईच्या पायीचा प्रवासाचा माझ्यावर काय भगवंताची दया झाली, मला योगायोगाने हरिभक्तीपरायण पायामुळे बाबा डोकेजी टाकळी जे आमचे सद्गुरू त्यांची आजची मला गुरुमंत्र आहे, माळ आहे. 1984 साली त्यांनी आमच्या गावात सप्ताह सुरू केला. त्या सप्ताह सुरू करणारा आमचे यासीनबाई तांबोळी, पांडुरंग गाडेकर, यासीनबाई नारायण गाडेकर, बाजीराव कदम, भाऊराव झेंडे, विठ्ठल कुंभार कुंभार, असे पुरी माणसं होते. तर ते भजन साधं करायचे. ते भजन साधं करत असताना त्यांच्याकडे कोणी जर 2 रुपये दिले दक्षिणा तेवढेच होते, पण दिले तर त्यांच्याकडे 10 वर्षात 400 रुपये साचले होते. किती? 400. आणि मग यासीनबाई तांबोळी, पांडुरंग गाडेकर आमचे गावचे अध्यात्मातले पहिले गुरु, आणि त्यांच्यामुळं पायमोडे बाबांच्या सहवासात ते राहायचे. पायमोडे बाबांनी नर्मदा परिक्रमा केली, ज्यावेळेस 3 वर्ष 3 महिने 13 दिवस आमचे सद्गुरु त्यांनी ती पायमोडे बाबांनी परिक्रमा केली. आमच्या गावात सप्ताह अखंड 8 वर्ष 8 64 कीर्तन पायमोडे बाबाचे आम्ही ऐकले. आणि ते पायमोडे बाबाचे कीर्तन ऐक असताना माझं बालपण असं झालं की शाळा शिकता शिकता 7वीत असताना थोडस कष्ट कुटुंब असल्यामुळं आईला थोडी मदत म्हणून शाळा शिकताना मी नाला बिल्डिंगचे काम करायचो, कोणाचे शंभरी काढा घ्यायचो. आणि ते काढत का असताना उदरनिर्वाहाचा थोडं सहकार्य व्हायचं. पुढं पुढं आई आमची 7वी गुणक असल्यामुळं ग्रंथ वाचायला ऐकायला जायची रामेश्वर मंदिर शेजारी पाजारी. आणि त्याच्यावर मी मागं लागून मी पण जायचो, ज्ञानेश्वरी वाचायचो, वाचायची ऐकायची आणि रामेजी ऐकायचं. आणि तो ऐकता ऐकता तो मला छंद लागला. नंतर मी बालपण असं गेलं की शाळा 7वी 8वी गेलो, 8वीला 5 झालो. वडिलांच्या काही आर्थिक विषयामुळं त्यांनी मला शाळेतून लवकर काढलं, शिकवायची इच्छा वाटत लवकर काढलं. परंतु माझं लग्न मी लवकरच झालं, 16 वर्ष लग्न झालं. लग्न मामाचीच मुलगी वाळके परिवारातली, आणि ती मामांची मुलगी असल्यामुळं लग्न विवाह लवकर झाला. आणि ती बरंच जबाबदारी प्रपंचाची जास्त पडली. ती जास्त जबाबदारी पडल्यामुळं कशी करायची मग ती कामाधंद्यात आई वडिलांना. त्यावेळेस आमचे वडील चिखली ते नगर बैलगाडीचा व्यापार करायचे. तर एका चक्राला 12 रुपये मिळायचे. किती? एका चक्रीला 12. त्या 12 आमचं गाडी भाडं कोणाचं काही देणं घेणं करून 4-8 रुपये मिळायचा. त्याच्यात आमचा प्रपंच चालायचा. मी थोडीशी मदत करू लागायचो. मदत करता करता हा थोडासा आनंद वाढला आईच्या संगतीने जाऊन. आणि जाता जाता मग त्या पारण पायमोडे बाबाच्या संगतीमुळं मला ते सद्गुरू भेटले. आणि 68 कीर्तन ऐकून माझ्यावर मी टेलर काम करायचो, माती काम करायचो, काम करता करता आमच्या गावात एक अर्जुन महाराज म्हणून एक कमांडर गाडी घेऊन आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं मला द्वारकेला पायी जायचं आहे, कोणाला यायचं असेल तर चला. म्हणून त्या काळात बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे, ते दोन पोते ज्वारी 566 रुपये जमले आणि मी त्यांना नाव दिलं मला द्वारकेला यायचं. नाव दिल्यानंतर म्हणले तुम्हाला मी आम्ही पोहोचू कळू. नंतर त्यांनी सांगितलं की मला जाय टायमाला तुम्हाला नाव सांगेल. मी वर्ष गेलं त्यांनी मला काही निरोप दिला नाही. मनात एक विरक्ती तयार झाली की जर महाराज जर द्वारकेला जात नसेल तर आपण जाऊ शकू का नाही. म्हणून टेलर काम बंद केलं आणि द्वारकेला जायचं ठरवलं. द्वारका जायसाठी कसे गेलो, एका गावातला माणूस ट्रकवर होता, तो ट्रकवर होता. कुठं चालला म्हणले, चालू म्हणले मी फरीदाबादला दिल्लीला. म्हणले तुम्हाला यायचं फिरायला? मला फिरा नाही यायचं, मला द्वारकेला जायचं. छंद भरला द्वारकेला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं पण मी इकडं चाललो. म्हणले चला तोपर्यंत काम करायचं नाही, द्वारका पाऊस तर काम करायचं नाही असा प्रश्न. आणि तो प्रश्न उद्भवला. फरीदाबादला गेलो हे म्हणले शेतकरी माणूस ड्रायव्हर संघ कसा आला? म्हणले काय ना मी आलो फिरायला, द्वारकेला जायचं. ते म्हणे द्वारका आपण पाहिलं नाही. मग त्यांनी नकाशात पाहिली, नकाशात द्वारका पाहिली आणि मला मग सांगितलं द्वारका इथं नाही, ती समुद्राकाठी आम्ही पण गेलो नाही. मी त्यांचा तेवढा शब्द ऐकला फरीदाबादला आणि द्वारका पाहण्यासाठी त्यांना सोडलं आणि द्वारका पाहायला गेलो. एकटा गेलो, त्या काळात महिनाभर फिरलो द्वारकाला, इकडे तिकडे फिरलो. आणि मा घरी आल्यावर परत आईवडिलांची कृपा, आईवडिलांची पुण्याई, मला परत स्वामींच्या कृपेने पायमोडी बाबाच्या सप्ताहात मी द्वारकेला जायचं ठरवलं. 2002 साली आमचे गुरुस्वामी परमगुरु आनंदाश्रम स्वामी श्री क्षेत्र सुरेगाव यांच्या सहवासात राहिलो. आळंदीला पारायण जायचो. स्वामीमुळं दिंडी पहिली रामेश्वर, चिखली ते पंढरपूर, चिखली ते पैठण, चिखली ते आळंदी, चिखली ते पिंपळनेर, चिखली ते पंढरपूर, असं कार्तिकी दोन्ही वाऱ्या करायचो. नंतर 1998 साली सुरेगावला स्वामींचं मंदिर करायचं ठरलं. ती मंदिर करायचं ठरल्यानंतर मी सुरेगाव ते पंढरपूर सुरू केलं. सुरुवातीला आमच्या गावाचे 100-150 लोक राहायचे, पण स्वामींचा एक मोठा गौरव होवा, संन्याशी अखंड ब्रह्मचारी ब्राह्मण समाजाचे असून वैराग्य धडधडीत वैराग्य, 10 एकर मला त्याचा त्याग केला, सगळं त्यांनी सोडलं. आणि ते सोडल्यानंतर त्यांचा विषय हा आमचा सगळा गुरुपूज्य झाला. त्यांच्या संगतीने आम्हाला थोपला, संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनी रसला मायाधिक असा. आणि मग 2002 साली मला ती द्वारकेची प्रेरणा झाली, द्वारकेला पायी निघालो. द्वारकेला 2002 साली पायी गेलो. आनंदाश्रम स्वामी होते, 110 वारकरी माझ्याबरोबर होते. 1000 रुपयात 2 महिने त्यांना खाऊन पिऊन अगदी भगवंताच्या कृपेने झालं. त्या काळात असं झालं की स्वामींची कृपा कशी असते, गोधराज जाळकाण झालतं. बडोद्याला आमच्या एका पाहुण्याने आम्हाला आमंत्रण दिलं जेवायला, त्यांना समजलं द्वारकेला येतात म्हणून. आणि त्या काळात स्वामींची कृपा, जे देवभक्ताला करून दे समजा तसं, मागे पडी उभा राहे सांभाळीत आली आघातण्यावर आहे. त्या गोधराज जाळकांडामध्ये बडोद्यामध्ये आम्ही ज्या गल्लीत मुक्कामाला जाणार होतो त्या गल्लीत जाळपोळ झाली. मला मुक्कामाला यायचं तर बायपासला गेलो. मला स्वामींनी बुद्धी बदलली की तिथे जाऊ नको, बायपास झाला एवढे लोक संडासलं कुठं बसतील. म्हणून माझा विचार असा, मला होणार म्हणून माहीत नाही पण तो विचार मला बहिर्दिशेस जागा. म्हणून मी बायपास निघालो. बायपासला आल्यानंतर तो त्यांचा कार्यक्रम स्वयंपाकाचा माझ्याकडे घेऊन आले, तयार केलेला स्वयंपाक आम्ही घेऊन नाही. पण त्याच दिवशी त्याच रात्री त्याच गल्लीत जाळकांड झाली. मी एक स्वामींची कृपा, एवढ्या वारकऱ्यांची मी व्यवस्था पाहण्यासाठी जागा बदलली पण तिथं संकट होतं, स्वामींची कृपा. म्हणजे 2002 साली द्वारका झाली. ती तीच ते मला वाटतं 45 दिवसात द्वारका पायी पायी केली. तिथं 7 दिवस पारायण केलं. नंतर परत दुसऱ्या वर्षी 2003 साली बद्रीनाथला पायी गेलो. तर त्यावेळेस 77 लोक माझ्याबरोबर वारवी पाहिजे. 1500 रुपयात बद्रीनाथ पायी पायी 2 महिन्याचा प्रवास आणि येताना रेल्वेने बद्रीनाथ केलं. 2003 साली जगन्नाथपुरी, त्यावेळेस मला वाटतं 77-74 लोक होते. नंतर 2005 साली रामेश्वर यात्रा केली. रामेश्वर यात्रा केली परत 12 वर्षानंतर परत यात्रा करायचं योगाला आयुष्य शिल्लक. जवळ ये सकळ सिद्ध आहे, हात चालावाय पाहिजे, तव तू आपले सोयीत पाहिजे, तीर्थयात्रे जाई चुकू नको. म्हणून परत 12 नंतर 12 साली 14 साली 2014 साली परत द्वारकेची योगाला. म्हणून दुसरी यात्रा द्वारकेची परत 45 दिवसाचा प्रवास, 35 लोक घेऊन पायी केले. नंतर पायमोडे बाबांच्या माध्यमातून त्यांनी गुरूंनी परिक्रमा केली. मला बी अध्यात्म दरवर्षी सप्ताह चालू होता. आमच्या गावाच्या सप्ताहाला आता 43 वर्ष पूर्ण झालीत. एवढी दररोज ज्ञानेश्वरी व्यासपीठावर असतो आणि याचा परिणाम झाला की परत द्वारकेला जावं वाटलं. परत 2014 साली द्वारकेला, परत 15 साली बद्रीनाथला. नंतर ही करत असताना आमच्या गावात रामेश्वरची प्राणप्रतिष्ठा नाही, कळस कळशारोहण, त्या निमित्ताने काशीवरून पाणी आणायचं ठरलं. म्हणून चिखली वरून रेल्वेने काशीला गेलो चौघजण आणि काशी वाराणसी ते रामेश्वर 35 दिवसाचा प्रवास, पायी प्रवास, अगदी नामस्मरण करीत गंगाजल घेऊन गेला. आणि त्या प्रवासात आल्यानंतर परत स्वामींची गुरूंची कृपा झाली की नर्मदा परिक्रमा करावं वाटलं. नर्मदा परिक्रमा करावं वाटल्यानंतर कशी करायची, म्हणून जामदार महाराज इनामदार महाराज मांडवगण पायाला कात्रबाजला राहायचे आणि त्यांनी नर्मदा परिक्रमाचा तो उपक्रम होता. गुरूंनी केली, मला करावं वाटली. म्हणून 2009 साली परिक्रमा नर्मदा परिक्रमाला गेलो. परिक्रमाला गेलो तर सुरुवातीला कशी परिक्रमा करायची काय माहीत नाही, परंतु अनुभव असा आला की ज्या ज्या ठिकाणी आम्ही परिक्रमाला सुरुवात केली, ओंकारेश्वरून परिक्रमा सुरू केली, ओंकारेश्वरून परिक्रमा सुरू केली, मध्ये जाता जाता शियाराम बाबा हे मध्य प्रदेशातले एक आराध्य दैवत म्हणण्यापेक्षा महान तपस्वी, आता ते जाऊन त्यांना एक देवावसान होऊन एक वर्ष झालं नाही अजून, तर त्यांचं दर्शन झालं. एक ठिकाणी असं झालं त्या नर्मदा परिक्रमात आमच्यावर नर्मदा मैया कोणाला तरी प्रत्येकाला समक्ष भेट देती, पण ती कोणत्या रूपाने देते सांगता येत नाही. म्हणून एक वेळेस आम्हाला एक नदी आडवी पोहती, तिला पार करून नर्मदा मैया पार करत नाहीत, पण ती नर्मदा मैया पार न करता नदीला मोठं पाणी असल्यामुळं आम्ही नावेत बसायला गेलो. पण तेवढ्यात आमच्या मग एक कुत्री एका किलोमीटर अंतर आमच्याबरोबर चालू होती, आम्ही त्या होडीत बसलो, चौघजण होतो. तो होडीत बसला, ती कुत्री आमच्यावर उडी टाकायची, नाव आलं काय आमच्या कुत्रीत घ्यायना. कुत्रीला तेव्हा कुत्र्याला घ्यायना म्हणल्यावर ती, मी म्हणला तर येऊ दे हाटे एवढ्या जाऊ द्या, त्यांची काही पैसे पैसे नाही जाऊ, पण तुम्ही घेऊ का म्हणजे घ्या. आणि आलं नंतर पुढच्या आश्रमाला आम्ही थांबलो, दुपारचं जेवण होतं, पण मैया रूप दाखवत नाही, पण आपल्या संग एक जीव आला याला जेवायला. म्हणून जेवायला बसल्यावर मी पहिलं जेवू घालणार असं मनाचा, आणि ते जेवण आमचं तयार झालं. 100 लोक तिथं होते पंक्तीला, पण मला लक्षात आलं जेवायला बसल्यावर, अरे आपल्या संग एक कुत्री आहे आणि तिचं आपण जे आत उघड, मी विचारलं मला एका कुत्र्याला ताट द्यायची, मी उठून बाहेर गेलो, ती कुत्री काय मला परत नजर पडली नाही, कुडं नाही काही नाही. एक नर्मदा मैयाची परिक्रमा असते. परिक्रमा करत असताना नर्मदा कोणत्या रूपाने, एक वेळेस मगरही दिसली, मगरीच्या मैयाचं मगर ही वाहन आहे. मैया अमर कंटक वाली तू भोली भाली, तेरे गुण गाते आहे बजा बजा के टाली, मैया अमर कंटक वाली. भुरे मगर पर किनी सवारी, हात कमल का फूल, सबको देती रुद्धि सिद्धी, हमें गयो की भूल, मैया अमर कंटक वाली तू हो भोली भाली. झारखंड संस्थान तुम्हारा दो धारा के पास, जा शिव शंकर करे तपस्या उंच शिखर कैलास, मैया अमर कंटक वाली तू हो भोली भाली. आणि सबको देती रुद्धि सिद्धी हमें भयो की भूल, अशा मैया नर्मदा मैयाचं भजन करताना मैयानी अनेक अनुभव दिले. अनेक वेळेस झोपायचं ठरलं उपाशी तरी कोणीतरी आम्हाला आडजेऊ घालायचं, रस्ता जर हुकलो तर कोणीतरी गोराखीच्या निमित्ताने आम्हाला यायचं, नर्मदे हर नर्मदे हर केलं की तुम्ही इकडं ना इकडं जा. असे वेळ मग हा अनुभव पहिला नर्मदा परिक्रमा पाही माझी 111 दिवसात झाली नर्मदा परिक्रमा पाही. 111 दिवसात प्रवास झाला आणि नंतर अनेकांना नर्मदा परिक्रमा घडवा म्हणून चिखलीत नर्मदा आश्रम उभारला. आणि अनेक लोक कोणी जाऊ इच्छिले त्यांना मग सोडून यायचो, त्यांना कोणी अडचण झाल्यापासून परत जायचो. गाडीनी लक्झरी बिने लोकांच्या सोयीनुसार केल्या, परंतु एक नर्मदा पायी काशीवरून एक चिखलीच्या रामेश्वराच्या याला आणि श्री क्षेत्र बनपिंपरी काळभैरवनाथ यांना एक प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस काशीवरून परत बनपिंपरीला पायी. म्हणजे काशीचे 1500 दोन वाऱ्या झाल्या, चारधामाच्या बद्रीनाथ केदारनाथच्या द्वारकेच्या दोन झाल्या, रामेश्वरची एक झाली, जगन्नाथपुरी एक झाली. ही वारी करता करता पुढं स्वामीचा आमचा सोहळा

घेतली थेट काशी गाठली. जी काशी गाठली परत सूर्यगावात आली नाही. 35 वर्ष स्वामींनी आळंदीत क्षेत्र संन्यास केला. त्या 35 वर्षात मला जाता येता स्वामींचा सहवास घडला. आणि चिखलीवरून 1984 पासून तर 1997 पर्यंत चिखली ते पंढरपूर करायचो, आणि 1998 पासून सुरेगावरून स्वामींचा सोहळा सुरू झाला. आनंदाश्रम स्वामींची बहीण, त्यांना बहिणी आळंदीहून आले की त्यांना ते जेव घालायचे. त्या संस्थांचं काम सध्याही दिलीप काका कुलकर्णी हे त्यांचे स्वामींचे घराण्यातले आहेत, ते त्यांची सेवा करतात. आणि ते आमच्या संस्थेचे सचिव आहेत, ते अशी व्यवस्था करतात. सुरेगावला त्यांच्या माध्यमातून मला सप्ताहाला जावं लागतं. आता 2017 पासून चातुर्मास सुरू केला सुरेगावात. दररोज 4 महिने कीर्तन, एक जसा सप्ताह 7 दिवस 7 महिने 4 महिने कीर्तन. त्या कीर्तनात दररोज 1 तास सेवा आणि अन्नदान, असे अनेक प्रकारचे ते सहवास. या सहवासात एवढा मोठा आनंद झाला. व आनंद एकमेकाला ऐक ना, जसा काला वाटू एकमेका तसं संत उदार उदार भरले आनंद भंडार, अशा प्रकारची स्वामींची सेवा मिळाली. आणि स्वामींचं वैराग्य पाहून मला पायमोडे बाबा भेटले. पायमोडे बाबांना स्वामी म्हणायचे, अरे गोटे तू माणसात माणसाळू नको, माणसाच्या नादी लागू नको. पायमोडे बाबांची मला कृपा झाली. मला लाज वाटायची गावात कशी माळ घालावी, म्हणून मी मडपिपरीला गेलो आणि माळ घातली. तर तो सत्य मला वाटतं 1984 पासून आत्तापर्यंत हयात आमच्या चिखली गावात सप्ताह झालतो. 100-150 वारकरी असतात. आता चिखलीला चातुर्मास सुरेगावला सोल्या केल्यापासून चिखली गावात दररोज नियमाने 35 पासून 50 पर्यंत वारकरी दररोज आरतीला येतात. ती आरतीला आल्यानंतर शंकराची, गणपतीची, देवीची, रामाची, हनुमंताची, आनंदाश्रम स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आरती घेतली की दररोज 50 वह्या वाचायच्या. 50 वह्या वाचल्या की दररोज नामस्मरण करायचं. 200 जपाचा नामस्मरण 50 किलोमीटर असं लोकांचा हा एक संच तयार झाला. आणि असा करता करता या गावातून त्या गावात म्हणता म्हणता 15-20 गावं आमच्या त्या दिंडीला जोडली. प्रत्येक गावाची दिंडी वेगळी करायची. स्वामी सोहळ्याबरोबर जसा माऊलीचा सोहळा चालतो असा सोहळा चालावा अशी मनाची गती. पहिली बनपिपरी रोडने जायचो मोरेजगाव. 2005 सालीपासून सुरेगावहून दौंड कुरकुमारी जातो. आता जवळजवळ 1500 लोक आसपास दिंडी असतात. प्रत्येक गावचं वाहन, प्रत्येक गावचं चोळे. आणि दररोज काकड्याला, जसं सप्ताहात काकडा करतो आपण गावोगाव, तर त्या काकड्याला आमचे 500 वारकरी कमीत कमी दररोज पहाटे 4 काकड्याला बसतात. 4 म्हणजे ते 3 उठतात, स्नान करतात, 4 उठतात, 6 वाजेपर्यंत काकडा, 6 वाजल्यानंतर देवदर्शन करून स्वामींची पूजा करून चहा नाश्ता करून दररोज दिंडी 6 वाजता हलते. या दिंडीला असा उपक्रम, असा स्वामींची कृपा झाली. स्वामी 2002 साली गेले, पण गेले दिगांबर राहील त्या विभूती, राहील ती कीर्ती जगा माझी, जगात कीर्ती ठेवली. असे स्वामींचे जे आम्हाला जे गुण प्रगट झाले, ज्ञानेश्वर जो परिणाम झाला, ज्ञानेश्वरचा परिणाम माझ्या वाचून वाचून सद्गुरु भेटले, आई सात्विक भेटली. वडील व्यसनी होते तरी आईच्या सात्विक गुणामुळे मला गुण लागला. आणि मी एवढ्या वर्ष 43 वर्ष दिंडी केली, पण ते माझे वडील 2002 सालीच गेले. पण नंतर 10 वर्ष मला ते स्वतः दिंडीची सेवा करू लागले, व्यसनमुक्त झाले. आणि शेवटी वडिलांनी असा देव ठेवला की माल चालत चालत गेली. मग ही इतकी परंपरा आमची आईची आहे. आईची एक सात्विकता, वडिलांची कृपा आणि सद्गुरु पायमोडे बाबा. तर आता पायमोडे बाबाच्या ढोकेच्या टाकळीपासून चालू वर्षी आम्ही दिंडी सुरू केली. ढोकेच्या टाकळी, सारोळा कासार, केडगाव, चिखली, सुरेगाव आणि पंचक्रोशी, उखलगाव, मुंगसगाव, विसापूर, नंतर इनमगाव, कोळगाव, पांडेवाडी, भापकरवाडी, गुणवडी, थेटे सांगवी, मांडोगण, देवळगाव, सिद्धी, राळेगण, बाबुडी, ह्या जवळजवळ 20-22 लोकांचे आमच्या दिंडीबरोबर ग्रुप असतात. हजारोचा सहवास, असा आनंद व्यक्त होतो की आता नाही आनंदाशी गोडा, ला सांगता गोष्टी लागती गोडा, आला चाकरा चाडा तुका म्हणे भिडा भक्तीच्या. असे संतांचे जे उद्गार आहेत, ते उद्गार आम्हाला इतके व्यापक ठरले, इतके आम्हाला पोषक ठरले, ती खरं आमच्या सद्गुरूंची कृपा आहे. आणि त्या सद्गुरूंची कृपा पाहून आमचे जेव्हा बाबा श्रीगोंदा विकास
मा मानव

0: बाबा आमटे यांची संस्था जी आहे त्या संस्थेचे अनंत झेंडे त्यांनी मला बऱ्याच दिवसापासून सांगितलं तुम्ही आमचे आमच्यावर एक उपकार करा, आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही काय केलं काय माहिती होईल, ती माहिती होण्यासाठी तुम्ही काहीतरी लिहा, लिहून ठेवा. आता मला तो छंद नाही, काही भक्त भक्ताचे स्वभाव गुरूंचे स्वभाव कसे असतात ते त्या पद्धतीने माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्या दृष्टीने आपला ओहपोह नाही, प्रचार नाही, आचार आहे. प्रत्येकाने आचार करावा आणि आचार करण्यास पाहून अनेक लोकांना खूप प्रगती झाली. तर हीच दिंडी सोहळा एवढा मार्मिक 525 गावाला आमचं श्राद्धास्थान श्रीगोंदा तालुक्यात शेख मोहम्मद बाबा परत महापुरुष तात्या महाराज महापुरुष आणि त्याच्या पाठीमागं आनंद आश्रम स्वामी असं श्रीगोंदा तालुका संताची भूमी म्हणून उद्गारला. नगरमध्ये नेवाशामध्ये जे खांबासाठी ज्ञानेश्वरीली तशी आमच्या गावात दररोज ज्ञानेश्वरी चालू आहे. दररोज ज्ञानेश्वरी पाठ, चातुर्मास पाठ आणि परतही द्वारकेला परत जावं असं वाटतंय. मी जाण्याची संधी दर 12 वर्षाला गेलो, 2002 साली गेलो, 14 साली गेलो, 14 आणि 12 परत 26 झालेत. म्हणजे परत मनाची आई ऐश्वर देवानी एवढं आयुष्य दिलंय. देह क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध माया तोडा आशा, येथे मग तरी काही कळा पडेल फासा. म्हणून अशा प्रकारची संधी आहे. आणि याच शरीराचे शरीराचे निधी आणि सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार आणि कृपा लोकून दिसला तो अधिकार जाणून माझ्याबरोबर जेवढे भाविक आहेत त्या भाविकांना एवढा गुण लागला की एकाएक मी का सहाय्य करू जसं म्हणतात ना तसं एक निघाला का निघाला तसं त्या ठिकाणी काहीतरी पुण्याचा ठेवा आहे. तो पुण्य ठेवा प्रत्येकाच्या पदरी पाडावा म्हणून स्वामींनी आम्हाला मार्गक्रमण घालून दिला. आणि हो मार्ग आम्हाला घालून दिल्याबद्दल आमच्या मागच्या पिढीला असा चालावा म्हणून प्रत्येक गावचा गुरु प्रत्येक गावची दिंडी आणि माऊली सोहळ्यासारखा स्वामींचा सोहळा आनंदाश्रम स्वामी संस्थान सुरेगाव गुरुस्वामीला आपल्या आषाढीच्या माऊली सोहळ्या जातो 8 दिवस तो सोहळा होतो. तिथं 2-3 हजार लोक दररोज सप्त्याला जमतात. संस्थान त्याची व्यवस्था करतं. आम्ही पंचक्रोशीतील सगळं त्या ठिकाणी एकत्र येऊन सेवा भावानी भजन कीर्तन हरिपाठ काकडा करतो. आणि ही एक आम्हाला आनंदाची बातमी आमचे अनंत झेंडे यांनी सांगितली तर आम्ही कुठंतरी प्रगट करावं कशी प्रगट करावं म्हणून 4 दिवसापूर्वी आमच्या गावात ते आले. त्यांनी सांगितलं तुम्ही एवढं करा आमच्यासाठी करा म्हणून त्यांनी विनंती केली. आपल्या रेडिओ आकाशवाणीचा मला पत्ता दिला आणि त्या पत्त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी मिळाली. ही आमच्या दिंडी सोहळ्याचा प्रचार नव आचार आहे की आचरण करावं आणि करुणी कीर्तन सांगावे किंवा आचरून सांगावे तशा प्रकारचा आचार जास्त श्रेष्ठाचा आहे. विचार चांगला आहे भगवंताचा कृष्णाचा विचार रामाचा आचार तसं प्रत्येक सद्गुण माणसाने आपला विचार मनात ठेवून भगवंताच्या विचाराप्रमाणे वागून आपल्या जीवाचं कल्याण करत राहावं अशी कल्याण करण्याची संधी याच देई घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. या परत पद्धतीचा हा मानव जन्म परत परत नाही म्हणून सर्व हा जो मुलाखतीचा विषय आपल्यासमोर आला ही एक माझ्या गुरूंची कृपा पायमोडे बाबांची आणि परमगुरु भेटले आनंदाश्रम स्वामी कैवल्याश्रम स्वामी आमच्या गावाला आले. त्यावेळेस त्यांनी दुष्काळ होता 72-73 साली त्या दुष्काळाच्या अगोदर त्यांनी सांगितलं आता पाऊस पडेल. सगळ्या गावात पाऊस पडला आमच्या गावात पाऊस पडला ही अनेक प्रकारची अशी स्वामींची कृपा आमच्यावर आहे. अशीच कृपा त्यांची आमच्यावर राहत राहणार. पण ह्या आपल्यासारख्या या रेडिओ स्टार नगर यांनी मला मलवकथेचे बोलावलं. आमचे अनंत झेंडेंचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांचा एकच अट्टहास होता की तुमचे अनुभव लोकांना सांगा. मी अनुभव दररोज प्रत्येक वारी सांगत बसलो तर एका वारीचा अनुभव एक महिना सांगायला एक 2-2 महिने प्रवास चालायचा. अनेक प्रकारचे अनेक प्रकार संकट आले ते संकट स्वामींनी टाळले. एक वेळेत असं झालं की आम्ही जगन्नाथपुरीला पायी चाललो होतो. चोरटे 40 किलोमीटर अंतरावर गाव नव्हतं आणि चोरट्यांची म्हणजे तरुणांची एक कमांडर गाडी आली आणि आम्हाला रात्र 9 वाजल्या ठिकाण काय मिळाना ठिकाण मिळाना म्हणून त्या ठिकाणी आम्ही थांबलो. एक नळ होता हापशा त्या ठिकाणी बारीकस मंदिर होतं त्या मंदिराच्या आधारे आम्ही थांबलो आणि आम्हाला गावातून येताना त्या लोकांनी पाहिलं ही एकटीच जाणारी मध्ये काय गाव नाही. ते आले आणि आल्यानंतर मला हिंदी कळत होती आणि ते बोलायचे अरे चला आपण आलो तर काय उरकून घ्या. एक 2 जण असं विचार केला अरे इसके पास क्या रहेगा ये तो खाने पिने खूप मांग हो जाएगे इसके पास छोटी तीन चाकी गाडी होती. त्यांचा विचार झाला स्वामींची को माझ्या स्वामींनी मला एक असं दान दिले की स्वामी असताना स्वामींच्या पादुका एका हरिभक्तीपरायण हरिभाऊ साहेबराव पवार यांनी सांगितलं स्वामी एवढे संन्यासी आहेत आणि त्यांचे तुम्ही लाकडी पादुका म्हणून त्यांनी सुरुवात केली चांदीच्या पादुका. स्वामींच्या पायात एक महिना चांदीच्या पादुका राहिल्या 1998 ते 2000 आणि 2000 द्वारकेला गेल्यानंतर मारे मागल्यानंतर स्वामी गेले. तर तो प्रसंग जगन्नाथपुरीचा त्यांनी सांगितलं की प्यास काय रेगा सगळे झोपले होते मी जागा होतो म्हणजे एवढे आम्हाला ते चोरी लुबाडून जाणार परंतु त्यांनी सगळी परत विचार बदलला निघून गेले. असे अनेक प्रकारचे यात्रेचे अनुभव आहेत. ते अनुभव सांगता सांगता मला कंटाळा येणार नाही पण श्रोत्यांना मात्र कंटाळा येईल. परंतु एकच या जन्मात आल्यानंतर मनुष्य जन्माची किंमत समजल्यानंतर मनुष्य जन्माची इती कर्तव्यता ही प्रत्येकाने पार पाडावी आणि अध्यात्म सोडून आपण काही जरी प्रपंच करता करता परमार्थ जोडा. आमच्या स्वामींची एक आरती आहे प्रपंच करता करता परमार्थ जोडा आनंदाश्रम स्वामी सुरेगावात जन्मले त्यांची आरती देशमुख अण्णा नगरचे त्यांनी लिहिली आणि ती आरती आम्ही पाठ करून स्वामींचा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहतील कडी त्यांचे निजोडे सर्व सुख तुका म्हणे शेष सेविनावळी वचन न मुळी बोलले ते त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून आमचा प्रवास इथील पुढं अनेक वर्ष चालत राहू हीच इच्छा आहे. बस आपल्या पुढं मी एवढं बोलण्याचं विषय आठवला भरपूर कारण 1984 पासूनच माझा प्रवास सगळा बाहेर आहे. 10% गावात आणि 37% बाहेर असतो. पण चारधाम यात्रा पायी असो कोणाला जायचं असेल तर त्यांना फक्त जाऊन आणा त्यांच्याबरोबर जायचं अशा यात्रा केल्या. काही माध्यमातून यात्रा काढल्या तर आमच्या स्वामींच्या संस्थानला काही देणगी जमा करतो आणि अशा अनेक प्रकारची सेवा घडावी या लोकाला घडत नाही त्यांना यात्रा घडावी असा उद्देश आहे. तो उद्देश स्वामींनी पूर्ण करावा आणि आपल्या या रेडिओ स्टारला मला बोलवल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. रामकृष्ण
1: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या वारींचे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत आणि नर्मदा परिक्रमा असेल चारधाम यात्रा असेल आणि आत्ता नुकतीच झाली आषाढी एकादशीची वारी या अनेक वाऱ्यांचे अनुभव आहेत. ही वारी करत असताना अनेक माणसं भेटली असतील. या माणसांनी तुम्हाला काय दिलं तुमच्या आयुष्यात काय बदल झाले?
0: माणसांनी असा एक माणसाचा एक मला असा परिणाम झाला की जे माझ्याकडे भावनेने पाहते ते परत माझ्यापासून दूर गेले नाही म्हणजे प्रेम दिलं. आणि ज्यांना कार्य आता समजा मी आर्थिक मदत कोणाला आत्तापर्यंत स्वामींच्या कृपेने कोणाला हात पसर नाही पण सेवा काय चालली तर सेवा पाहून त्या माणसांनी ज्यांना दान द्यायचं त्यांनी अन्नदानासाठी दिलं ज्यांना प्रेम द्यायचं त्यांनी प्रेम दिलं आणि असा उत्सव चालण्यासाठी आमच्या परिसरात अशी दिंडी नाही. म्हणजे माऊलीचा सोहळा असा आहे असा दिंड्या भरपूर आहे स्वामींच्या नावाने 40 दिंडी निघतात पण आनंदाश्रम स्वामींच्या पायात पादुका घालून त्याच पादुका आम्ही दिंडीला घेऊन जातो म्हणून त्या पादुकाचं एवढं वैभव आहे. म्हणून त्या पादुकाला एक स्मरून सगळेच दान करतात. ते प्रेम जे दिलं ना ही प्रेम आमचा आयुष्यभर पिढ्यांपार राहील असं प्रेम आम्हाला ते देतात.
1: नक्कीच. अनेक वेगवेगळ्या परिक्रमेचे वारीचे अनुभव तुमच्याकडे आहेत. वारी का करावी ब्रह्माणसन?
0: वारीनंतर विरक्ती तयार होते. वारीचं असं आहे भगवंताचं चिंतन घरी होतं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून ठाईचं बैसून एक चिंतन करता येईल पण ठाईचं बैसून चिंतन करण्यासाठी त्याला दूर जाऊनच करावं लागतं. दूर लावतं मग काय होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी आहे का नाही वारकरी होऊन पंढरी पा गाडीने पंढर नाही मग ते पायी राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली आहे अशा प्रकारचं एका रामाच्या यज्ञाला जे राजसुयज्ञ केलता महाभारतात तो महाभारताचा राजसुयज्ञ करण्यासाठी कितीतरी हातीच्या सोंडीच्या तुपाची धार चालायची त्याला खर्च किती होता. आणि संतांचं म्हणणं असं आहे संतांच्या पायी विश्वास जर ठेवला तर एक राम म्हणता वाट चाली तर एक यज्ञ होतो. द्रौपदीने सांगितलं ऐका नाही पांडव खुश झाले नाराज झाले की आमच्या स्वर्गाची घंटा वाजेल राजसूय यज्ञ केल्यानंतर महाभारत झालेली पाप संपतील आमच्या कुळाचा राज झाला आहे आणि तो यज्ञ कसा सफल होईल तर म्हणले स्वर्गात घंटा वाजेल. स्वर्गात घंटा कधी वाजेल म्हणले पूर्ण झाल्यानंतर. तर घंटा काय वाजणार, नकुल, सहदेव, पांडव, अर्जुन सगळे चकित झाले घंटा वाजणार. शेवटी खिन्न झाल्यानंतर द्रौपदीला विचार पडला, एक खिन्न का दिसतात, म्हणजे काय चिंताग्रस्त आहे, म्हणजे काय नाही स्वर्गानंतर वाढणं, म्हणजे काय करायचंय, म्हणजे दोन साधू बद्रीनाथमध्ये आहेत आणि त्या साधू अशा उच्च स्थळा साधूला तिथे आपल्या प्रसाद जेवण केलं तर आपला यज्ञ पुरा होईल. मग तुम्ही गेल ते गेल तुम्ही आले नाही. मग त्यांनी काय केलं, द्रो हे जायचे पांडव आमच्या यज्ञाचा आहुतीसाठी चला, पूर्ण करण्यासाठी चला. त्यांनी सांगायचं की तुमच्या यज्ञाचं फळ जर तुम्ही मला देत असाल तर मी येऊ, आम्ही येऊ. आणि द्रौपदीने म्हणले काय विशेष नाही, मी जाते म्हणले. द्रौपदीने काय केलं, आपल्या पायातलं पायतान बाजूला ठेवलं, पंचारती तयार केली, अक्षदा फुलं घेऊन आणि प्रत्येक पावलाला रामकृष्ण नामाचा जप सुरू केला. आणि त्या महात्म्यापर्यंत गेले, महात्म्याला नमस्कार केला, घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. आणि भगवंताची अशी कृपा की भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न होतात. म्हणून द्रौपदी सांगितलं काय मागायचे, म्हणले काय नाही तुमच्या राजसूय यज्ञाचं मला सगळं फळ देत असेल तर मी तुमच्या यज्ञाचं प्रसादाला येते. माय द्रौपदीने सांगितलं की एकच काय संताचे वाक्य आहेत, राम म्हणता वाटच आली यज्ञ पाऊला पावली, मी निघाल्यापासून जेवढे पाऊलाला यज्ञ होते ह्या यज्ञाचंही फळ घ्या आणि आमच्या सगळ्या यज्ञाचंही फळ घ्या, पण आमचा प्रसाद सेवन करायला या. म्हणते ती द्रौपदीचा अधिकार पाहून ऐकण लीनता लीन व्हा, कार्य लीन व्हा ना पाहिजे. प्रत्येकाने संतापुढे देवापुढे लीन झालं पाहिजे. अहंकाराने देव भेटत नाही आणि संत आपल्यावर कृपा करीत नाही. म्हणून द्रौपदीने जसं त्या ठिकाणी लीनता होऊन तो राजसुयज्ञ पूर्ण केला, तसं आम्ही स्वामीचरणी लीन होऊन आमची सगळी इच्छा स्वामी पूर्ण करतात. एवढ्यापेक्षा याच्यापेक्षा दे समाजाने तरी काय द्यायला पाहिजे.
1: नक्कीच. या सगळ्या परिक्रमेमध्ये एखादा लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे का तुमच्या आयुष्यामधला, की जो तुम्हाला प्रकर्षानं खूप आठवतो?
0: नक्कीच. आम्हाला एका ठिकाणी कुली म्हणून गावे, बडवाणीच्या पुढे कुली म्हणून एक झाडीतून जातात, झाडीचा रस्ता आहे. झाडीच्या रस्त्यातून जाताना एक प्रसंग असा, भुका लागलेल्या होत्या, भुका लागलेल्या होत्या आणि जेवायला तर पाहिजे होतं आणि जेवायला जायचं, पण ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी चोरांची वस्ती होती. अलीकडच्या त्याच्या सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणून जा, त्या ठिकाणून जा आणि जात असताना तुम्ही असं करा की त्या घरी जाऊ नका, दोन तीन घरं दिसत्या घरी तुम्ही काही जाऊ नका आणि जा, भुका लागल्या होत्या जावा तो कुठं करू. मग शेवटी एक दैवयोगाने कोणतरी भेटला, इकडे जाताना तुम्ही या रस्त्याने जा, त्या रस्त्याने गेल्यावर तर ते लोक आम्हाला पुढे आडवे आले, पुढे आडवे आले. आणि मला एक वाटत होतं नर्मदा परिक्रमा चोरी करतात, चोर लुटतात, पण परिक्रमा अशी पत्री काय असणार, पण मला असं वाटतं माझी चोरी परिक्रमा अशांनी आपल्याला करावी. मग ती आले, आल्यानंतर आम्ही दोन चार जण असायचे झडप घालायसारखे करायचे. मग चोरी करावं वाटतं पण आपल्याकडे काही नाहीच, आणि चोरी करावं वाटतं ती चोरींनी एवढी आमच्या पाठीमागून दुसरी एक मोठी टोळी आली, त्या टोळीच्या दबावा पाहून ते आमच्यावर त्यांनी काही हे केलं नाही. पण असा एक भादल त्याच्या पुढे गेलं, भादल गाव होतं. भादल गावात एक साधारण कुटुंब डोंगरातला साल झाडाचा चीक विकून ते उदरनिर्वाह करायचे आणि तो आठवड्यात एक जायचे. तिथला आश्रम जो होता तो बंद होता, भादल म्हणून गावात आश्रम बंद होता आणि तो कुटुंब तिथलं स्थानिक होतं. आम्ही चार जण जेवायसाठी गेलो, जेवायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं इथला आश्रम बंद झाला, आता तुम्ही जेवणाची व्यवस्था काय करणार आहेत, म्हणजे आम्ही ह्याच आश्रमाचा ऐकून आलो. तर त्या मातांनी सांगितलं मी आता माझ्या कुटुंबाचं दळण दळते आणि दळण दळून तुम्हाला मी नंतर त्यांच्या बरोबर तुम्हाला जेवू घालीन. एक माताजी होती, तिने दळण दळलं, मका बाजरी एकत्र केलं, दळलं, कुटुंबाला जेवण न घालता एक रात्रंदिवस ती कष्ट करून त्यांचा उदरनिर्वाह कसं तरी करायचे, चीक विकायचा, पाला विकायचा, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला जेवू घातलं. आणि ती जेव घाल्यानंतर एवढा आनंद झाला की आपल्या स्वतःच्या मुलाला न जेव घालता ऐका नाही परिक्रमा वशाला ते मैयाच त्या ठिकाणी ती कृपा करते. आणि हे असे अनेक उदाहरणं मला सांगता येतील. पुढं गेले एका बंदरात एका नदीत खूप लय प्रसंग, असे प्रसंग सांगता सांगता एक आनावर प्रसंग असा की त्या ठिकाणी माता इतकी उदरनिर्वाह करण्याचा पंचायत, पण त्यांनी आम्हाला जेव घातलं. ऐका संत उदार उदार, त्याहीपेक्षा संतापेक्षा इतक्या जंगलात राहणारे किती उदार आहेत. मी झोपायच्या जेवायच्या वेळेस मला ती दररोज आठवण होती, ती आठवण मी अजून विसरत नाही. आमचे आनंद आश्रम स्वामी असताना आमची एक कदम काकी म्हणून आजी होत्या, 100 वर्ष त्यांचं आयुष्य होत, आणि स्वामी बरोबर बदनाला जावा त्यांची इच्छा होती. ते बदनाला जावा इच्छा असल्यानंतर स्वामी त्यावेळेस हिला काशीला होते, तारक मठात, कैवल्य असं स्वामींच्या मठात. आम्ही गेलो आणि त्या आजीनी हात धरला, स्वामी तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल. तर स्वामींनी सांगितलं तुमच्या बरोबरच आहे, तुम्ही फक्त जा. आम्ही गेलो बद्रीनाथला, गेलो एकादशीचा दिवस होता, आणि तो दिवस असल्यानंतर आम्ही दिवसाचं दर्शन झालं, बद्रीनाथ दर्शन गेलं, नारद कुंडात गरम पाण्यात स्नान केलं, आणि ज्या ठिकाणी रूम घेतली ती रूम आमची दुसऱ्या मजल्यावर होती. खालच्या मजल्यात मालक राहत होते. त्या मालकांना सांगितलं आता इथं कोणी येणार नाही, तुमच्याकडे दरवाजे बंद करा. आम्ही आल्यानंतर गीता पाठ केला, एकादशी होती, बद्रीनाथ दर्शन झालं, गीता पाठ केला, फराळ केला आणि अंथरूण टाकून झोप लागली. झोप लागल्यानंतर धड धड आवाज आला, आवाज आल्यानंतर आवाज दरवाजा वाजला, वाजल्यानंतर मी म्हटलं वर तर कोणी आलं नाही, खाली कुलूप आहे, आणि खाली कुलूप आहे मालक म्हणले इथं कोणी आलंच नाही. नाही म्हणले आम दरवाजे वाजून गेले. मग मी काकींना म्हणलं आमच्या आजीला तुम्ही स्वामींना एवढा आग्रह केलता की तुम्ही आमच्या बरोबर चला. म्हणजे अदृश्य रूपाने संत भेट, जसं देव भेटतात अदृश्य रूपाने, दृश्य रूपाने, अदृष्ट दृष्ट रूपाने ते देतात, तसं स्वामींनी आम्हाला त्या ठिकाणी येऊन भेट दिली. तुम्हाला मी येईन म्हटलो होतो, तुम्ही पोहोचलेत का, दर्शन झालं का, असा एक आमच्या स्वामींचा लय अनुभव आहे. स्वामींचे खूप अनुभव आहेत, बद्रीनाथचा अनुभव, त्यांनी आम्हाला तुम्ही पोहोचले दर्शन झालं हे आम्हाला प्रत्यक्ष होऊन दरवाजात थापटून सांगितलं की तुम्ही पोहोचले, खुशाल आहेत ना. असे
1: नगर जिल्हा आपला जर बघायला गेलं तर हा जिल्हा संतांची भूमी आहे असं आपण म्हणूयात, कारण इथे अनेक संत होऊन गेले, अनेक संतांचे पदस्पर्श या भूमीला होऊन गेलेले आहेत. तर या नगर जिल्ह्याच्या या संतांच्या भूमीच्या वैभवाबद्दल काय सांगाल?
0: संतांची भूमी तर अशी, नगर जिल्ह्यात शेख मोहन बाबा आहेत या ठिकाणी, आता सध्या असणारे डोंगरगणला आमचे गुरुवर्य जंगले महाराज त्यांच्या माध्यमातून एवढा प्रचार आचार की शिक्षक मुली विद्यार्थी आहेत. आता माझा एक नातू ओंकार म्हणून वांबोरीला आहे, त्या ठिकाणी 100 विद्यार्थी आहेत, जंगली महाराज शिष्य आहेत. परत आमच्या परिसरातील आमचे दरेकर रामचंद्र महाराज दरेकर हेही संस्था चालक आहेत, त्यांनी आमच्या आळंदीला सेवा करून तीही सेवा करतात. खारेकर जुनाला आहेत, अनेक ह्या ज्या संस्था आहेत, या संस्थेचा एकच विषय आहे की विद्यार्थी तयार व्हावात. जर मुलं तयार घडली नाही तर मागची परंपरा कशी सद्गुणाला लागेल. म्हणून या नगर जिल्ह्याचं वैभव खांब आहे, ज्ञानेश्वरीच्या खांबाला ही एक विशेष महत्त्व आहे. आणि संतांची भूमी, माणसं, समाज, जग देवाला मंदिर बांधतात, पण एक विशेष ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी लिहिली ते पाठ खांब देऊन त्या खांबाला मंदिर आहे, ही एक नगर जिल्ह्याचं वैभव आहे. तसे आत्माराम बाबा आमच्या आपले मांदळीचे, आत्माराम बाबाशी मी संवाद केला बऱ्याच, मी जवळजवळ आता 43 वर्ष वारी, ज्यावेळेस आत्माराम बाबा मांदळील होते त्यावेळेस आमचे तुकाराम कानू शेळके आमच्या गावात नवीन आमच्या भाषेला मुली दिल्या, मी त्यांच्याबरोबर गेलो. तर आत्माराम बाबा नामाचा नांगर ऐकणं अशा कल्पनेच्या पिढी अशा आपण म्हणायचे, पेटी वाजवायचे, बोलता बोलता सहज लीन व्हायचे, मग्न व्हायचे. म्हणून त्या आत्माराम बाबाकडे आता जर गेले आपण सगळे अनुभव आहे, नगर जिल्ह्याला आत्माराम बाबाचा नाही, महाराष्ट्राला आत्माराम बाबा प्रख्यात आहेत, ब्रह्मलीन, कधी खातात कधी काय बोलतात अजिबात त्याचं काही त्यांना भान नाही, ऐक नाही. ब्रह्म हे ब्रह्म झालेले महात्मे आहेत, तसे स्वामी होते, पण स्वामी असताना स्वामी आम्हाला लोकांना समाज नाही, पण आत्माराम बाबा मात्र ब्रह्मलीन झाले. ही एक नगर जिल्ह्याचं वैभव आहे. खांब विशेष आहे याचा, नेवाशाचा. आळंदी पुन्हा जिल्ह्यात जाली, पण आळंदीला बीड जिल्हा, नगर जिल्हा जास्त जाणं येणं संपर्कात आहे. माऊलीच्या सोहळ्याला जरी माणसं वर्षातून एक जात असले तरी माऊलीच्या वारीला हजारो लोक नगर जिल्ह्यातून माऊलीची वारी करतात. ही एक नगर जिल्ह्याचं वैभव आहे. म्हणजे नगर जिल्ह्यात असे अनेक संस्थान आहेत, मला सांगता नाही यायचे, अनेक संस्थांद्वारे जे महात्मे आहेत, जे संत आहेत, जगावर उपकार करतात, येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठी, अशा प्रकारची सेवा करणारे आमच्या स्वामीच्या माध्यमातून आता या असे इतके. माझ्या स्वामींच्या गावात सुरुवातीला टाळ वाजायला माणूस नव्हता, चातुर्मास सुरुवात केले बसून त्या ठिकाणी 10 कीर्तनकार आहेत. आता कुठलाही कीर्तनकार उच्च दर झाला तो कीर्तन करून ते सेवा करायला ते सहकार्य करतात. असे प्रत्येक गावात मी जातो कीर्तन करण्यासाठी, जात अनुभव म्हणून नाही जात, किंवा मोठेपण म्हणून जात नाही. कुणी बोलवलं तर प्रेमाचं आमंत्रणाला तर मी जातो. आपल्या स्वामींच्या कृपेने निष्काम सेवेची मला सवय आहे. कुठेही गेलो तरी एक रुपया कुठे घ्यायचं नाही, आणि कीर्तनकार म्हणून नाही वारकरी म्हणून जायचं, परंतु भगवंत कृपेने कीर्तनाची सेवा करता येते. अशी सेवा अनेक आपल्या नगर जिल्ह्यात चालते. ही सेवा अशीच चालत राहणार आहे, ही एक आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोते तुम्हाला ऐकतायत, कसं वाटतंय?
0: छान वाटतं. माझा अभाव, माझा स्वभाव आता श्रोत्यांना कितीपर्यंत पटेल, परंतु ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, ज्यांनी भागवत वाचलं, ऐक ना, भागवत वाचणाऱ्याला भागवत काय शिकवतं, कसं मरावं, आणि गीता शिकवती जगावं. कर्मण्येवाधी करिष्यसि मा फलेषु कदाचित् जन्म. गीता एक कर्मप्रधान आहे आणि भागवत हा मोक्ष प्रधान आहे. म्हणजे भागवत वाचल्यानंतर कसं मरावं, भागवत शिकवेल. परीक्षित राजाचं उदाहरण आहे आणि भगवंताने अर्जुनाचे निव्याजे आहे ना, गीता प्रकाशन श्रीराजे संसार एवढे ओझे फेडिले जगाचे, असं अर्जुनाच्या निमित्त करून गीता हा एक उपदेश करणारा. गीता मोठा ग्रंथ आहे. गीतेच्या आधारावर सगळं आधार चक्र चालतं. वृक्षाची पाणी हाली जाता राहिली अंत मग कोठे, म्हणून त्याची सत्ता आहे, त्या सत्तेने चालतं. म्हणून गीता आणि भागवत ही ग्रंथ मोठा आवरणीय आहे, आणि या गीता भागवत श्रवण करील त्यांना नक्कीच आपला संवाद पटला असेल. आणि आमचे स्वामींची तर आमच्यावर कृपाच आहे.
1: नक्कीच. आज या माध्यमातून तुम्ही जे नगरकर ऐकतायत, जे श्रोते ऐकतायत, त्यांना काय सांगाल?
0: आता असंच एक आपल्या जीवनाचं कल्याण करावं, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. ऐक नाही, ऐक नाही, दुसरं काही नाही करावं. माणसाने प्रत्येक जीवनात आपला उदरनिर्वाह पूर्तीसाठी आले आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. जे भागाला आले, खोरपणी असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, काही आपलं ज्या भागाला उदरनिर्वाहासाठी आले ती करता करता नाथ महाराज म्हणता, दळता कांडता हसता खेळता, कांडतानी हरी बोला, दळतानी हरी बोला. आणि माऊली तर म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकच नगर कराने एकच सगळं करावं की आपल्या नित्यपाठात हरिपाठ ठेवत, हरिपाठाने आपल्या बरोबर घरातले मुलं हरिपाठ करतील, आणि मुलांनी केलं म्हणजे त्यांची परंपरा आपल्या पिढीमागं ती परंपरा चालू राहील, आणि आपल्या सद्गुण आपल्या घरात नांदतील. जर आपण आपल्या घरात जर सक्षम असेल तर शेजारी सक्षम राहतील, आणि शेजारी सक्षम राहतील तर गल्ली सक्षम होईल, गल्ली सक्षम तर गाव सक्षम होईल. म्हणजे गावोगावी हा प्रचार करण्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक गावकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या रोजच्या नित्य नियमाच्या मंदिरात दर्शन करावं, आरती करावी, गीतापाठ करावा, ज्ञानेश्वरी पाठ करावा, स्वाध्याय चालू ठेवा. आणि हा स्वाध्याय चालू ठेवला तर प्रत्येक गाव ही एक आनंदाची भूमी तयार होईल, अशी एक धारणा आहे.
1: नक्कीच, नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर. धन्यवाद. राम कृष्ण हरी. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये होते हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज सरेकर. नर्मदा परिक्रमेचा, त्यांच्या अनेक वारीचा पायी अनुभव आणि त्याचबरोबर या वारीदरम्यान अनेक लोकांना तीर्थयात्रा घडवणारे हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज झरेकर आज आपल्यासोबत होते नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, नगरडेअरी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण याच वेळी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर. ओके.

0: पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: ए भाई

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आजच्या शोचा विषय आहे आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान गायक, अष्टपैलू अभिनेते, संगीतकार आणि दिग्दर्शक किशोर कुमार. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे आज घेऊन आलो आहे एक मोरपिसासारखी आठवण, साठवण आणि संगीत यात्रेमधला हृदयात जपलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या भावनांच्या रस्त्यावरचा एक वाटाड्या, दैवी कलाकार, हर हुन्नरी फनकार किशोर कुमार. 4 ऑगस्ट 1929 जन्मलेल्या या अवलियानं आपण कधी चित्रपटसृष्टीमध्ये जाऊ किंवा गायक होऊ याचं साधं स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं. याचं नावच आभासी होतं, म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत व्हर्च्युअल, आभास कुमार. पण पुढं जाऊन या आभास कुमारनं किशोर कुमार हे नाव धारण करून एवढे मोठे आभास आपल्या पुढे निर्माण करून ठेवले की त्या भावभावनांच्या सुरावटींच्या आभासामधून आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही. मित्रांनो, किशोरदांचं गाणं ऐकणं म्हणजे आपण आपलं पद, वय, तहान, भूक, जळी स्थळी, काष्टी, पाषाणी सगळं काही हरखून त्या गाण्यामध्ये रममान होऊन जातो. एखाद्या वहीत जपलेल्या आठवणींच्या पिंपळ पानासारखे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आपल्याला जगावशे वाटतात. म्हणून असं वाटतं की नियतीला म्हणावं, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कागज की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की मस्ती थी और दिल ये आवारा था, कहाँ आ गए हम इस समझदारी की दलदल में, वो नादान बचपन ही कितना प्यारा था.

किशोर कुमारचे मोठे बंधू अशोक कुमार त्यावेळेस सुपरस्टार होते असं म्हणायला हरकत नाही, कारण जवळजवळ सगळ्याच चित्रपटांमध्ये तोंडामध्ये तंबाखूचा पाईप धरून पडदा भरून फका फका धूर काढत ऍक्टिंग करणारा एक सोज्वळ आणि संयमी हिरो अशी त्यांची छबी होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर कधी कधी शूटिंगच्या वेळेला सेटवर जाणं, शूटिंग सेटवर वेगवेगळ्या नटांची मिमिक्री करून किंवा नक्कल करून सगळ्यांना हसवणं असं या किशोरदांचं म्हणजे छोट्या आभास कुमारचं काम असायचं. पण त्यामधूनच त्यांच्यामधली अभिनय संपन्नता लोकांच्या ठसठसीत अशी लक्षात यायला लागली. त्याचा परिणाम असा झाला की पुढं मूळ नायक म्हणून भूमिका असलेले अनेक चित्रपट त्यांच्याकडे चालून यायला लागले. आणि मजेशीर गोष्ट अशी की त्यावेळच्या अनेक चित्रपटांमध्ये किशोर कुमार नायक पडद्यावर नुसते ओठ हलवताना, चक्क किशोरदांना उष्णा आवाज दिलाय कधी कधी मोहम्मद रफी तर कधी मन्नाडे यांनी. पण ही उधवार उसनवारी त्यांनी लवकरच थांबवली होती बरं का. सगळी उधार उसनवारी नंतर चुकती केली. पुढं जाऊन असा काही बहुआयामी कार्यक्रम किशोरदांनी सुरू केला की चित्रपटाचे निर्माते तेच, दिग्दर्शक तेच, कथाकार तेच, संगीतकार आणि नायकही तेच आणि गायकही तेच. दूर गगन की छाव में, चलती का नाम गाडी अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पण त्यावेळेला प्रस्थापित असलेले मन्नाडे, मोहम्मद रफी, हेमंत कुमार अशा दिग्गज गायकांच्या बरोबरीनं किशोर कुमार यांना गायक म्हणून स्थान मिळवणं अवघड होतं बरं का. म्हणून मग उडत्या चालीची गाणी किंवा यॉडलिंग टाइमपास गाण्यांसाठी त्यांचा फक्त प्रयोग केला गेला जायचा. पण पुढं एक असा प्रसंग घडला की बर्मनदांनी किशोर कुमारच्या गाडीला स्वप्नातल्या राणीचं शर्मिला टागोर नावाच्या डब्याला राजेश खन्ना नावाचं इंजिन जोडलं आणि या राजधानी एक्सप्रेसची खरी सुरांची आराधना सफर सुरू झाली. संगीताचं कुठलंही प्रशिक्षण न घेतलेला हा कलाकार राजेश खन्ना बरोबर एका रात्रीत सुपरस्टार झाला मित्रांनो.

मित्रांनो, पडद्यावरचा अभिनय आणि गाण्यातला अभिनय यामध्ये फारसा फरक नसतो बरं का? किंबहुना गायकाला जर अभिनयाची थोडीफार जाण असेल ना, तर ते गाणं खरोखरच प्रभावशाली होतं. याचं विशेष उदाहरण म्हणजे स्वतः किशोर कुमार आणि आशा भोसले या दोघांच्या गायकीमध्ये विशेष करून गायनातला अभिनय आपल्याला दिसून येतो. आणि ही दुर्मिळ अशी कला आहे. स्वर उच्चारताना त्या अभिनयात स्वतःला रममाण करून घेतल्यानंतर ते सूर समोरच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहतच नाही, कारण त्यामध्ये भाव उतरलेले असतात. आणि नेमकी हीच कमतरता आजकालच्या गायकांमध्ये आहे असं माझं मत आहे बरं का. हे गायक काय करतात माहीत आहे? हे गीतकारानं मन लावून लिहिलेले जे शब्दांचं भावपूर्ण गायन ते करतच नाहीत, तर त्या स्क्रीनवरच्या लिरिक्सकडे पाहत फक्त सुरात आणि तालात त्याचं वाचन करतात, गायन नाही करत. गीताचं भावपूर्ण गायन आणि गीताचं वाचन या सूक्ष्म फरकामुळं आजकालची गाणी 50-60 वर्षच काय हो, पण 50-60 मिनिट सुद्धा लक्षात राहत नाहीत. शब्दांच्या आशयाप्रमाणे सूर लावणं यासारखी श्रेष्ठ गायनामध्ये दुसरी कला नाही. आजकाल किशोर कुमारची नक्कल करताना फक्त खर्जामध्ये जाड्या भरड्या आवाजात गाणं म्हणणं एवढं समजलं जातं, पण नैसर्गिक आवाज लाभलेल्या खर्जात गाणाऱ्या किशोर कुमारनं कधी कधी हळुवार भावनांनी चिंब भिजलेल्या शब्दांसाठी मखमली आवाजामध्ये त्या शब्दांचं मोरपिसात रूपांतर केलंय. हे फक्त जातीवंत रसिकाला समजू शकतं. कुछ जख्मों की कोई उमर नहीं होती, ना वक्त भी होता है इलाज, कोई घड़ी से पूछ कर बताए जरा हमको, क्या सचमुच ये जख्म भरते हैं वक्त के साथ.

आराधनानंतर राजेश खन्नाबरोबर एका रात्रीत सुपरस्टार झालेला हा गायक स्वतःला अभिनयाची उत्कृष्ट जाण असल्यामुळं नायकाच्या मागणीनुसार स्वतःच्या आवाजात अगदी सूक्ष्म बदल करून गाणारा असा हा एक आगळा वेगळा गायक संगीतकारांना लाभला होता. किशोरदा जेव्हा देवानंदसाठी गायले, जेव्हा राजेश खन्नांसाठी गायले, अमिताभ बच्चनसाठी गायले, धरमजी, विनोद खन्ना यांच्यासाठी गायले आणि जेव्हा ते स्वतःसाठी गायले त्यामधला बदल लक्षात घेण्यासारखा अवर्णनीय होता. जिंदगी है नादान इसलिए चुप हूं, दर्द ही दर्द है सुबह शाम इसलिए चुप हूं, कहो तो कह दू जमाने से दास्ता अपनी, मगर उसमें आएगा तुम्हारा ही नाम इसलिए चुप हूं.

मित्रांनो, दैवी कलाकार हा शब्द जाणकारांकडून फार कमी कलाकारांसाठी वापरला जातो, कारण ज्यांनी प्रत्यक्षामध्ये कुठलेही खोलवर प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही दैवी सुरावटींच्या आराधनेमधून साकारलेलं एक भव्य संगीताचं स्मारक निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नाही. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातला सर्वश्रेष्ठ चित्रकार पिकासो, त्यांनी वयाच्या 23व्या वर्षापर्यंत आयुष्यात एकही चित्र काढलेलं नव्हतं. चित्रकलेचा ब्रशच काय, पण दाढीच्या ब्रशाशिवाय इतर कुठलाही ब्रश हातात घेतला नसावा कदाचित. पण एकदा मित्राबरोबर आर्ट गॅलरीमध्ये कुठल्या तरी चित्रांचं प्रदर्शन पाहायला म्हणून गेला काय, आणि त्याच्यामध्ये दडून बसलेला सुप्त चित्रकाराचा ज्वालामुखी एकदम जागृत झाला काय, आणि या जगाला एक बेजोड चित्रकार मिळाला. हे बॉर्न दैवी कलाकाराचं लक्षण आहे. परमेश्वरानं प्रत्येकाच्या अंगात कुठली ना कुठली कला ही दिलेलीच असते हो. बिन कामाचा बिन गुणांचा माणूस त्याने जवळजवळ निर्माणच केलेला नाहीये. फक्त कमतरता काय आहे माहितीये का, स्वतःमधून आपण बाहेरच पडत नाही. आपणही आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या विद्या आणि कलांचा आस्वाद निदान कधी प्रेक्षक म्हणून, श्रोता म्हणून शांतपणे आणि रसिकपणे घ्यायला जर शिकलो ना, तर कदाचित तुमच्या आमच्यामध्ये लपलेला असाच कुठल्या तरी कलेचा ज्वालामुखी बाहेर येऊ शकतो बरं का. पण आजकाल लोक स्वतःच्या घराच्याच बाहेर पडत नाहीत, घरात सुद्धा मोबाईलमधून बाहेर पडत नाहीत, बाहेर पडलेच तर मोबाईलच्या स्क्रीनमधून बाहेर पडत नाहीत, इयरफोनमधून बाहेर पडत नाहीत, मोबाईलमधून त्यामधल्या खोट्या आभासी दुनियेतून बाहेर पडत नाहीत. चालतात भरपूर हो, पण पोहोचत कुठंच नाहीत. मग त्यामधून कलाकार नाही निर्माण होत, झालेच तर कलाकार निर्माण होतात. आँखों में पानी रखो मगर होंठों पे चिंगारी रखो, जिंदा रहना है दोस्तों तो तरकीबें बहुत सारी रखो. रास्तों के पत्थरों के अलावा कुछ भी नहीं है मंजिले, वही आवाज देते हैं कि सफर अपना जारी रखो.

प्रत्येक कलाकाराच्या कुंडलीमध्ये दुर्दैवाचे काही ग्रह ठाण मांडून बसलेले असतातच. वैविध्यपूर्ण आयुष्य जगणाऱ्या या कलाकारांच्याही आयुष्यात बऱ्या वाईट अशा वैविध्यपूर्ण सुखद आणि दुःखद घटना घडल्याच. पण माणसातला संवेदनशील माणूस जोपर्यंत जिवंत असतो ना, तोपर्यंतच तो जिवंत असतो. याचं उदाहरण किशोरदांनी घालून दिलं. त्यांची तिसरी पत्नी मधुबाला तिच्या आजारपणाच्या वेळेस तब्बल 3 वर्ष किशोरदांनी त्यांच्या श्वासाइतकंच महत्वाचं असलेल्या गाण्याकडं चक्क दुर्लक्ष केलं आणि घरात राहून मधुबालाची सेवा केली. तिला वाचवण्यासाठी देश परदेशात ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न केला. पण विधिलिखित कोण टाळू शकतं काय? त्यावेळी हा आवाजाचा सौंदर्य लाभलेला या कलाकाराला सौंदर्याचं वरदान लाभलेली एक अनारकली अखेर सोडून गेलीच. न था कुछ तो खुदा होता, कुछ ना होता तो खुदा होता, मुझको डुबो दिया इस होने ने, ना होता मैं तो क्या होता. हुई मुद्दत की गालिब मर गया, मगर याद आता है वह हर बात पर कहना कि यूं होता तो क्या होता. कहना कि यूं होता तो क्या होता.

अशा या दैवी कलाकाराच्या असंख्य कलाकृतींना न्याय देण्यासाठी मित्रांनो हा कार्यक्रम तसा अपूर्णच ठरेल कदाचित, कारण त्यांच्या एका सुंदर गाण्याचा उल्लेख करताना इतर अनेक सुंदर गाण्यावरती अन्याय होण्याची शक्यता आहे. हल्ली किशोरदांच्या श्रद्धांजली

चा कार्यक्रम अनेक ठिकाणी कराओकेच्या स्वरूपात सादर होतो, पण खेदाची गोष्ट अशी की हिमालया एवढ्या कलेची स्मारक उभे केलेल्या या दर्जेदार गायकाची राजू चल राजू अशी तद्दन पडिक गाणी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात कधी कधी निवडली जातात तेव्हा खेद वाटतो। किती गाणी स्वतः किशोर कुमार यांनीच बेदखल केलेली असतात। अशी गाणी म्हणजे त्यांचा प्रातिनिधिक चेहरा, त्यांच्या दर्जेदार कलेची ओळख कधीच असू शकत नाही। मित्रांनो, श्रद्धांजली वाहताना त्या कलाकाराची उंची, त्याची महानता कशात होती हे पण लक्षात यावं लागतं। कधी हळूवार मुलायम स्वर, तर कधी दुःखाच्या खोल तळाला लागलेला खर्जाचा स्वर, तर कधी काळीज भेदून जाणारा टिपेचा स्वर, हे खरे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत। आणि तो अभ्यास हीच त्यांना खरी श्रद्धांजली असू शकते। वाह रे मौसम, आज तेरी अदाकारी पर भी ये दिल आ गया, मुझे याद उनकी क्या आ गई, और मेरी प्यास बढ़ाने के लिए तू क्यों बरस गया।

मित्रांनो, अतिशय हरहुन्नरी, दुसऱ्याला हसवणारा, मनाला रिझवणारा माणूस, तो मात्र स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात दुःखी कष्टीच का असतो कोण जाणे। नेहतीला पण अशी क्रूर चेष्टा करण्याचा छंद असावा कदाचित। असंख्य दुःखद प्रसंग किशोरदांनी आयुष्यामध्ये हसत झेलले, पण किशोरदांना दुःखी कष्टी अवस्थेत कोणी पाहिलंच नाही। नाही जगायचा मोह, नाही मरायची घाई, असं जीवन असावं संत निर्मळ प्रवाही। असं निर्भीड, कलंदर, बिलंदर, स्वच्छंदी आणि पारदर्शक जीवन ते जगले। कोण काय म्हणल याचा कधी विचारच केला नाही। मित्रांनो, सरकारी नोकरीमध्ये नियमानुसार लोक 58व्या वर्षी निवृत्त होतात, पण अशी अवघ्या 58व्या वर्षीच किशोरदांकडून निवृत्ती आपल्या रसिकांना अपेक्षित नव्हती ना। त्यांच्या निधनाच्या बरोबर एक दिवस अगोदर 12 ऑक्टोबर 1987 वक्त की आवाज नावाच्या एका चित्रपटामध्ये शेवटचं गाणं किशोरदांनी गायलं, आणि त्या प्रसंगाला साजेसं नाव ठरलेल्या वक्त की आवाज नावाच्या या चित्रपटानं तुमच्या माझ्या आयुष्यातला असा एक वक्तचा आवाज संगीत दुनियेतून ओढून नेला, ज्याने आपल्या आयुष्याच्या मैफिलीत आयुष्याच्या अनंतापर्यंत प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रसंगाला शोभल अशी मेलडी गुंजत ठेवली। वैसे तो है जिंदगी, तुझमें फरेब है, उदासी है, रुसवाई है, मगर हमने भी हर बार मुस्कुराकर तेरी आबरू बचाई है। गुड बाय दोस्तों।

नगरकर आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान गायक, अष्टपैलू अभिनेते, संगीतकार आणि दिग्दर्शक किशोर कुमार. आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया दिलबंद गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: मसुदे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल. सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.